103 मेगाहर्ट्स FM दोन्ही लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज शुक्रवार भारतीय सौर 29 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 21 जून 2026 सकाळचे 5:58 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला मंगल वाद्यानं सुरुवात करीत आहोत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत अजित केळे यांच्या सुरात बाळ कोल्हटकर यांचं गीत, संगीत वसंत देसाई यांचं आहे.

यानंतर कार्यक्रमात एकवीत होत सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत अनिल अरुण यांचं आहे.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेला संत चोखामेळा यांचा अभंग आताच आपण ऐकलात. श्रोतेहो, यानंतर कार्यक्रमात ऐकवित आहोत विठ्ठल शिंदे यांनी गायलेला संत तुकाराम महाराज यांचा अभंग.

0: आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन. आज कार्यक्रमात ऐकवीत आहोत शब्द, याविषयी महादेव ढुमणे यांचे विचार.
1: शब्द, भाषा हे मानवाला लाभलेलं संपर्काचं अतिशय महत्त्वाचं साधन आहे. सृष्टीतील इतर प्राणीमात्रांपेक्षा भाषेनं मानवाला वेगळेपण बहाल केलं आहे. भाषा शब्दामुळे अर्थपूर्ण बनली आहे. शब्दांनी भाषेला सजवलं आणि समृद्ध केलं. अनेक संत, महाकवी, लेखक, ग्रंथकार यांनी वेगवेगळ्या रूपात शब्दांचं महत्त्व सांगितलेलं आहे. याच शब्दांची महती सांगताना संत तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. तुकारामांनी आपल्या जीवनातील फार मोठा आनंद शब्दांच्या माध्यमातून प्राप्त केला होता. शब्द आपल्या जीवाचे जीवन आहे असे ते म्हणतात. आपल्या अस्तित्वाचं खरं सत्व शब्दांमध्ये आहे, आपल्या अभंगात आहे, अशी त्यांची भावना होती. भौतिक संपत्तीच्या दानापेक्षाही अभंग गाथेतून शब्दांच्या माध्यमातून त्यांनी लोकांना दिलेलं वैभव पिढ्यानपिढ्या पुरणारं आहे. त्यांनी शब्दांनाच देव मानलं, पूजा केली आणि त्यांचा गौरव केला. तुकाराम महाराज अंतर्बाह्य शब्दमय झाले होते आणि ते शब्दांवर अपार प्रेम करीत होते. ते या अभंगातून मार्मिक रीतीनं व्यक्त झालं आहे. शब्दांना अर्थ असतो. वाणी आणि ग्रंथ हे शब्दांची माध्यम आहेत. या सृष्टीतील प्रत्येक सजीव आणि निर्जीवाला शब्दांनी ओळख दिली आहे. शब्दात संबोधन आहे. ते उच्चारताच विशिष्ट घटक आपल्या नजरेसमोर उभे ठाकतात. शब्दातून नाती, भावभावना, गुण, संख्या, कृती इत्यादी मानवी जीवनाचे पैलू व्यक्त होतात. शब्द हे महत्त्वाचे असतातच, परंतु त्याचं खरं सौंदर्य आणि सामर्थ्य त्यांच्या अर्थामध्ये असतं. बाळ जेव्हा मुखातून पहिल्यांदा आई उच्चारतो, तो आनंद, ते कौतुक किती अपार असतं. गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन, या रचनेतलं माधुर्य किती विलक्षण वाटतं. वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे हे पद जेव्हा कानावर पडतं तेव्हा ते किती सहजपणे नैसर्गिक संदेश देऊन जातं. भारत माता जय, वंदे मातरम यांनी स्वातंत्र्याची ज्योत जागवली. छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या मनातील शौर्य जागविणारी हर हर महादेव या घोषणेने इतिहास घडविला. या सर्वांचे सामर्थ्य शब्दांचेच आहे. शब्दांना उच्चार असतो. त्यात गफलत झाली की अर्थाचा अनर्थ होतो. वृक्ष हा शब्द वृक्ष असा उच्चारला की ऐकणारा श्रोता दात विचकणारच म्हणून समजा. ती छोटीशी चूक टवाळीचा विषय बनतो. असे म्हणतात की उच्चारावरून आपली वाणी कळते. शब्द हे दुधारी शस्त्रांसारखे असतात, म्हणूनच ते अतिशय जपून आणि विवेकानं

0: वापरले पाहिजे.
1: श्रोतेहो, आपण ऐकत होता चिंतन या कार्यक्रमात शब्द याविषयी महादेव ढोमणे यांचे विचार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या. शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र हे सकाळचे 6:35 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत आज सहक्षेपित होणाऱ्या आणि प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. सहा वाजून 40 मिनिटांनी कृषीवाणी, 6:45 आरोग्य धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित होतील. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्राहून सहक्षेपित होईल. 7:40 सुगम संगीत, 8:15 मराठी चित्रपट संगीत, 8:40 गांधी वंदना यात महात्मा गांधी आणि स्त्री सशक्तीकरण याविषयी आसावरी धोटे यांचं भाषण आपण ऐकू शकाल. 9:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केले जातील. 10:00 हिंदी चित्रपट संगीत, 10:30 मराठी चित्रपट संगीत. सकाळी 11:00 आपण ऐकू शकाल वनिता विश्व यात जागतिक सिकल सेल दिनानिमित्त रक्त तपासा, सिकल सेलचा वेळीच शोध घ्या आणि आरोग्याला साथ द्या या विषयावर डॉक्टर कल्पिता गावित, शास्त्रज्ञ भारतीय आयुर्विज्ञान अनुसंसाधन परिषद चंद्रपूर यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 11:30 आंतरराष्ट्रीय लैंगिक हिंसाचार निर्मूलन दिनानिमित्त ॲडव्होकेट वैशाली टोंगे यांचं भाषण आपण ऐकू शकाल. 11:45 हिंदी चित्रपट संगीत, 12:00 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्राहून सहक्षेपित होईल. 7:30 माझं घर माझं शिवार यात धानशेतीसोबत भाजीपाल्याचे उत्पन्न घेणारे प्रयोगशील शेतकरी पराग ईश्वरदास घडसे यांची हेमंत शेंडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. श्रोते ही होती आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. पांडुरंग पाटील थोरात या कृषी तज्ज्ञाचा आज जन्मदिवस. ते जुन्या मुंबई राज्याचे पहिले कृषी संचालक होते. त्यांचा जन्म कोल्हापूर या ठिकाणी झाला. नवीन संशोधन, नवी अवजारे, बियाणं यावर त्यांनी बहुमोल असं संशोधन केलं होतं. थोर गणितज्ञ, संख्याशास्त्रज्ञ रामचंद्र बोस

त्यांचा आज जन्मदिवस. 19 जून 1970 रोजी सोयजू 9 हे अंतरयान अवकाशात 17 दिवस राहून पृथ्वीवर सुरक्षित उतरलं. आणि भारतीय राजकारणी राहुल गांधी यांचा आज जन्मदिवस. हे होते आजचे काही दिनविशेष.

0: सकाळचे 6:40 झाले आहेत. आता ऐकूया कृषी वाणी.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. आजच्या कृषी वाणी या कार्यक्रमात जाणून घेऊया कमी खर्चात जनावरांचे खाद्य आणि चारा व्यवस्थापन याविषयी. पशुपालन व्यवसायातील सर्वात मोठा खर्च म्हणजे जनावरांचे खाद्य आणि चारा. साधारणपणे एकूण खर्चाच्या 60-70% रक्कम ही खाद्यावर खर्च होते. त्यामुळे कमी खर्चात सकस आणि संतुलित खाद्य उपलब्ध करून देणे अत्यंत महत्वाचे ठरते. गायींच्या शारीरिक वाढीसाठी आणि दूध उत्पादनासाठी आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात करणे आवश्यक असते. अन्नद्रव्यांच्या अभावी शारीरिक क्षमता असून देखील पुरेशा प्रमाणात दूध उत्पादन मिळत नाही. दूध उत्पादनावर विपरीत परिणाम न होता आहारावर खर्च कमी कसा करता येईल याचा विचार करणे अपरिहार्य आहे. शेतात उपलब्ध ज्वारी, बाजरी, मका, गव्हाचा कडबा, भात, पेंढा यांसारखा सुका चारा हे कमी खर्चातील उत्तम पर्याय आहेत. यामुळे जनावरांना ऊर्जा मिळते, तसेच पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. दुधाळ जनावरांसाठी हिरवा चारा हा अत्यंत आवश्यक मानला जातो. नेपियर गवत, हिरवा मका, लुसण, बरसीम आणि ओट यासारखे चारे प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे यांचे उत्तम स्रोत आहेत. विशेषतः नेपियर गवताची लागवड एकदा केल्यास अनेक वेळा कापणी करता येते. हिरव्या चाऱ्याचा नियमित वापर केल्यास दूध उत्पादनात लक्षणीय वाढ होते. संतुलित हिरवा चारा दिल्यास दूध उत्पादनात 15-20% वाढ होऊ शकते. सध्या एल निनो सारख्या हवामान बदलाच्या काळात जनावरांसाठी चाऱ्याचे नियोजन करणे महत्वाचे आहे. आता जाणून घेऊ चारा उत्पादन याविषयी. चारा हा जनावरांच्या आहारातील प्रमुख घटक असतो. हिरवा चाऱ्यांची आवश्यकता रोज असल्याने वर्षभर हिरवा चाऱ्यांचे योग्य व्यवस्थापन करावे. यामध्ये बहुवार्षिक चारा पिके, द्विदल वर्गीय चारा पिके, कमी कालावधीत येणारी चारा पिके यांचा समावेश असावा. हायब्रीड नेपियर सारखी बहुवार्षिक चारा पिके, लसूण घास, बरसीम, चवळी इत्यादी द्विदल वर्गातील बहुवार्षिक आणि हंगामी पिके घ्यावीत. यासोबत शेवगा, सुवाबूळ, शेवरी इत्यादी झाडांचा पाला आहारात असणे आवश्यक आहे. घराघरी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी वाळलेला चारा उत्पादित करावा. मूळ पिकांच्या कापणीनंतर उर्वरित सुका चारा साठवणूक करून ठेवावा. ज्वारीचा कडबा, बाजरीचे सरमाळ, तुरीचा हरभऱ्याचा भुसा, भाताचे पिंजार साठवणूक करून ठेवावे. ऊस, चिपाळ, मक्याचा वाळलेला चारा इत्यादी. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कमी खर्चात जनावरांचे खाद्य आणि चारा व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण जाणून घेतली. याच माहितीचा उर्वरित भाग आपण उद्याच्या कृषीवाणी या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत.
0: या माहितीचं वाचन केलं होतं सविता कुंभारे यांनी.

आकाशवाणीचा चंद्रपूर केंद्र हे सकाळचे 6:45 होत आहेत. मुंबई केंद्राहून आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

0: योगासने आणि प्राणायाम करताना पाळावायचे नियम आणि घ्यावायची काळजी बघणार आहोत. योगासने आणि प्राणायाम हे एकमेकांना पूरक असून योगासनांचा अभ्यास झाल्यानंतर प्राणायामांचा अभ्यास करावा. योगासने प्राणायामाकरिता पहाटेची ब्रह्ममुहूर्ताची वेळ सर्वश्रेष्ठ मानली जाते. सकाळी 4 ते 6 यावेळी करण्याचा आपण प्रयत्न करावा. योगासन प्राणायाम ही एक साधना असून ती नित्य करणे आवश्यक आहे. वेळ मिळाला म्हणून आज एकदाच करून घेऊ हे चुकीचे आहे. ब्रह्ममुहूर्त याकरिता यावेळी आपल्याला शुद्ध हवा ओझोन वायू मिळत असतो, गोंगाट नसतो. आपल्या मनात कोणत्याही प्रकारचे विचार जे आपल्याला ताण वाढवतात असे नसतात. मन प्रसन्न असते. शौच मुखमानानंतर आसने प्राणायाम करावीत. स्नानानंतर योगासने करता आली तर अधिक चांगले, कारण स्नानानंतर शरीर हलके प्रसन्न बनते, त्यामुळे आसनांचा अभ्यास सुलभतेने करता येतो. आसन प्राणायाम झाल्यानंतर लगेच स्नान करू नये, अर्ध्या तासानंतर स्नान करू शकतात. संध्याकाळीही आपण आसन प्राणायाम करू शकतात, मात्र दुपारच्या जेवणानंतर 5 ते 6 तासांचा कालावधी गेलेला असावा. आणि यावेळेस ही शौचास जाऊन आले पाहिजे, पोट रिकामे असले पाहिजे. योगासने करण्याची जागा सपाट स्वच्छ आणि शांत असायला हवी. हवेशीर जागी सतरंजी अथवा मॅट टाकून त्यावर आसने करावीत. पंखा अतिशय जोराने अथवा AC चालू करून आसन प्राणायाम करू नये. योगासने करताना आपला पोशाख ऋतुमानानुसार थोडे सैल असा असावा. महिलांकरता पंजाबी ड्रेस अथवा स्लॅक्स असा अनुकूल असावा. अति व्यायाम केल्यानंतर अथवा जागरण झालेले असल्यास अथवा ताप असताना अथवा शरीर रोग जर्जर असताना आसने करू नये. स्त्रियांनी गर्भधारणा झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आसने करावी. प्राणायाम करण्यास हरकत नाही. स्त्रियांनी मासिक पाळी असताना शक्यतो आसने करू नये. योगासने प्राणायाम करताना बसण्याच्या स्थिती हे पाठीचा कणा आपला नेहमी ताठ असायच हवा. योगासने प्राणायाम करण्याआधी ओंकारचा कमीत कमी 3 वेळा नाद करावा अथवा आपल्या धर्मानुसार प्रार्थना करावी. योगासने आसन सुरू करण्यापूर्वी काही शरीराच्या सूक्ष्म हालचाली कराव्यात. योगासन प्राणायाम करताना बोलू नये, आपले चित्त श्वासावरच केंद्रित करावे. एकाग्रतेने योगासने केली तर शारीरिक मानसिक लाभ मिळतो. आपल्याला मानवेल आपल्या शरीराला आवश्यक अशीच योगासने करावीत. समोरचा करतो आहे म्हणून आपल्यालाही त्याच्यासारखे करायला हवे असे करू नये. पोटाचे गंभीर विकार अथवा कमरेचे विकार असताना डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच शरीराला आवश्यक अशी आसने करावीत. योगासनांचा अभ्यास हळूहळू वाढवला पाहिजे आणि त्यात स्थिरता सुखकारकता यायला हवी. शरीराला हिसके देऊन बळजबरीने आसने करू नये. योगासने झाल्यानंतर थोडा वेळ शवासन करावे, त्यामुळे थकवा नाहीसा होतो. नंतर प्राणायाम करण्यास सुरुवात करावी. प्राणायाम हे दुधारी शस्त्र असून शास्त्रोक्त पद्धत आहे, म्हणून त्याचा अभ्यास काळजीपूर्वक सुरुवातीला तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली करावा.
1: योगासन नियम आणि घ्यावयाची काळजी ही माहिती आपण ऐकलीत. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा। उद्याच्या समाजाचं रक्षण, आजच्या बाळाचं सुसंवर्धन। गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, परिसरातील स्वच्छतेवरही पावसाचा सकारात्मक परिणाम होतो. हवा स्वच्छ होते, धूळ कमी होते आणि झाडे हिरवाईने भरून उठतात. यामुळे श्वसनासंबंधीचे आजार होण्याची शक्यता कमी होते आणि आपला मूडही चांगला राहतो. पावसाळ्यानंतर वातावरणातील बदलांमुळे शेतकरीही पिकांच्या वाढीबद्दल आश्वासीन होतो. पण लक्षात घ्यायला हवे की पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचण्याची समस्या देखील निर्माण होते. ड्रेनेज पुरेसं नसल्याने रस्ते बंद होऊ शकतात आणि कचरा वाहून रस्त्यावर साचल्यास प्रदूषण वाढू शकतं. म्हणूनच पावसाळ्यानंतर परिसर अधिक स्वच्छ आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. पाऊस पडल्यानंतर होणारे प्रदूषण टाळण्यासाठी सोपी काळजी घ्या. रस्ते, नाले आणि पाणी साठवलेल्या ठिकाणी कचरा टाकायचा नाही. प्लास्टिक बंदिस्त ठिकाणी साचू द्यायचं नाही. ड्रेनेज पॉइंट्स, ढिगदार कचरा आणि पाण्याच्या वाहिन्या इत्यादींचे नियमन नियमितपणे करायला हवे. पाण्याचा प्रवाह रोखणारी अडथळे काढायला हवीत. विहिरी, तळे, वाळवण्या आणि तलावांच्या कडेला फेकलेला कचरा साफ करायला हवा. सेंद्रिय कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करायला हवे. प्लास्टिकचा पुनर्वापर करायला हवा किंवा प्लास्टिकची योग्य ती विल्हेवाट लावायला हवी. स्थानिक स्वच्छता मोहिमेत आपण सर्वांनीच सहभागी व्हायला पाहिजे. सोबत इतरांनाही जागरूक केले पाहिजे. अशा पद्धतीने पावसानंतर होणारे प्रदूषण कमी करता येईल. एकत्रितपणे विचार करता पावसानंतरचा परिसर नवचैतन्याने परिपूर्ण असतो. सर्वत्र हिरवळ आणि ताजेपणा पसरलेला दिसतो. हवेतली निर्मळता, झाडांचा ताजेपणा, पाखरांची मधुर गाणी आणि प्रवाहमय नद्यांचे सूर हे सर्व मिळून आपल्याला निसर्गाच्या नव्या जीवनाचे अनुभव देतात. या बदलांना आपण संवेदनशीलतेने बघितले तर प्रत्येक पावसानंतरचा दिवस आनंददायी आणि आशेने भरलेला अनुभव ठरतो. मुसळधार पाऊस अनेकदा जीवनात दुष्परिणाम घडवतो. रस्ते व नाले भरून वाहू लागतात. वाहतूक विस्कळीत होते. पाण्याचा जोरदार प्रवाह खालच्या भागात धडकतो आणि घरे, रुग्णालय, शॉपिंग कॉम्प्लेक्स, कार्यालय आणि लहान मोठ्या उद्योगांपर्यंत पुराचे पाणी पोहोचते. परिणामी लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. अनेक वेळा निष्पाप लोक आणि प्राणीही या विनाशकारी पावसाळ्याला बळी पडतात. काही भागात ढिगारे कोसळल्याने किंवा पुरात वाहून गेल्याने अनेक जीव मृत्युमुखी पडतात. या पुरामुळे केवळ थेट नुकसान तर होतेच पण संक्रमणाचा धोकाही वाढतो. पाण्याच्या जोरावर सांडपाणी आणि पाईपलाईनचे नुकसान होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यात मलजन्य घटक मिसळतात. त्यातून लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रोएन्टेरायटिस, आमांश, अतिसार, कावीळ, डोळ्यांचा दाह आणि इतर जलजन्य आजार पसरतात. घन कचऱ्याचे प्रमाण वाढते. घरगुती खराब झालेले पदार्थ, जैववैद्यकीय कचरा, औद्योगिक कचरा आणि बाजारातील कचरा सर्वत्र पसरतो. मृत प्राणी आणि मानवी अवशेषातून रोगजनक पदार्थ जलस्रोतात मिसळल्यास नव्या रोगजंतू निर्माण होतात. अशा परिस्थितीत परिसराची स्वच्छता राखणे आणि संक्रमणाचा प्रसार रोखणे अत्यंत गरजेचे आहे. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा तिसरा ऐकला.

0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. हे आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: परिसर कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून बोलत आहोत. मुंबई केंद्राहून प्रसारित कार्यक्रम आमच्या केंद्रानं सहक्षेपित केलेत. सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुप्रभात. श्रोते हो नमस्कार. सुप्रभात कार्यक्रमात मी अर्चना चौधरी आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, पावसाच्या सरी कोसळायला लागल्या की डोंगर भटकंतीला जाणाऱ्यांची संख्या वाढायला लागते. ट्रॅकर्स, निसर्गप्रेमी, पर्यटक अशा सर्व गटातील लोकांना डोंगराच्या सानिध्यात ओढून नेणारा हा पावसाळा. श्रोते हो, पावसाळी भटकंती सर्वांनाच मोहून टाकणारी असते. कोसळणाऱ्या पावसाच्या सरी डोंगरातून वाहणारे पांढरे शुभ्र ओढे, कड्यावरून कोसळणारे धबधबे, हिरव्या रंगाच्या निरनिराळ्या छटांनी आच्छादलेले डोंगर, धुक्यात हरवलेले किल्ले आणि डोंगर ऊन पावसाचा खेळ अशा विविधांगी छटांनी नटलेल्या या पावसाची मोहिनी सर्वांनाच पडते, नाही का? श्रोते हो, हा पावसाळा जसा मोहून टाकणार आहे तसाच काळजी करायला लावणाराही आहे, बरं का? पावसाळी भटकंतीत योग्य ती काळजी घेतली नाही तर अनेक अपघातांना तोंड द्यावं लागतं. डोंगरावर किंवा किल्ल्यावर भटकायला जायचं असेल तर शक्यतो एखाद्या माहितगार व्यक्तीच्या बरोबर हवं, कारण पावसाळ्यात सर्वत्र गवताचे रान माजलेले असते. अशावेळी वाट चुकण्याची शक्यता सर्वाधिक असते. तसंच ज्या डोंगरात वाट तुटलेली आहे किंवा वाट कठीण असलेले किल्ले, ट्रॅक रूट शक्यतो पावसाळ्यात टाळावेत. अशा वाटांवर अपघातांची शक्यता अधिक असते. पायात योग्य ती बूट असावेत, शक्यतो रबरी तळव्याचे बूट घालावेत, कारण ते कोणत्याही प्रकारच्या वाटेवर घट्ट पकड धरून ठेवतात. वाटेतील ओढे, नाले पार करताना विशेष काळजी घ्यावी. डोंगरावरून येणाऱ्या पाण्याला वेग अधिक असतो, सहज पार करू असं वाटणारे ओढेही धोकादायक ठरू शकतात. नदी, तलावात पोहण्यासाठी उतरू नये. पावसाळ्यात पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे पाण्यात भोरे तयार होतात, पाण्याची खोली वाढलेली असते आणि पाण्यातून आलेल्या गाळात पाय अडकू शकतो. श्रोते हो, धबधब्याच्या डोहात डुबकी मारणं आनंददायी असतं खरं, पण तितकंच धोकादायकही ठरू शकतं. धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर लहान मोठे दगड खाली येऊ शकतात, ते शरीराला इजा करू शकतात. शिवाय धबधब्याचे पाणी वेगाने खाली पडत असल्याने डोहात भोरा तयार झालेला असतो, त्यातून बाहेर पडणं कठीण असतं. तसंच पाण्याच्या प्रवाहाभोवतीचा भाग निसरडा असतो, त्यावर घसरून दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. तर श्रोते हो, पावसाळ्यात फिरायला जाताना योग्य ती काळजी घेतल्यास पावसाळी भटकंतीचा आनंद द्विगुणित नक्कीच होईल, नाही का? श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम सुप्रभात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करताना

0: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
1: अनेक प्रश्न, अनेक शंका,
0: तर कुठे मिळेल याचं समाधान
1: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
0: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
1: कॉल करा आणि प्रश्न विचारा
0: 07172254634 या नंबरवर.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
0: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
1: हॅलो डॉक्टर.
0: हॅलो डॉक्टर.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा.
0: आकाशवाणी चंद्रपूर.
2: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताट वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
1: अहो अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जगासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 99% मतदान. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमध्ये अॅल्युमिनियम एक्सक्लुजन प्रेसची पायाभरणी करणार. गडचिरोलीतल्या 6 लोह खनिज खाणी राज्य खनिज महामंडळाला देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आता सविस्तर बातम्या. भारत जगासाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल फ्रान्समध्ये पॅरिस इथं भारतीय समुदायाला संबोधित करत होते. एकेकाळी दोन देशांमधले संबंध केवळ व्यापारावर आधारित असायचे, परंतु आज व्यापाराबरोबरच विश्वासही तितकाच महत्वाचा ठरत असल्याचं मोदी म्हणाले. भारत आज नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे. देशात गेल्या 12 वर्षात अनेक क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले आहेत असंही त्यांनी सांगितलं. फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान नीस इथं झालेल्या भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमात G7 देशांच्या परिषदेमध्ये तसंच विवाटेक शिखर परिषदेमध्येही सहभागी झाले. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसमवेत त्यांनी उच्चस्तरीय बैठकाही घेतल्या. दरम्यान फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी काल 99% मतदान झालं. यामध्ये नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीचाही समावेश आहे. पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा गडचिरोली चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नागपूरमध्ये काल मतदान झालं. एकंदर 7,047 मतदारांपैकी 6,978 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. राज्यातल्या विधान परिषदेच्या 6 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित 11 जागांवर महायुतीला मोठा विजय मिळेल असा विश्वास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी काल नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमधल्या अंबाझरी इथल्या यंत्र इंडिया लिमिटेडच्या आयुध कारखान्यात 10,000 टन क्षमतेच्या अॅल्युमिनियम एक्सक्लुजन प्रेसची पायाभरणी करणार आहेत. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सक्लुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सक्लुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्या होणार आहे. या कार्यक्रमानंतर अमित शहा यांची कोल्हापूर इथं जाहीर सभाही होणार आहे. इचलकरंजी इथंही सहकारी बँकेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल आढावा बैठक घेतली. परीक्षा प्रक्रियेत नीतीमूल्य, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेची सर्वोच्च मानकं राखण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केली. ही फेरपरीक्षा मुक्त आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजनांची तयारी झाली असल्याची सुनिश्चिती करावी, सर्व स्तरांवर योग्य समन्वय राखावा अशा सूचनाही प्रधान यांनी दिल्या आहेत. गडचिरोलीमधल्या 6 लोह खनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. राज्यातल्या खनिकर्म आणि ऊर्जा निर्मितीसंदर्भात जी किशन रेड्डी यांच्यासमवेत काल बैठक झाली त्यावेळी

बोलत होते. गडचिरोलीमध्ये दर्जेदार लोहखनिजामुळे भविष्यात देशातलं महत्त्वाचं औद्योगिक आणि पोलाद उत्पादन केंद्र म्हणून गडचिरोली विकसित होईल आणि यामधून 3 लाख कोटींची गुंतवणूक येईल, तसंच लाखो रोजगार संधीही निर्माण होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 9 पैकी 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते, तर नागेश अष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे खासदार बैठकीला अनुपस्थित राहिले. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सादर केलं आहे, मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांच्या कथित पक्षांतराच्या निषेधार्थ वाशिम शहरात काल उबाठा शिवसेना पक्षानं आंदोलन केलं. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं देशातली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न तयार करणं, त्यावरचं पॅकिंग आणि साठवणूक या सर्वांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व उपकरणांचा तसंच अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या पृष्ठभागाचा दर्जा फूड ग्रेड आणि गंजरोधक असणं आवश्यक असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. अशा उपकरणांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि देखभाल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. आशय सांस्कृतिकच्या वतीनं आणि पुल परिवाराच्या सहयोगानं आयोजित यंदाचा पुल स्मृती महोत्सव येत्या 24 आणि 25 जून रोजी पुण्यामध्ये होणार आहे. कथ्थक नृत्यांगना पंडिता शमा भाटे यांना यंदाचा पुल स्मृती सन्मान प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती महोत्सवाच्या आयोजकांनी निवेदनाद्वारे दिली आहे. हा महोत्सव पुण्यातल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सभागृहात दोनही दिवस संध्याकाळी 5 ते 8 या दरम्यान होणार आहे. चंद्रपूर इथल्या अत्याधुनिक आणि भव्य अशा जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर भवनाचं लोकार्पण अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते काल झालं. सोहळ्याला चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके, जीएसटीचे सहआयुक्त विनोद गवई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. चंद्रपूरच्या विकासाचा वेग कायम राखत जिल्ह्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याचा आमचा संकल्प आहे असं जयस्वाल यांनी यावेळी सांगितलं. कृषी विभाग, उमेद अभियान आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्तपणे आयोजित केलेल्या फार्मर कप 2026 या उपक्रमाअंतर्गत धुळे जिल्ह्यात नुकताच दशपर्णी अर्क महोत्सव झाला. या महोत्सवात जिल्ह्यातल्या शेतकरी गटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत 33,600 लिटर दशपर्णी अर्काची निर्मिती केली असं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप यांनी सांगितलं. या उपक्रमामुळे नैसर्गिक शेतीबाबत जागरुकता वाढायला तसंच सेंद्रिय आणि शाश्वत कृषी पद्धतींचा अवलंब करायला प्रोत्साहन मिळालं असं जगताप म्हणाले. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यावर्षी जलसट निर्माण झाला आहे. लघु प्रकल्पांमध्ये केवळ 13% तर मध्यम प्रकल्पांमध्ये 20% जलसाठा शिल्लक आहे, त्यामुळे प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढली आहे. नामवंत मल्ल किसनराव मोहोळ यांचं काल रात्री पुण्यामध्ये निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे ते वडील होत. आज सकाळी 10 वाजता पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात तुरळक ठिकाणी आज सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णची लाट येण्याचीही शक्यता आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. भारत जगासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 99% मतदान. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमध्ये अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करणार. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी राज्य खनिज महामंडळाला देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारे निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपला हवा निसर्गाचा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:23 झाली आहेत. दिनविशेष. नोबेल पारितोषिक विजेत्या आंग सान स्यू की, म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या, यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 19 जून 1945 चा. ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कदम यांचं निधन झालं 19 जून 2000 या दिवशी. 19 जून 1998 प्रवास वर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक रमेश मंत्री यांचं निधन झालं. नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक विल्यम गोल्डिंग हे जग सोडून गेले. तारीख होती 19 जून 1993. आपण ऐकत होतो दिनविशेष.

सत्व अजून 25 मिनिटं होत आहेत, यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी वृषाली पाटील आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. मागील भागात आपण खरीप हंगामाची तयारी, शेतीची मशागत, बियाण्यांची निवड आणि बदलत्या हवामानात पिकांचं नियोजन कसं करावं याविषयी अत्यंत महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. खरीप हंगामात पिकांची लागवड, शासनाच्या योजना आणि या अनुषंगानं आवश्यक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: सर, खरीप हंगामात सोयाबीन, भात, मका, भुईमूग यासारख्या पिकांची लागवड करताना कोणत्या महत्वाच्या बाबी लक्षात ठेवायला पाहिजेत किंवा कोणती खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यायला हवी?
2: ही पिकं जी आहेत प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्याबरोबर देश राज्यामध्ये देखील पिकवली जातात आणि ह्याच्या पार्श्वभूमीवरती विचार केला तर सर्वच पिकांची उत्पादकता आहे ही जी अपेक्षित, म्हणजे ज्याला आपण विद्यापीठानं जी पोटेन्शियल यील्ड म्हणतो, तर जी क्षमता आहे त्या पिकांची, त्या पिकाच्या उत्पादन क्षमता जी निश्चित केलेली आहे संशोधन संस्थांनी किंवा विद्यापीठाने, तर त्यापेक्षा 50% कमी उत्पादकता प्रत्यक्ष शेतावरती आपल्याला दिसून येते. याचं मुख्य कारण आहे की विद्यापीठाने सुचवलेलं तंत्रज्ञान आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतामध्ये वापरलेलं तंत्रज्ञान ह्यामध्ये काही प्रमाणात तफावत दिसून येते. कोणतंही पीक असेल तर यामध्ये प्रामुख्याने एक 5-6 घटक आहेत, ह्याचं जर आपण काटेकोरपणे पालन केलं तर निश्चितपणे सर्वच पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी आपल्याला निश्चित मदत होऊ शकते. त्यामध्ये सर्वात महत्वाचं की मला सांगितलं त्याप्रमाणे की आपल्याला पिकाच्या गरजेनुरूप जे काही मशागत आहे त्यामध्ये विशेषतः बेपाणी सरीवरंभ पद्धतीचा अवलंब करणं, भाताच्या बाबतीत यासाठी तंत्रज्ञानाचा आपण वापर करू शकतो. त्याचबरोबर जे काही आपलं जमीन आहे किंवा हवामान आहे, स्थानिक हवामान आहे, त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता, ह्या अनुषंगानं आपल्याला जे काही वाण आहे ती निवडले आणि विद्यापीठ शिफारस या 3-4 गोष्टीचा विचार करूनच आपण वाणाची निवड केली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की हे जे वाण आहे त्यांची जी रोपांची अपेक्षित संख्या आहे, म्हणजे 2 रोपातील अंतर असू दे किंवा 2 रोपांच्या ओळीतील अंतर आहे, हे जर मेंटेन केलं तरच अपेक्षित रोपांची संख्या जी आहे मेंटेन होते. जर जादा रोपं झाली तरी उत्पादनामध्ये दाटीवाटी झाल्यामुळे पिकांची वाढ अपेक्षित प्रमाण होत नाही आणि उत्पादन घटू शकतं. त्याचबरोबर रोपांची संख्या कमी झाली तरी देखील उत्पादन घटू शकतं. तर त्यामुळे रोपांची संख्या पुरेशी राहण्यासाठी जे काही रोपांचं अंतर आहे 2 रोपातील आणि 2 ओळीतील हे आपण मेंटेन करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, जे काही बियाणं आपण घेतो, समजा घरातील बियाणं असेल तर त्याची उगवण क्षमता आपण तपासून त्याप्रमाणे वापर केला पाहिजे. त्याचबरोबर जे काही बियाणं आहे त्यामध्ये 2 प्रकारच्या प्रामुख्याने बीज प्रक्रिया आपण करणं अपेक्षित आहे. तर यामध्ये सुरुवातीला रासायनिक बीज प्रक्रिया की पिकाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये कीड आणि रोगापासून आपल्या पिकांचं संरक्षण करू शकेल आणि म्हणजे मोठ्या प्रमाणात जे सुरुवातीपासून जे फवारणीचा जो खर्च आहे तो वाचू शकेल आणि पिकाला सुरुवातीपासूनच एक चांगल्या प्रकारचं निकोप वाढ होण्यासाठी मदत होऊ शकेल. त्याचबरोबर दुसरी बीज प्रक्रिया आहे ती जैविक बीज प्रक्रिया. आज जे काही जागतिक युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे काही अंशी जे काही रासायनिक खत असू दे किंवा अन्नधान्याचे असू दे वेगळ्या प्रकारचे पुरवठा साखळी विस्कळीत झालेली आहे आणि अशा पद्धतीनं आपण देशामध्ये साधारण 80% रासायनिक खतं ही आपण इम्पोर्ट करतो, विशेषतः युरिया, डीएपी सारखी खतं. तर त्यामुळं काही अंशी अशा युद्धाची परिस्थितीचा परिणाम रासायनिक खताच्या उपलब्धतेवरती होण्याची शक्यता आहे असं शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. तर यासाठी जी काही उपलब्ध खतं आहेत तर ते आपण पुरेशी खतं आणि कार्यक्षम पद्धतीने वापरणं आवश्यक आहे. कार्यक्षम खत वापरण्याचा एक सगळ्यात मूलभूत गोष्ट आहे की आपण जे रासायनिक खतं शेतात पिकाला घातलो ते आहे तशी खतं पीक घेत नाही, तर त्याला आपण जीवाणू खतांच्या माध्यमातून ते उपलब्ध करून दिले जातात. तर ही जीवाणू खतं उपलब्धता वाढवण्यासाठी जीवाणूंची संख्या जमिनीमध्ये वाढणं आवश्यक आहे. तर यासाठी आपल्याला जीवाणूंची बीज प्रक्रिया जी आहे, जसं पहिलं मला सांगितलं रासायनिक खतांची बीज प्रक्रिया आणि 2 नंबरची जीवाणू खतांची बीज प्रक्रिया.

0: तर यामध्ये एकदल जर धान्य असतील पीक एकदल पिकं असतील तर त्यामध्ये आपण अझोटोबॅक्टर असू दे त्याचबरोबर रायझोबियम अझोटोबॅक्टरच्या माध्यमातून नंतर स्त्रीकरण होतं आणि पीएसबीच्या माध्यमातून जसं की स्पोरद विरघळणारे जे वजन आहे त्याच्या माध्यमातून स्पोरद विरघळण्याची प्रक्रिया गतीने होते आणि यामध्ये आपण 20-25% रासायनिक खताची बचत करू शकतो आणि उत्पादकताही वाढते. त्याचबरोबर जर द्विदल वर्गीय पिकं असतील तर त्यामध्ये आपण रायझोबियम हे जीवाणू खत नंतर स्थिरीकरणासाठी वापरतो आणि स्पोरद विरघळणारे जीवाणूंची पण बीज प्रक्रिया करतो. तर या दोन्ही बीज प्रक्रिया आता प्रत्येक शेतकऱ्याने अवश्य करणं आवश्यक आहे जेणेकरून रासायनिक खतांची जी काही थोडीफार कमतरता जाणवणार आहे तर ती जाणवलेली कमतरता ही अशा प्रकारच्या जीवजंतूच्या माध्यमातून जीवाणू खतांच्या माध्यमातून सहजपणे आपण कमी करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी मदत होऊ शकते. म्हणजे उत्पादकता पण स्थिर राहील आणि रासायनिक खताचा कमी जरी वापर झाला पण ती कार्यक्षम वापर झाल्यामुळे निश्चितपणे उत्पादनता स्थिर ठेवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी मदत होऊ शकेल. पुरवठा साखरेच्या माध्यमातून रासायनिक खतावरच्या उपलब्धतेबाबत थोडीशी विपरीत परिणाम होण्याची शक्यता शासनानं वर्तवलेली आहे आणि त्या अनुषंगाने शासन मोठ्या प्रमाणात म्हणजे किमती स्थिर ठेवून देशांतर्गत रासायनिक खताच्या किमती स्थिर ठेवून मोठ्या प्रमाणात अनुदान देत असतं. साधारणपणे 2,50,000 कोटी रुपये रासायनिक खतासाठी अनुदानावरती खर्च केलं जातं. पण रासायनिक खतांची कार्यक्षमता जर एकूण शेतकरी प्रत्यक्ष वापरतो याचा जर विचार केला तर ती कार्यक्षमता साधारण 50-60% आसपासच आहे. म्हणजे एवढ्या 1,00,000 कोटी रुपयाचा खर्च करून देखील अनुदान देऊन देखील आपल्याला फार मोठ्या प्रमाणात त्याचा वापर प्रत्यक्ष शेतपिकाला होताना दिसत नाही. तर यासाठी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की जीवाणू बरोबरच पिकांचा कार्यक्षम खतांचा वापर हा देखील फार महत्वाचा भाग आहे. तर हे करताना आपल्याला माती परीक्षणाद्वारेच खतांची मात्रा ठरवणं आवश्यक आहे. जे काय मात्रा ठरवतो तर ते आपण जमिनीच्या जो काही सामू आहे त्या अनुषंगानं खतांची निवड केली पाहिजे आणि निवड केलेली जी खत आहेत ती पिकांना विभागून जे काय हा विद्यापीठाने शिफारस केलेली आहे लागणीच्या कालावधीत असू दे 1 महिन्यानं असू दे किंवा 2 महिन्यानं असू दे तर ती विभागून दिली पाहिजेत आणि खत देताना ही खतं फेकून न देता मुळाच्या सान्निध्यात पेरून दिली तर अशा प्रकारे दिलेल्या खतांचा आणि त्याचबरोबर काही सेंद्रिय खताचा आणि जीवाणू खताचा वापर झाला तर निश्चितपणे दिलेला प्रत्येक दाणा आणि खर्च केलेला प्रत्येक रुपया ह्या पिकाच्या उत्पादनामध्ये परिवर्तन होऊन आपला जो काही खर्च आहे तो सार्थकी लागू शकतो.
1: हो सर, निश्चितच. सर, खरीप हंगामाच्या अनुषंगानं शेतीतून चांगलं उत्पादन घेण्याच्या दृष्टीनं शेतकरी बांधवांना आपण कोणता संदेश द्याल?
0: शेतीमध्ये दोन भाग आहेत. एक तर शेतकरी जो काही शेतमाल उत्पादन करतो त्या उत्पादन करण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्या निविष्ट शेतकरी खरेदी करतो त्यासाठी तो ग्राहक आहे आणि त्याचबरोबर शेतीमध्ये जे काही शेतमाल उत्पादन होतो त्याच्या विक्री प्रक्रियेमध्ये तो विक्रेता आहे. त्यासाठी म्हणजे जे काही शेतमाल उत्पादन होतं त्याच्यासाठी तो विक्रेता आहे आणि जो काही शेतमाल उत्पादन करतो त्यासाठी लागणारे निविष्ट असू देत अवजार असू देत बियाणं खतं कीटकनाशक असू देत ह्या प्रत्येक गोष्टीसाठी तो ग्राहक आहे. आता एकतर राज्यातला 80% शेतकरी अल्पभूधारक आहे आणि अल्पभूधारक शेतकरी आपापल्या शेतीमध्ये ज्यावेळी काम करतो त्यासाठी लागणारे निविष्ट खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रात जाऊ दे किंवा कुठल्या ठिकाणी जाऊ दे तर ह्यामध्ये शेतकऱ्याची पत अपेक्षित तेवढी राहत नाही, मानसन्मान मिळत नाही आणि तुटपून मर्यादित गोष्टीसाठी क्षेत्रावरती जो काम करणार असल्यामुळं म्हणजे ते मजुरांचे टंचाई एक एक त्याचबरोबर तंत्रज्ञान मिळवण्यासाठी देखील अडचण येते. त्याचबरोबर जो काही उत्पादन खर्च आहे बियाणं असू दे खतावर असू दे कीटकनाशक असू दे किंवा अन्य गोष्टीच्या बाबतीत असू दे तर तो एक एक पडलेला असतो. त्यामुळं थोडंसं शेतकऱ्यांचं उत्पादकताही घटते आणि जो काही प्रत्येक गोष्ट खरेदी करतो त्यामध्ये उत्पादकता जास्त किंमत मोजावी लागते आणि विक्री करताना तो थेट मोठ्या चांगल्या बाजारपेठेत संपर्क साधू शकत नाही ना थांबू शकत त्यामुळे त्यांना जो मिळेल त्या बाजारामध्ये दरामध्ये त्याला विक्री करणं भाग पडतं. अशावेळी सगळ्यात चांगलं उत्तर आहे तर ते गट शेती. यामध्ये आपण गट शेती आणि शासनाने सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शासनानं ह्या वर्षी पाणी फाउंडेशनच्या बरोबर उमेद पाणी फाउंडेशन आणि शासनाचा कृषी विभाग यांनी एकत्र येऊन संयुक्त पद्धतीनं राज्यात मोठ्या प्रमाणात पाणी गट शेतीला प्रोत्साहन देण्याचं एक फार मोठं काम सुरू केलेलं आहे आणि यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये किमान 2-3 सहाय्यक कृषी अधिकारी जे आमचे आहेत तर हे प्रत्येक समर्पित पद्धतीनं आगामी 4 महिन्यासाठी गट शेतीवरती काम करणार आहेत. त्यामध्ये गट संघटन करणं, त्यामध्ये शेतकऱ्यांना पिकांची जे काही तंत्रज्ञान आहेत SOP म्हणून आपण त्याला तर ते आपण SOP निश्चित करणं आणि ते पुढे भविष्यात पूर्ण हंगामामध्ये वापरण्यासाठी त्यांना मदत करणं, त्याच्या संपर्कात राहणं आणि सातत्याने भेट देऊन त्यांना तंत्रज्ञान वापरण्यासाठी भाग पाडणं याचं नाही तर यामध्ये आता सध्या मजूर टंचाईचा प्रश्न आहे तर दुसरा कोण मदत करेल अशी अपेक्षा नाही. त्यामध्ये गटातील लोक एकमेकाला मदत करतात आणि पूर्ण त्यांचाही एकमेकाचा जे काही अपुरेपणा होता मजुरांच्यामुळे शेती करण्यामध्ये जे काही मनोधैर्य कमी होत होतं किंवा वेळेत काम होत नसल्यामुळे नुकसानही होत होतं किंवा एखादं निविष्ट खरेदी करताना किरकोळ खरेदी करत असल्या कारणानं शेतकऱ्यांना त्या पद्धतीचं जे काही मानसन्मान मिळत नव्हता. प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांना कारण गटानं खरेदी होते त्यामुळे शेतकऱ्यांना 1 एकरच्या

0: 15-20 एकरची खरेदी करतो, त्यामुळे त्यांना एक सन्मानानं वागणूक मिळते. त्याचबरोबर कमी खर्चात निविष्ठा उपलब्ध होतात, गावात उपलब्ध होतात, वाहतुकीचा खर्च करावा लागत नाही. त्याचबरोबर जे काही शेतमाल तयार होतो तो विक्री व्यवस्थेमध्ये देखील त्यांचा फार मोठा एक दबदबा तयार होत आहे. कारण 15-20 एकरची ज्यावेळी शेतमाल विक्री होते तेव्हा थेट कंपन्या किंवा थेट प्रोसेसर देखील त्यांच्या संपर्कात येतात, त्यामुळे मध्यस्थांची साखळी जे काही एक नवीन एक पुरवठा साखळी तयार होत आहे की ज्यामध्ये कमीत कमी मध्यस्थ असतील आणि शेतकऱ्याला त्यामध्ये नफाही मिळेल. गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार मोठा आत्मविश्वास तयार होईल आणि उत्पादन खर्च वाढून जे काही एकूणच जगण्यासाठी सूत्र असू दे किंवा शेती करण्याचा व्यावसायिक शेती करण्यासाठी एक महत्वाचा भविष्यातला जो वेध आहे तो ह्या माध्यमातून साध्य होऊ शकतो. वाढलेलं प्रत्येक निविष्ठा खरेदी करता शेतकरी हा जो काही प्रत्येक जे काही शेतीसाठी लागणारे निविष्ठा आहेत ते खरेदी करताना ग्राहक आहे आणि शेतमाल जो विकतो शेतमाल पिकवतो त्यासाठी तो विक्रेता देखील आहे आणि दोन्हीमध्ये अल्पभूधारक असल्याकारणानं तो त्याची जी काही अपेक्षित क्षमता आहे डिलिंग कॅपॅसिटी म्हणून आपण व्यवहार करताना जी काही हे लागते क्षमता असते ती मर्यादित असते, त्यामुळे तो एकाकी असल्यामुळे फार मोठं पुढे जाऊ शकत नाही. अशा वेळी गट शेती एक चांगलं उत्तर आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अत्यंत आणि कृषी विभाग आणि उमेद एकत्र येऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत.
1: हो खरंय सर. श्रोते हो, खरीप हंगामाच्या अनुषंगानं अत्यंत उपयुक्त अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी आपल्याला दिली. कृषी विभागाच्या तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्या. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. पिकांचं नियोजन योग्य प्रकारे करा. प्रमाणित बियाण्यांची निवड करा. माती परीक्षणाला प्राधान्य द्या. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर द्या आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उन्नती साध्य करा. हाच संदेश आपल्याला नामदेव परीट सरांनी आपल्याला दिला. सर धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: शेतकरी बांधवांनो, आपल्या कष्टाला ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर भरघोस उत्पादन होऊन आपल्या आर्थिक समृद्धीचा मार्ग निश्चितच खुला होईल. आपणा सर्वांना यंदाचा खरीप हंगाम यशाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच सदिच्छा. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून बोलत आहोत. मुंबई केंद्राहून प्रसारित कार्यक्रम आमच्या केंद्रानं सहक्षेपित केलेत. सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग आणि ध्यान या विषयावर योग शिक्षक धनंजय दुधे यांचं भाषण.

भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग आणि ध्यान। नमस्कार, शुभ सकाळ माझ्या सर्व लाडक्या श्रोत्यांना। तुमच्या आवडत्या चंद्रपूर आकाशवाणी रेडिओ स्टेशनवर मी आहे तुमचा मित्र धनंजय दुधे। आणि आजची ही प्रसन्न सकाळ आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाने सुरू करणार आहोत, एका अशा विषयावर जो थेट आपल्या मनाशी, आपल्या भावनांशी आणि आपल्या आरोग्याशी जोडलेला आहे। श्रोते हो, आजच्या या धावपळीच्या युगात आपण आपल्या शरीराची खूप काळजी घेतो, जिम लावतो, डाएट करतो, वेळच्या वेळी डॉक्टरांकडे जातो, पण कधी शांत बसून स्वतःला हा प्रश्न विचारलाय का, माझं मन आत कसं आहे? आपण वरून कितीही हसलो तरी आतमध्ये चिंता, ताणतणाव आणि विचारांचं एक मोठं वादळ घोंगावत असतं। म्हणूनच आज आपण बोलणार आहोत अशा एका महामार्गाबद्दल जो आपल्याला आंतरिक शांततेकडे घेऊन जातो, तो मार्ग म्हणजे योग आणि ध्यान। माझं बोलणं पुढे नेण्यापूर्वी मला तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगायची।

एका जंगलात एक खूप सुंदर आणि स्वच्छ तलाव होता. जंगलातील सर्व प्राणी तिथे पाणी प्यायला यायचे. एकदा एक हत्ती त्या तलावात उतरला आणि त्याने हुंदडून सगळी माती ढवळून काढली. पाणी अगदी गढूळ झालं. थोड्या वेळाने तिथे एक तहानलेला हरिण आला. पाणी इतकं गढूळ होतं की त्याला पाणी पिताच यायचं नाही. हरिण निराश होऊन तिथेच बसला. त्याने विचार केला, मी काय करू, हे पाणी कसं स्वच्छ करू. त्याने पाण्यात उगाच हात पाय मारण्याचा प्रयत्न केला नाही. तो फक्त शांतपणे तिथेच थांबला. 10-15 मिनिटांनी काय झालं माहिती आहे? पाण्यातली सगळी माती हळूहळू खाली तळाशी बसली आणि वरचं पाणी पुन्हा पहिल्यासारखं काचेसारखं स्वच्छ आणि पारदर्शक झालं. श्रोते हो, आपलं मनही तंतोतंत या तलावासारखं आहे. जेव्हा आयुष्यात समस्यांचा हत्ती येतो तेव्हा विचारांची माती पाण्याला गढूळ करून टाकते आणि आपण काय करतो, त्या गढूळपणात अजून हातपाय मारतो, म्हणजेच अजून जास्त विचार करून स्वतःला त्रास करून घेतो. पण तिथेच जर आपण या हरणासारखे काही काळ शांत बसलो तर मनातील विचारांची माती खाली बसते आणि मन पुन्हा स्वच्छ होतं. या शांत बसण्याच्या प्रक्रियेलाच ध्यान म्हणतात. विज्ञान काय सांगतं? सायंटिफिक पर्स्पेक्टिव्ह. अनेकांना असं वाटतं की योग आणि ध्यान ही फक्त एक अध्यात्माची गोष्ट आहे. पण मित्र हो, आधुनिक विज्ञानाने यावर शिक्कामोर्तब केलं आहे. आज जगभरातील न्यूरो सायंटिस्ट हे मान्य करतात की जेव्हा आपण नियमित योग आणि ध्यान करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये न्यूरोप्लॅस्टिसिटी नावाची एक सकारात्मक प्रक्रिया घडते. याचा सोपा अर्थ असा की आपला मेंदू स्वतःची रचना बदलू शकतो, तणाव कमी होतो. ध्यानामुळे आपल्या शरीरातील कार्टिसोल नावाच्या स्ट्रेस हार्मोन्सची पातळी झपाट्याने खाली येते. आनंदाचे हार्मोन्स वाढतात. योगासने आणि प्राणायामामुळे डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखे आनंदाचे संप्रेरक वाढतात, ज्यामुळे आपल्याला फ्रेश वाटतं. अमिगडालावर नियंत्रण. मेंदूतील अमिगडाला हा भाग आपल्याला भीती आणि राग देतो. ध्यानामुळे हा भाग शांत होतो, ज्यामुळे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं सोपं जातं. आपली परंपरा एक अनमोल वारसा. श्रोते हो, आज पाश्चात्य जग ज्याला माइंडफुलनेस किंवा योगा म्हणून मोठ्या अभिमानाने स्वीकारत आहे तो वारसा आपल्या भारताला हजारो वर्षापूर्वी लाभलेला आहे. आपल्या ऋषी मुनींनी संत परंपरेने आपल्याला हा मार्ग दाखवला. पतंजली ऋषींनी योगसूत्रात म्हटलं आहे, योगश्चित्त वृत्ती निरोध. याचा सोपा अर्थ असा की चित्त म्हणजे आपले मन, वृत्ती म्हणजे मनात येणारे वेगवेगळे विचार आणि निरोध म्हणजे त्यांना शांत करणे. म्हणजेच आपल्या मनात सतत चालू असणाऱ्या अनावश्यक विचारांच्या आणि भावनांच्या लाटांना शांत करून मनावर ताबा मिळवणे म्हणजे योग. योग म्हणजे केवळ शरीर वाकवणे किंवा कठीण आसनं करणे नव्हे, तर योग म्हणजे आपल्या श्वासाशी आणि पर्यायाने स्वतःशी जोडले जाणे. आपल्या संस्कृतीत प्राणायामाला खूप महत्व आहे. श्वास हा आपल्या मनाचा रिमोट कंट्रोल आहे. जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपला श्वास कसा होतो? वेगवान आणि उतळ. जेव्हा आपण आनंदी किंवा शांत असतो तेव्हा आपला श्वास कसा असतो? संथ आणि दीर्घ. म्हणजेच श्वासावर नियंत्रण मिळवून आपण आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवू शकतो. हा विज्ञानाचा सोपा नियम आपल्या पूर्वजांनी आपल्याला आधीच दिला आहे. भावनिक आरोग्यासाठी योगाचा दैनंदिन वापर कसा करावा? आता तुम्ही म्हणाल, आमचं शेड्यूल खूप बिझी असतं, आम्ही तासनतास कसा काय करणार? तर श्रोते हो, आरोग्यासाठी तासनतास देण्याची गरज नाही. दिवसातून फक्त 15-20 मिनिटे सुद्धा तुमच्या आयुष्यात जादू करू शकतात. एक, सुरुवात श्वासाने करा. प्राणायाम सकाळी उठल्यावर फक्त 5 मिनिटे अनुलोम विलोम किंवा भ्रामरी प्राणायाम करा. भ्रामरी प्राणायामात जो भुंग्यासारखा आवाज केला जातो तो तुमच्या मेंदूच्या नसांना शांत करतो. 2, सूक्ष्म व्यायाम आणि आसने. संगणकासमोर किंवा ऑफिसमध्ये सतत बसून राहिल्याने शरीरात नकारात्मक

ज्या साठते शवासन किंवा बालासन सारखी सोपी आसने तुमच्या शरीरातील आणि मनातील ताण पूर्णपणे काढून टाकतात. 3. कृतज्ञतेचे ध्यान, ग्रॅटिट्यूड मेडिटेशन. रात्री झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनिटे डोळे मिटा आणि आजच्या दिवसात ज्या चांगल्या गोष्टी घडल्या त्याबद्दल देवाचे किंवा निसर्गाचे आभार माना. त्यामुळे नकारात्मक विचार दूर होऊन शांत झोप लागते. एक प्रेरणादायी संदेश आणि आवाहन माझ्या लाडक्या श्रोत्यांनो, मोबाईलची बॅटरी संपली की लगेच आपण चार्जर शोधतो ना, कारण आपल्याला माहिती आहे की चार्ज केल्याशिवाय हा मोबाईल चालणार नाही. मग विचार करा, दिवसभर काम करून लोकांचे टोमणे ऐकून टेन्शन घेऊन आपल्या मनाची बॅटरी रोज संपत असते. त्या मनाला चार्ज करण्यासाठी तुमच्याकडे कोणता चार्जर आहे? योग आणि ध्यान हा तुमच्या मनाचा तो चार्जर आहे. आयुष्यात सुखदुःख येतच राहणार, आपण परिस्थिती बदलू शकत नाही, पण परिस्थितीला समोर जाण्याची आपली मानसिक ताकद नक्कीच वाढवू शकतो. आयुष्यात सुखदुःख येतच राहणार, आपण परिस्थिती बदलू शकत नाही, पण परिस्थितीला समोर जाण्याची आपली मानसिक ताकद नक्कीच वाढवू शकतो. स्वतःला दिवसातून 15 मिनिटं देणं हा स्वार्थीपणा नाही, तर तो स्वतःवर केलेला सगळ्यात मोठा प्रेमळ संस्कार आहे. चला तर मग आज या सुंदर सकाळी एक संकल्प करूया. रोजच्या गजबजातून स्वतःसाठी थोडा वेळ काढूया, चटई अंथरूया, डोळे बंद करूया आणि एक दीर्घ श्वास घेऊया आणि स्वतःला सांगूया, मी शांत आहे, मी सक्षम आहे. ऐकत रहा, योग करत रहा, आनंदी रहा.

0: श्रुतीहो आपण ऐकत होतात 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग आणि ध्यान या विषयावर योग शिक्षक धनंजय दुधे यांचं भाषण.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: दहावी नंतर सरकारी नोकरी आणि व्यवसायासाठी सुवर्ण संधी.
3: महाराष्ट्र वन विभागाच्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली येथे बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
2: 3 वर्षीय या अभ्यासक्रमाची मर्यादित जागा 60 असल्यानं आजच प्रवेश नोंदवा.
3: निःशुल्क प्रवेश फी,
2: राहण्याची आणि जेवणाची उत्तम सुविधा.
3: आजच संपर्क करा बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली, मूल रोड, जिल्हा चंद्रपूर येथे.
2: अधिक माहितीसाठी 9552729996
3: या क्रमांकावर संपर्क करा.
4: विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे.
5: चंद्रपूरमध्ये पहिल्यांदाच एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, सोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,
4: डाटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
5: मायनिंग इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
4: यासारख्या आधुनिक विषयांमध्ये बीटेक करण्यासाठी
5: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
4: एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी,
5: 100% निकाल आणि 100% प्लेसमेंट देणारी
4: चंद्रपूर शहरात एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोमय्या कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर.
5: संपर्क 9800004715
4: किंवा 8686881000. दहावी झाली, 12वी झाली, आता पुढे काय?
6: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
7: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
8: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
7: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि

0: प्रॉपर प्लॅनिंगची।
1: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
2: करिअरच्या नव्या दिशा।
3: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी 2 क्षण काढूया
4: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम
3: चालता बोलता।
4: रस्त्यावर चालताना,
3: कॉलेजच्या परिसरात,
4: बाजारात किंवा चौकात
3: आम्ही भेटणार आहोत
4: थेट तुम्हाला।
3: काही हलक्या फुलक्या गप्पा,
4: काही रंजनश्न
3: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं,
4: तुमची गोष्ट,
3: तुमचा आवाज
4: आणि तुमचंच गाणं
3: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून।
4: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
3: चालता बोलता।
2: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो।
5: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता।
2: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका।
5: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
2: आकाशवाणी चंद्रपूर।
6: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या।

0: માનવડકર કોલેજ ઓફ નર્સિંગ ફાર્મસી ઘોડપેટ ચંદ્રપુર. નર્સિંગ અને ફાર્મસી ક્ષેત્રાત ઉજ્જવલ કરિયર સાથે આજસ પ્રવેશ ગયા. બીએસસી નર્સિંગ, જીએનએમ નર્સિંગ, પોસ્ટ બેસિક બીએસસી નર્સિંગ, ડી ફાર્મસી, બી ફાર્મસી, ડી ફાર્મસી પૂર્ણ કેલેલના બી ફાર્મસી દુસરા વર્ષા થેટ પ્રવેશાચી સુવિધા, અનુભવી શિક્ષક, આધુનિક લેબ અને ક્લિનિકલ ટ્રેનિંગ, શિષ્યવૃત્તિ અને કરિયર માર્ગદર્શન. સંપર્ક 9049114444. શિક્ષણાતુન યશાકડે જાઉયા માનવડકર કોલેજ કડે.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: दहावी नंतर सरकारी नोकरी आणि व्यवसायासाठी सुवर्ण संधी.
3: महाराष्ट्र वन विभागाच्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली येथे बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
2: 3 वर्षीय या अभ्यासक्रमासाठी मर्यादित जागा 60 असल्यानं आजच प्रवेश नोंदवा.
3: निःशुल्क प्रवेश फी,
2: राहण्याची आणि जेवणाची उत्तम सुविधा.
3: आजच संपर्क करा बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली, मूल रोड, जिल्हा चंद्रपूर येथे.
2: अधिक माहितीसाठी 9552729996
3: या क्रमांकावर संपर्क करा.
0: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
4: मानवत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
0: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
4: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
0: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
4: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
0: विश्वासाचं ठिकाण,
4: आरोग्याची खात्री, मानवटकर हॉस्पिटल.
5: विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे.
6: चंद्रपूर मध्ये पहिल्यांदाच एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, सोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,
5: डॅट सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
6: मायनिंग इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
5: यासारख्या आधुनिक विषयांमध्ये बीटेक करण्यासाठी
6: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
5: एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी,
6: 100% निकाल आणि 100% प्लेसमेंट देणारी
5: चंद्रपूर शहरात एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोमय्या कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर.
6: संपर्क 9800004715
5: किंवा 8686881000.
7: आया खुशियों का पैगाम पीएम किसान,
8: पीएम किसान.
9: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी 20 जून को हुगली, पश्चिम बंगाल से प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की 23वीं किश्त जारी करेंगे. इसके तहत 9 करोड़ 44 लाख से अधिक किसानों के खातों में 18,880 करोड़ रुपए से अधिक की सम्मान राशि सीधे हस्तांतरित की जाएगी. पीएम किसान की इस किश्त के साथ ही किसानों को हस्तांतरित कुल राशि 4,46,000 करोड़ रुपए से अधिक हो जाएगी, जो करोड़ों किसान परिवारों को आर्थिक संबल प्रदान कर रही है.

आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे ठीक 8 वाजले आहेत. दिल्ली केंद्राहून समाचार प्रभात सहक्षेपित करीत आहोत.

103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आपण ऐकता आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. सकाळची 8:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवीत आहोत जैत रे जैत या चित्रपटातील हे गीत.

0: ずに。
1: हेलो
2: हेलो फरमाइश
1: हेलो
2: हेलो आपली आवाज
1: मलाही फोन करायचा आहे मलाही फोन करायचा आहे
2: कुठे
1: हेलो फरमाइश आणि हेलो आपली आवाज या कार्यक्रमात
2: वाह छान
1: अरे पण कुठे आणि फोन नंबर
2: 07172254634 या फोन नंबर वर
1: आता वेळही सांगून दे
2: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाइश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो
1: अरे वा मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे

0: वर्क फ्रॉम होम हाय सैलरी बस एका क्लिक मध्ये अरे वाह अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा
2: दहावी झाली बारावी झाली आता पुढे काय
3: आर्ट्स कॉमर्स सायन्स नाहीतर तू तुझं पाय
4: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात
5: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं
4: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची
5: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
6: करिअरच्या नव्या दिशा
2: श्रोते हो रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी 2 काढूया
7: आणि याच साठी येतो एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम चालता बोलता रस्त्यावर चालताना
2: कॉलेजच्या परिसरात
7: बाजारात किंवा चौकात
2: आम्ही भेटणार आहोत
7: थेट तुम्हाला
2: काही हलक्या फुलक्या गप्पा
7: काही रंजक प्रश्न
2: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं
7: तुमची गोष्ट
2: तुमचा आवाज
7: आणि तुमचंच गाणं
2: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून
7: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
2: चालता बोलता
6: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो
0: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता
6: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका
0: सोबतच फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
6: आकाशवाणी चंद्रपूर
8: हॅलो
9: हॅलो फरमाईश
8: हॅलो
9: हॅलो आपली आवड
8: मलाही फोन करायचा आहे मलाही फोन करायचा आहे
9: कुठे
8: हॅलो फरमाईश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रमात
9: वा छान
8: अरे पण कुठे आणि फोन नंबर
9: 0717225463 या फोन नंबर वर
8: आता वेळही सांगून दे
9: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 to 11:30 या वेळेत फोन करायचा महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाईश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो
8: अरे वा मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे
9: सांगतो ना प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 to 12 या वेळेत
8: हॅलो

अहो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार ती

चौकट राजा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं आणि या गीतासोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. नमस्कार. सकाळचे 8:30 झाली आहेत. पुणे केंद्रून राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

0: केंद्र. सकाळचे 8:30 आणि 20 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे.

ठळक बातम्या. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना. प्रधानमंत्री विकसित भारत योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी आज पंतप्रधान वितरित करणार. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीर बाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळले. आणि इराणी बंदर आणि सागरी भागात ये जा करणाऱ्या जहाजांवरील सागरी नाकेबंदी अमेरिकेकडून मागे. आता सविस्तर बातम्या. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. आगामी काळात भारत फ्रान्स मैत्री अधिक दृढ होईल, परस्पर सहकार्य आणि फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा ठरला असं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. पॅरिस भेटीत काल पंतप्रधानांनी विवाटेक 2026 परिषदेला संबोधित केलं, तसंच पॅरिस इथल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं. भारत आणि नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं सांगून जागतिक नवोन्मेषकांना भारतासमवेत काम करण्याचं आणि सर्वांसाठी योगदान देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी विवाटेक परिषदेत केलं. तर भारत आज नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे असं पंतप्रधान मोदी यांनी पॅरिस इथल्या भारतीय समुदायाला संबोधित करताना सांगितलं. अनिश्चितता आणि परिवर्तनाच्या काळात भारत फ्रान्स यांच्यातील भागीदारी ही विश्वास, स्थैर्य आणि सहकार्य यांचा सशक्त आधारस्तंभ असल्याचं मोदी म्हणाले. पुढील वर्षी दोन्ही देश तृष्णा या उपग्रहाचं प्रक्षेपण करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिंदीतून निरोप देणारी चित्रफीत प्रसिद्ध केली. त्यामध्ये प्रिय मित्र अशी सुरुवात करून मोदी यांचा हा दौरा फलदायी ठरल्याचं आणि पुढील वर्षी फेब्रुवारीत पुन्हा भेटण्यास उत्सुक असल्याचं संदेशात नमूद केलं आहे. दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित होणार आहे. याचा लाभ 15 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना होणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार मिळवून दिले गेले, त्यामध्ये 30% महिला आहेत असं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. ज्या तरुणांना पहिली सरकारी नोकरी मिळेल त्यांना 15,000 रुपयांपर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान 2 हप्त्यांमध्ये वितरित केलं जाणार आहे असंही मांडवीय यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता जारी करतील. देशभरातील जवळपास 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 18,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट जमा होणार आहे अशी माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिली आहे. हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथं होणाऱ्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते कृषी क्षेत्रातील महत्वाच्या उपक्रमांची सुरुवात होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मध्य प्रदेशमध्ये आंतरराष्ट्रीय सिकलसेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर ओडिशामध्ये त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे. प्रजापती ब्रह्मकुमारी संस्थेनं आयोजित केलेल्या आध्यात्मिक जागृतीद्वारे आदिवासी समाजाचं सक्षमीकरण या कार्यक्रमाला राष्ट्रपती काल उपस्थित राहिल्या. निसर्गाशी आणि आध्यात्मिक मूल्यांशी निगडीत जीवनशैली असलेल्या आदिवासी समुदायाचं सक्षमीकरण हे विकसित भारतासाठी महत्वाचं असल्याचं राष्ट्रपती यावेळी बोलताना म्हणाल्या. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तान आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशननं जम्मू आणि काश्मीरचा केलेला उल्लेख आणि त्याबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळून लावले आहेत. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेची 62वी परिषद काल झाली. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि सदैव राहील असं ठाम प्रतिपादन या परिषदेत भारतानं केलं. पाकिस्तान सातत्यानं दहशतवादाला खतपाणी घालत आहे. पाकिस्तानात अनेक अंतर्गत समस्या आहेत, त्याचबरोबर पाकव्याप्त काश्मीरमध्ये अशांतता वाढली आहे. या सगळ्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान असले अपप्रचार करत आहे अशा शब्दात संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला फटकारलं. इराणी बंदर आणि किनारपट्टीच्या भागात ये जा करणाऱ्या जहाजांवर लावलेली सागरी नाकेबंदी अमेरिकेनं उठवली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार ही नाकेबंदी उठवल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं स्पष्ट केलं आहे. इराणशी जवळपास 4 महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी आणि या क्षेत्रातील तणाव कमी करण्यासाठी अध्यक्ष ट्रम्प यांनी एका महत्वपूर्ण सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घोषणा करण्यात आली आहे. नाकेबंदी

ठेवण्यात आली असली तरी कराराच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेचं नौदल या भागात तैनात राहणार असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. दरम्यान इराण आणि अमेरिका यांच्यातला सामंजस्य करार एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. सशक्त इराणचा स्पष्ट संदेश यातून अधोरेखित होतो असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी म्हटलं आहे. दोन देशांमध्ये परस्पर आदर असेल तरच शांतता प्रस्थापित होऊ शकते असं पेझेशकियान यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून 3 दिवसांच्या लडाख दौऱ्यावर जात आहेत. हा त्यांचा पहिलाच अधिकृत लडाख दौरा आहे. या भेटीदरम्यान ते उद्या स्वमदत गटांशी संवाद साधणार आहेत. तसंच सीमेलगतच्या भागात व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या विकास कामांची पाहणी करणार आहेत. उपराष्ट्रपती लेहमध्ये 21 जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तच्या कार्यक्रमात देखील सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांची दिल्लीत भेट घेतली. यासंदर्भात समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात उभय देशांमधील सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत विशेषतः दहशतवाद आणि अंमली पदार्थांच्या तस्करीला तोंड देणं यासंदर्भात दोन्ही नेत्यांदरम्यान सविस्तर चर्चा झाल्याचं नमूद केलं. शहा यांनी आपल्या संदेशात दोन्ही देशांदरम्यान जागतिक धोरणात्मक भागीदारी बळकट करून या द्विपक्षीय संबंधांचा फायदा दोन्ही देशातील जनतेला मिळवून देण्यास दोन्ही देश कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 4 राज्यांसाठी तेलबिया आणि कडधान्य यांच्या किमान आधारभूत किमतीवर आधारित मोठ्या प्रमाणावरील खरेदीला मंजुरी दिली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये ही खरेदी केली जाणार आहे. रविवारी होत असलेल्या नीट पुनर्परीक्षेच्या तयारीचा आढावा काल शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घेतला. या बैठकीत पुनर्परीक्षा मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पडण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था सुनिश्चित करण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या महासंचालकांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय नियंत्रण कक्षाला अहवाल देण्यासाठी मंत्रालयाद्वारे नियुक्त केलेले अधिकारी विविध राज्यात तैनात केले जातील असं प्रधान यावेळी म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नागपूरमध्ये अंबाझरी इथं यंत्र इंडिया लिमिटेडच्या आवारात 10,000 टन क्षमतेच्या अल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी ते उद्या होणार आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी ही महत्वाची राष्ट्रीय संपत्ती आहे. संरक्षण आणि अवकाश क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अल्युमिनियमचे साचेबद्ध भाग तयार करण्यासाठी देशाची क्षमता यामुळे वृद्धिंगत होणार आहे असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत कालच्या सामन्यात भारतानं वर्चस्व गाजवलं. गतविजेत्या हाँगकाँग चीन संघाचा 3-1 असा पराभव करत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली. चीन ए आणि कोरिया यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेत्या संघाशी उद्या भारताची अंतिम सामन्यात गाठ पडेल. भारताचा पंकज आडवाणी आणि आदित्य मेहता यांनी उत्तम खेळ केला. न्यूझीलंडमध्ये होत असलेल्या FIH महिला राष्ट्रीय करंडक हॉकी स्पर्धेत काल भारतानं उरुग्वेचा 3-2 असा पराभव केला. उरुग्वेच्या सुरुवातीच्या गोलनंतर भारतानं पुनरागमन करत बाजी मारली. भारताच्या दीपिकानं 2 तर दीपिका सोरेंगनं 1 गोल केला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ब गटातल्या सामन्यात कॅनडानं काल रात्री कतारवर 6-0 मात केली. कॅनडाच्या जोनाथन डेव्हिडनं 3 गोल केले. तत्पूर्वी अ गटामध्ये चेकिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. हवामान. महाराष्ट्रासह तेलंगण, उत्तर प्रदेशात आजही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच कोकण, गोवा आणि ओडिशामध्ये उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे. तर आसाम, मेघालय, सिक्कीममधील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित देशभरात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. फ्रान्स आणि स्लोवेकिया दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी आज पंतप्रधान वितरित करणार. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळले. आणि इराणी बंदरं आणि सागरी भागात ये जा करणाऱ्या जहाजांवरील सागरी नाकेबंदी अमेरिकेकडून मागे. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मनीच्या चंद्रपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळची 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गांधी वंदना. या कार्यक्रमात आज ऐकवीत आहोत महात्मा गांधी आणि स्त्री सशक्तीकरण याविषयी आसावरी धोटे यांचे विचार.

नमस्कार श्रोते हो, आज आपण ज्या विषयावर विचारमंथन करणार आहोत तो आपला विषय आहे महात्मा गांधी आणि स्त्री सशक्तीकरण. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास उलगडला की आपल्या डोळ्यांसमोर एक साधी काठी, खादीचा पोशाख, शांत चेहरा आणि अढळ निश्चय असलेली एक महान व्यक्ती उभी राहते, ती म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी. परंतु गांधीजींचे महानत्व केवळ स्वातंत्र्य लढ्यापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी समाजातील दुर्बल, वंचित आणि उपेक्षित घटकांना सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्या घटकांमध्ये स्त्रियांचा विशेष समावेश होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे महानायक महात्मा गांधी यांनी केवळ राजकीय स्वातंत्र्याचा विचार केला नाही, तर समाजातील सर्व घटकांचा विकास आणि सन्मान त्यालाही तेवढेच महत्व दिले. विशेषतः स्त्रियांच्या सशक्तीकरणाबद्दल त्यांचे विचार हे अत्यंत प्रगत आणि दूरदृष्टीचे होते. गांधीजींना स्त्री ही केवळ घराची जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती वाटत नव्हती. त्यांच्या मते स्त्री म्हणजे शक्ती, करुणा, धैर्य आणि परिवर्तनाची प्रेरणा होय. गांधीजींच्या मते स्त्री आणि पुरुष हे समाजाचे दोन समान आधारस्तंभ आहेत. स्त्रियांना केवळ घराच्या चौकटीत मर्यादित ठेवणे ही समाजाची मोठी चूक आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते. स्त्रियांमध्ये असलेली सहनशीलता, त्याग, संयम आणि नैतिक शक्ती ही समाजाला योग्य दिशा देणारी आहे असा त्यांचा विश्वास होता. त्या काळात स्त्रियांना समाजाच्या अनेक बंधनांमध्ये अडकवले गेले होते. स्त्रियांना शिक्षणाची संधी कमी, निर्णय घेण्याचा अधिकार मर्यादित आणि स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान ही त्या काळातील कटु वास्तवता होती. परंतु गांधीजींनी परिस्थितीला आव्हान दिले. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की स्त्री ही पुरुषाची गुलाम नाही, तर त्याची समकक्ष सहचारिणी आहे. गांधीजींना ठाम विश्वास होता की समाजाचा खरा विकास हा तेव्हाच शक्य आहे जेव्हा स्त्री

आणि पुरुष समानतेने पुढे जातील. महात्मा गांधी यांनी स्त्रियांच्या शिक्षणाला विशेष महत्व दिले. त्यांचे मत होते, जर एक स्त्री शिक्षित झाली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होते, आणि कुटुंब शिक्षित झाले तर पर्यायानेच समाजही शिक्षित होतो. या उलट जर एक पुरुष शिक्षित झाला तर तो फक्त स्वतःच शिक्षित होतो, परंतु कुटुंब आणि समाज तो शिक्षित करू शकत नाही. म्हणूनच त्यांनी स्त्रियांना शिक्षण घेण्यासाठी आणि समाजकार्यात सक्रियरित्या सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींनी स्त्रियांना मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेतले. स्त्रियांनी गांधीजींच्या काळात अपार धैर्याने आणि निश्चयाने असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग आंदोलन आणि विशेषत सॉल्ट मार्च यामध्ये भाग घेतला. या सर्व आंदोलनात स्त्रियांनी तुरुंगवास सहन केला, संघर्ष केला आणि देशासाठी त्याग केला. या आंदोलनामुळे स्त्रियांना स्वतःची ताकद आणि समाजातील महत्वाची भूमिका जाणवू लागली. गांधीजींच्या प्रेरणेनेच सरोजिनी नायडू, कस्तुरबा गांधी आणि अरुणा असफ अली यासारख्या अनेक महिलांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात धैर्याने नेतृत्व केले आणि समाजासाठी आदर्श निर्माण केला. गांधीजींनी स्त्रियांना केवळ आंदोलनात सहभागी करून घेतले नाही, तर त्यांना आत्मविश्वास दिला. त्यांनी स्त्रियांना सांगितले, तुमच्यात अपार शक्ती आहे, फक्त त्या शक्तीची जाणीव होणे गरजेचे आहे. गांधीजींनी स्त्रियांच्या स्वावलंबनावरही भर दिला. त्यांनी चरखा आणि खादीच्या माध्यमातून स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा मार्ग दाखविला. घर बसल्या काम करूनही स्त्रिया देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देऊ शकतात हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. स्त्रियांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी गांधीजींनी खादी आणि चरख्याचा मार्ग दाखविला. चरखा हा केवळ कापड तयार करण्याचे साधन नव्हता, तर तो आत्मनिर्भरतेचा आणि सन्मानाचा प्रतीक बनला. गांधीजींनी समाजातील अनेक चुकीच्या प्रथांना विरोध केला, जसे की बालविवाह, स्त्रियांचे शिक्षण रोखणे, स्त्रियांवर होणारे अन्याय, या सर्वांविरुद्ध त्यांनी ठाम भूमिका घेतली. त्यांच्या मते स्त्रीची खरी शक्ती ही तिच्या नैतिकतेत, तिच्या सहनशीलतेत आणि तिच्या प्रेमात आहे. महात्मा गांधीजींच्या विचारांमध्ये स्त्रियांच्या सन्मानाचे विशेष स्थान होते. स्त्रियांना समाजात समान अधिकार आणि सन्मान मिळाला पाहिजे हा त्यांचा ठाम विश्वास होता. आजच्या आधुनिक भारतात आपण स्त्रियांची प्रगती अनेक क्षेत्रांमध्ये पाहत आहोत. शिक्षण, क्रीडा, विज्ञान, राजकारण आणि उद्योग या सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रियांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. परंतु अजूनही समाजात स्त्री समानतेचा आणि सशक्तीकरणाचा प्रवास पूर्ण झालेला नाही. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधीजींचे विचार आपल्याला नवी दिशा देतात. त्यांनी दिलेला संदेश स्पष्ट आहे, स्त्रीला समान संधी, शिक्षण आणि सन्मान दिला तरच समाजाचा खरा विकास आपण साधू शकतो. आजच्या पिढीने गांधीजींच्या विचारांचा स्वीकार करून स्त्री पुरुष समानतेचा आदर्श प्रत्यक्ष जीवनात उतरवणे गरजेचे आहे. घरात, शिक्षणात, कार्यक्षेत्रात आणि समाजात स्त्रियांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. श्रोतेहो, आज आपण 21व्या शतकात जगत आहोत. आज महिलांनी विज्ञान, क्रीडा, राजकारण, शिक्षण आणि उद्योग या सर्व क्षेत्रांमध्ये अभूतपूर्व यश मिळवले आहे. पण तरीही काही ठिकाणी स्त्रियांवर अन्याय, भेदभाव आणि असमानता दिसून येते. अशा वेळी महात्मा गांधीजींचे विचार आपल्याला मार्गदर्शन करतात. हे आपल्याला सांगतात की स्त्रीचा सन्मान हा केवळ समाजाचा कर्तव्य नाही, तर तो समाजाच्या प्रगतीचा पाया आहे. जर आपण खऱ्या अर्थाने प्रगत भारत घडवायचा असेल, तर प्रत्येक मुलीला शिक्षण, प्रत्येक महिलेला संधी आणि प्रत्येक स्त्रीला सन्मान मिळायला हवा. घर असो, कार्यक्षेत्र असो किंवा समाज असो, स्त्रीला समान स्थान देणे हीच गांधीजींना खरी आदरांजली ठरेल. कारण गांधीजींनी एकदा सांगितले होते, स्त्रीची

जर जागृत झाली तर समाजात मोठं परिवर्तन घडू शकते. म्हणूनच आजची पिढी म्हणून आपण एक संकल्प करूया, स्त्रीचा सन्मान राखण्याचा, तिला समान संधी देण्याचा आणि तिच्या स्वप्नांना पंख देण्याचा. शेवते हो, कारण जेव्हा स्त्री सक्षम होते तेव्हा केवळ एक व्यक्ती नाही तर संपूर्ण समाज सक्षम होतो. शेवटी इतकेच सांगावेसे वाटते की स्त्री सशक्तीकरण हा केवळ महिलांचा विषय नाही तर तो संपूर्ण समाजाच्या प्रगतीशी निगडित आहे. महात्मा गांधीजींच्या विचारांमुळे केवळ प्रेरणा घेऊन आपण एक समतोल, न्याय आणि प्रगत समाज घडवू शकतो. याच प्रेरणादायी विचारांसह मी माझे मनोगत येथेच समाप्त करते. धन्यवाद.

0: श्रोतेहो, आपण ऐकत होतात गांधी वंदना. या कार्यक्रमात महात्मा गांधी आणि स्त्री सशक्तीकरण याविषयी असावरी धोटे यांचे विचार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खबरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सोमय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे.
3: चंद्रपूर मध्ये पहिल्यांदाच एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, सोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,
2: डाटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
3: मायनिंग इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
2: यासारख्या आधुनिक विषयांमध्ये बीटेक करण्यासाठी
3: आजच प्रवेश घ्या सोमय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
2: एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी,
3: 100% निकाल आणि 100% प्लेसमेंट देणारी
2: चंद्रपूर शहर एकमेव शैक्षणिक संस्था सोमय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोमय कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर.
3: संपर्क 9800004715
2: किंवा 8686881000.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खबरी, मर्यादित साठा आजच घ्या.
1: विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सोमय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे.
2: चंद्रपूर मध्ये पहिल्यांदाच अनॉटिकल इंजिनिअरिंग सोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,
1: डाटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
2: मायनिंग इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
1: यासारख्या आधुनिक विषयांमध्ये बीटेक करण्यासाठी
2: आजच प्रवेश घ्या सोमय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
1: एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी,
2: 100% निकाल आणि 100% प्लेसमेंट देणारी
1: चंद्रपूर शहरात एकमेव शैक्षणिक संस्था सोमय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोमय कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर.
2: संपर्क 9800004715
1: किंवा 8686881000.
3: श्रुती यानंतर विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून साक्षेपित करीत आहोत.

103 MHz FM ध्वनी लहरींवर आपण ऐकता आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटातील हे गीत.

वंस अपॉन अ टाइम इन मुंबई या चित्रपटातील गीता पणकिलत. श्रुतो हो, आपण ऐकता आहात हिंदी चित्रपट संगीत. यानंतर कार्यक्रमात ऐकवित आहोत विवाह या चित्रपटातील हे गीत.

लई भारी या चित्रपटातील गीता पण ऐकलं. श्रोते हो, आपण ऐकता आहात मराठी चित्रपट संगीत. यानंतर कार्यक्रमात ऐकवित आहोत नटरंग या चित्रपटातील हे गीत.

माझा पती करोडपती या चित्रपटातील किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अनिल पौडवाल यांचं होतं. आणि यासोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. नमस्कार. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत होता आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.

0: 103 मेगाहर्ट्स एफएम दोनीलहरींवर आपण ऐकताहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता विश्व. या कार्यक्रमात आज ऐकवित आहोत जागतिक सिकल सेल दिनानिमित्त रक्त तपासा, सिकल सेलचा वेळीच शोध घ्या आणि आरोग्याला साथ द्या या विषयावर डॉक्टर कल्पिता गावित, शास्त्रज्ञ, भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद चंद्रपूर यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो नमस्कार. कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आहे 19 जून. आज आपण जागतिक सिकल सेल दिन साजरा करत असतो. तर श्रोते हो, याच अनुषंगाने आज आपण आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर कल्पिता गावित, शास्त्रज्ञ, भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद ICMR चंद्रपूरना. मॅडम, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार मॅडम.
2: धन्यवाद.
1: मॅडम, आज आपण जागतिक सिकल सेल दिन साजरा करतो आहोत. की हे सिकल सेल आहे हे नेमकं काय आहे, याची व्याख्या काय आहे?
2: सिकल सेल हा अनुवंशिक आजार आहे आणि सिकल सेल मध्ये नॉर्मली आपल्या शरीरामध्ये हा गोल रक्ताच्या पेशी असतात, रक्तपेशी. परंतु सिकलच्या रुग्णांमध्ये ह्याच रक्तपेशी चंद्र आकाराच्या होतात, ज्याला इंग्लिशमध्ये सिकल असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे त्या रक्तपेशी आढळणाऱ्या रुग्णांना जो आजार आहे त्याला सिकल सेल डिसीज असं म्हटलं जातं.
1: अच्छा, याचे काही प्रकार आहेत का मॅडम?
2: ह्याचे बरेच वेगवेगळे प्रकार आढळून येतात. जर नॉर्मल एखादा व्यक्ती असेल तर त्याच्या

0: मध्ये हिमोग्लोबिनचा रेणू हा AA ने संबोधित केला जातो, पण तोच रेणू हा सिकलच्या जनुकीय ऍबनॉर्मॅलिटीज ने शिफ्ट झाला तर तो AS म्हणून संबोधला जातो.
1: अच्छा.
0: तर AS हा एकच रेणू बदलतो त्यामुळे तो वाहक होतो, कॅरियर होतो. पण असेच जेव्हा AS पालक म्हणजे AS आई आणि AS बाबा ह्यांचं बाळ जेव्हा जन्म घेत तर 25% चान्सेस असतात की ते SS चे रेणू जुळून येतील आणि तो SS म्हणजे सिकल सेल डिसीजचा बालक जन्म येईल. तर अशा प्रकारे AS SS हे प्रकार आहेतच, परंतु त्याच्यात पण वेगवेगळे उपप्रकार आहेत. जसे बीटा थॅलेसेमिया पण एक आजार आहे आणि सिकल हा पण बीटा थॅलेसेमियाचाच जेनेटिक डिफॉल्ट असणारा जीन असलेला प्रकार आहे. तर जर AS मदर किंवा AS फादर आणि बीटा थॅलेसेमिया वाहक मदर किंवा फादर असं म्हणून एस बीटा थॅलेसेमिया पण आजार आपल्याला दिसतो. असेच SE SD अशा प्रकारे वेगवेगळे उपप्रकार पण सिकलमध्ये बघायला मिळतात.
1: अच्छा, मग मॅडम याचे नेमके लक्षणं काय सांगता येईल?
0: सर्वात प्रथम तर जन्माला आल्यानंतर ते बाळ नॉर्मली जन्माला येतं, पण जसं त्याचं वय वाढायला लागतं आणि चेंज झालेली जनुकीय संरचना ज्यामुळे अर्ध चंद्राकृती ज्या रक्तपेशी आहेत त्या रक्तवाहिन्यांमध्ये वाहताना वेगवेगळे डॅमेजेस करायला लागतात आणि त्यामुळे त्यांना स्प्लिनोमेगाली घ्या, वासो ऑक्लुसिव्ह क्रायसिस ज्यामुळे सांधे सुजणं किंवा सांध्याला दुखणं, हळूहळू ह्या रक्तपेशी इतक्या नाजूक असतात की त्या फुटतात आणि त्यामुळे हिमोग्लोबिन ड्रॉप होतो, ज्याला आपण सिव्हिअर अनेमिया म्हणतो. आणि ह्या सिव्हिअर अनेमियामुळे रक्त कमी झाल्यामुळे हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे आपल्याला बाहेरून सतत रक्त द्यावं लागतं. अशा बालकांमध्ये खूप जास्ती रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्यामुळे वारंवार इन्फेक्शन होणं, संसर्ग होणं आणि त्या संसर्गामुळे ऍडमिट होणं, ह्याच्यामध्ये निमोनिया आहे, ह्याच्यामध्ये आपले सेप्सिस प्रकारचे वेगवेगळे असतात. तर बऱ्याच वेळेला आता तर खूप नॅशनल सिकल सेल एलिमिनेशन प्रोग्राममुळे अवेअरनेस झालेला आहे, परंतु पूर्वी बाळ अचानक असं 1.5-2 वर्षापूर्वी ऍडमिट व्हायचं. तर ही लक्षणं बालवयात दिसतात, जसं जसे पुढे होत जातात तसंच एंड ऑर्गन डॅमेज, कारण त्या ज्या अर्धचंद्राकृती रक्तपेशी आहेत त्या सतत सतत सगळ्या अवयवांमधून वाहत केल्यामुळे डोक्यापासून पायापर्यंत सगळ्या अवयवांना इजा होताना दिसतात. तर अतिशय सिव्हिअर कंडिशन मध्ये काही काना उष्माघाताचे म्हणजे पॅरालिसिसचे त्याला स्ट्रोक म्हणतो असे प्रकार पण पाहायला मिळतात. स्प्लीन आपलं जे आहे ते ऑटोस्प्लिनेक्टोमी मध्ये जातं, म्हणजे सतत सतत इंजुरी होऊन तो आपल्या शरीरातला स्प्लीन हा भागच निघून जाऊ शकतो. त्यानंतर लिव्हर आपलं जे आहे त्याच्यामध्ये मेगॅली दिसते, म्हणजे त्याची सूज येणं, काविळ होणं, त्यानंतर सतत सतत जॉईंट पेन, तसंच एव्हियन अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप, कमरेला म्हणजे तिथला जो आपला सांधा आहे तो कुजायला सुरुवात होऊ शकते. तर असे वेगवेगळे ऑर्गन डॅमेजेस होताना दिसतात. तर लक्षणं वेगळी आहेत आणि हळूहळू त्याची जी क्रोनिकिसिटी आहे ती वयानुसार वाढत जाते, तर त्याचे कॉम्प्लिकेशन आणखीन वेगवेगळे आहेत.
1: अच्छा. तर मॅडम मगाशी आपण सांगितलं की हा जो आजार आहे हा अनुवंशिक आहे, बाकी देखील काही कारणामुळे हा सिकल सेल होऊ शकतो? कारण बरेचदा बरेच जणांचा गैरसमज आहे की आपलं जे क्षेत्र आहे चंद्रपूर क्षेत्र यात वाढतं प्रमाण सिकल सेलचं आहे, आपण काय सांगाल मॅडम?
0: हा अनुवंशिक आजार आहे आणि हा अनुवंशिकरित्याच होतो.
1: अच्छा.
0: कारण हा पूर्वीपासून ह्या चंद्रपूर आणि मध्य भारतामध्ये प्रादुर्भावाने दिसणारा आजार आहे, त्याला दुसरे कारण नाही आहे. बऱ्याच वेळेला स्टिग्माज पाहायला मिळतात, वेगवेगळ्या लोकांच्या संकल्पना आहेत, कारण तो बऱ्याच वेळेला आदिवासी दुर्गम भागामध्ये दिसतो आणि त्यावेळेला जनजागृती नसल्यामुळे मांस खाल्ल्यामुळे किंवा आम्ही काहीतरी पाप केलेलं आहे, आमचा देव आमच्यावरती नाराज आहे आणि ह्या सगळ्या संकल्पना होत्या आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये अशी भीती आहे की कदाचित हा एका सोशिओ इकॉनॉमिकली डिप्राइव्ड सोसायटीलाच होतो आणि किंवा ही लक्षणं फक्त कोणी पाप केलेला कोणा शापित असलेल्या घरामध्ये होतात अशा संकल्पना पूर्वी लोकांमध्ये होत्या.
1: बरोबर.
0: परंतु जनजागृतीमुळे आता बरेच शिक्षित पालक झालेले आहेत आणि तो जन अनुवंशिक आहे, त्यामुळे पण बऱ्याच आता लोकांच्या संकल्पना बदलत चाललेल्या आहेत. त्यामुळे पूर्वी जे घरामध्ये पण वाद व्हायचे, स्त्रियांवरती अत्याचार व्हायचे आणि हे पण आता कमी होताना दिसतंय.
1: अगदी अगदी. पण बघतो की बरेचदा असे गैरसमज होते की

0: क्षेत्रात तर आहेच किंवा विशिष्ट जमातीमध्ये हा आजार आपल्याला झालेला दिसतो. यात मग तपासण्या कोणत्या पद्धतीने केल्या जातात आणि कशा केल्या जातात काय सांगाल?
1: तपासण्यांमध्ये आपण बऱ्याच वेळेला अवेअरनेस कॅम्प्स घेतो.
0: अच्छा.
1: तर जेव्हा मास पॉप्युलेशन स्क्रीनिंग करायची असते त्यावेळेला आपण सॉल्युबिलिटी टेस्ट बऱ्याच वेळेला स्टेट गव्हर्नमेंट वगैरे युज करताना दिसतं आणि त्यामध्ये जे कन्फर्म केसेस होतात किंवा सिकलिंगचे केसेस दिसतात त्यांना पण एचपीएलसी कडे पाठवतो. एचपीएलसी इज अ गोल्ड स्टँडर्ड डायग्नोस्टिक टेक्निक ज्याच्यामध्ये कन्फर्म कळतं की सिकल आहे की

0: सिकलिंगचे केसेस दिसतात त्यांना आपण एचपीएलसीकडे पाठवतो. एचपीएलसी इज अ गोल्ड स्टँडर्ड डायग्नोस्टिक टेक्निक ज्याच्यामध्ये कन्फर्म कळतं की सिकल आहे की आणि सिकलचा प्रादुर्भावाने कोणता प्रकार असू शकतो.
1: अच्छा,
0: तर सगळ्यात पहिले सॉल्युबिलिटी टेस्टिंग होते, त्यानंतर एचपीएलसी टेस्टिंग होते, इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निक पण पूर्वी यूज व्हायच्या पण आता सगळेजण एचपीएलसी वरतीच येतात. आणि त्यानंतरही काही जर आपल्याला डाऊट असेल तर आई वडिलांच्या डीएनएचा टेस्टिंग आणि त्या बाळाचं टेस्टिंग असं करून आपण डीएनए पीसीआर कन्फर्म टेस्ट चाचणी पण करू शकतो. तर अशा विविध प्रकारच्या सध्या उपलब्ध तपासण्या आहेत आणि आपल्याकडे त्या संस्थेमध्ये फ्री ऑफ कॉस्ट केल्या जातात.
1: अच्छा, काही लक्षणं जर दिसले, डॉक्टरांनी सल्ला दिला तर हे नक्की आपण आपल्या पद्धतीने आपल्या इथे या सगळ्या सोयी उपलब्ध आहेत. मॅडम, उपचार पद्धतीची भूमिका नेमकी कशी आहे?
0: उपचार पद्धतींची भूमिका खूप महत्वाची आहे सिकलमध्ये, कारण हा अनुवांशिक रोग आहे. तर ह्याला क्युरेटिव्ह थेरपी पूर्णपणे निमूळता करण्याची थेरपी ही खूप लिमिटेड आहे आणि ती खूप महाग आहे. त्याच्यामध्ये स्टीम सेल इम्प्लांट, जीन थेरपी ह्या सगळ्या थेरपीज आहेत, पण ह्या खूपच जास्त महाग आहेत आणि सध्या तरी चंद्रपूरमध्ये त्या अवेलेबल नाही आहेत. पण हे जरी मी सांगत असले तरी आपल्याला एक खूप गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट म्हणजे ड्रग डिसीज मॉडिफाईंग थेरपी म्हणून आपण त्याला म्हणतो, त्यामध्ये फॉलिक ऍसिड, त्यामध्ये जर लहान बाळ असेल तर 5 वर्षापर्यंत रोग प्रतिबंध म्हणून आपण अँटीबायोटिक प्रोफायलॅक्सिस म्हणून पेनिसिलिन देतो की इन्फेक्शन होऊ नये. कारण मी तुम्हाला जी सगळी सांगितली की कशी संरचना होते सिकल सेलच्या आजारामुळे, तर इन्फेक्शनचा प्रकार वाढतो आणि इन्फेक्शनमुळे बालकं जातात सिकल सेलपेक्षा.
1: बरोबर,
0: तर त्यासाठी अँटीबायोटिक प्रोफायलॅक्सिस आणि हायड्रॉक्सी युरिया थेरपी हॅज बिकम अ काइंड ऑफ अ मॅजिक ड्रग. तर जर आपण रेग्युलर हायड्रॉक्सी युरिया थेरपीवर असलो आणि व्यवस्थित वजनानुसार आणि वयानुसार जर आपण डोस वापरला तर बरेच जे बालकं आहेत, जर आपण कॅटेगरी बघितली तर सिव्हिअर, मॉडरेट आणि माइल्ड अशी कॅटेगरी आपल्याला आढळते. तर सिव्हिअर म्हणजे वारंवार ऍडमिट होणं, कशासाठी तर रक्त लागण्यासाठी किंवा इन्फेक्शन होत आहे किंवा त्याला वारंवार इतकं दुखतंय की त्याला सतत इंजेक्शन थ्रू पेन किलर्स द्यावे लागतात, तर ह्याला सिव्हिअर कॅटेगरी म्हणतो. मॉडरेट कॅटेगरी म्हणजे जे वर्षातून 2-3 वेळा तरी कन्सल्टन्सीला जावं लागतं. आणि माइल्ड कॅटेगरी जे आहेत त्यांना लक्षणं तेवढी तीव्र दिसत नाहीत, पण सिकलचा हळूहळू ऑर्गन डॅमेज कॉम्प्लिकेशन होताना आढळून येतात. तर त्यानुसार आपल्याला डोस आणि सिव्हिअरिटी बदलते. तर हायड्रॉक्सिरिया थेरपी ही वन ऑफ द ट्रीटमेंट आहे जी त्यांना खूप मदत करते. आणि आमच्या असं लक्षात आलेलं आहे इतक्या 5 वर्षांमध्ये बरेच वेगवेगळे संशोधनाचे आपण प्रोजेक्ट करतो आहोत त्यामध्ये, की जी बालकं पूर्वी हायड्रॉक्सिरिया रेग्युलर घ्यायची नाही ती आता 3-4 वर्षापासून जेव्हा हायड्रॉक्सिर रेग्युलर घेत आहेत तर त्यांची सिव्हिअर कॅटेगरी मधून ते माइल्ड कॅटेगरी मध्ये आलेले.
1: अच्छा,
0: म्हणजे जे वर्षातून 5-6 वेळा ऍडमिट व्हायचे ते आज एकदाही होताना दिसत नाही, म्हणजे त्यातले बरेचसे प्रमाणामध्ये खूप छान झालेले आहे. मुलाखतीद्वारा मला रिक्वेस्टच करावीशी वाटते आहे की पालकांनी, खास करून जेव्हा लहान मुलं असतात तेव्हा पालकांना प्रोत्साहन करणं खूप गरजेचं असतं. तर ह्या थेरपीज हलक्यात न घेता रेग्युलर घ्याव्या. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा अडल्ट होतात हे पेशंट, समजायला लागतात, जाणते होतात, त्यावेळेला एक न्यूनगंडता असते.
1: बरोबर आहे.
0: आणि मुलींमध्ये आणखीन एक वेगळा प्रकार असतो, मुलांमध्ये वेगळा प्रकार आढळतो. मुलांमध्ये कॉन्फिडन्स लो दिसतो कारण त्यांच्याच वयाची जी मुलं आहेत ती व्यवस्थित फिरतात, मजा करतात, खातात, पितात, ह्यांचं लिव्हर नाजूक असल्यामुळे त्याच गोष्टी ते करू शकत नाही, तर ते आयसोलेट होतात, मानसिक तणावामध्ये राहतात. मुलींच्या बाबतीमध्ये वेगळं आढळतं की लग्न होणार आहे की नाही माझं आणि मी माझ्या आई वडिलांच्या घरामध्ये बसून राहणार आहे की नाही, तर त्यामुळे पण त्यांच्यामध्ये न्यूनगंड आणि मानसिक तणाव दिसतो. आणि हा तणावांचा पण त्यांच्या आजारावरती प्रादुर्भावाने प्रभाव आढळतो. तर ट्रीटमेंट वर जे आपण बोलतो आहोत तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघून, मग त्याच्यात सामोपदेशन पण आलं, त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल लेवल, पाणी भरपूर पिणं, हे नॉन फार्मॅकोथेरपीज आहेत. पण ज्या फार्मॅकोलॉजिकल थेरपी आहेत त्याच्यामध्ये फॉलिक ऍसिड आली, त्याच्यामध्ये अँटीबायोटिक प्रोफेसिलेक्सिस पेनिसिलिन आणि हायड्रॉक्सिरिया.
1: तर मॅडम, मला इथे अजून एक विचार असं वाटतं की जी महिला गर्भवती आहे जर तिला जर सिकल सेल झालेला असेल तर कशा पद्धतीने काळजी घ्यावी, त्या औषधांचा काही ते बालकांवर परिणाम होतो का?
0: तर ज्या सिकल महिला आहेत त्या जेव्हा प्रेग्नन्सी

0: मध्ये जातात तर त्या सगळ्या हायरिस्क कॅटेगरीमध्ये येतात.
1: अच्छा.
0: कारण ऑलरेडी गर्भ जेव्हा जन्माला येत असतो त्यावेळेला नैसर्गिक दृश्यात डायल्युशनल अनिमिया, कारण पाणी वाटतं शरीरात, आधीच अनिमिया झालेला असतो. म्हणून आपण सगळ्यांना फॉलिक ऍसिड आणि आयन थेरपी चालू करतो. ह्या ती सिकल आहे, त्यामुळे आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन प्रेग्नन्सीमध्ये होताना दिसतात. तर पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये, पहिल्या 3 महिन्यामध्ये गर्भधारणेच्या नंतर, मग 3 ते 6 महिन्यामध्ये, 6 ते 8 महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्यांना ट्रीटमेंट केली जाते. तर अशा वेळेला सिकल तिच्या त्या महिलांना हायड्रॉक्सि युरिया कंटिन्यू करण्यासाठी संबोधलं जातं. पण काही असे पब्लिश्ड आर्टिकल आहेत जिथे संशोधन करून म्हणतात की पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये तुम्ही हायड्रॉक्सि युरिया थांबवा.
1: अच्छा.
0: आणि दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये तुम्ही ते सुरू करू शकता.
1: ह्याच्यामागे
0: रिझन असं आहे की हायड्रॉक्सि युरिया हा मायलोसप्रेसिव्ह ड्रग आहे, तर त्याच्यामध्ये खूप जास्ती जेनोटॉक्सिसिटी होऊ शकते. पहिल्या 3 महिन्यात बाळाचे अंग बनत असतात, त्यामुळे पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये, पहिल्या 3 महिन्यामध्ये हायड्रॉक्सि युरिया न घेण्याची आपल्याला म्हणजे सांगितलं जातं त्या गर्भवती महिलेला. आणि मग पूर्ण डिलिव्हरी पर्यंत दे कॅन कंटिन्यू द हायड्रॉक्सि युरिया थेरपी.
1: अच्छा.
0: पण मधल्या काळात जर त्यांना त्रास होत असेल तर आपण पेशंटची लाईफ महत्वाची पकडतो.
1: बरोबर.
0: त्यांना तसं देतो.
1: बरोबर. एखाद्या व्यक्तीला जर सिकल सेल झालेला असेल तर शरीरातील बाकी अवयवांना देखील धोका संभवतो का?
0: हो. कारण हिमोग्लोबिन आणि रक्तवाहिन्या डोक्यापासून पायापर्यंत सगळीकडेच वाहतात.
1: बरोबर.
0: त्यामुळे असा शरीरातला कुठला अवयव नाहीये तो अफेक्ट होऊ शकत नाही. परंतु हे जरुरी नाही आहे की ते सगळ्याच रुग्णांना होईल.
1: अच्छा.
0: ह्याच्यामध्येच आम्ही रिसर्च करतो हो की काही रुग्णांनाच का होतं, काही रुग्णांना काय होत नाहीये. तर तो रिसर्च चालूच आहे की कोणाला कुठला ऑर्गन डॅमेज होणार आहे हे प्रेडिक्ट नाही अजून करता येत. पण जर डोक्याचं पाहायला गेलं तर स्ट्रोकच्या केसेस दिसतात. स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस म्हणू शकतो. तर माझ्याकडे जे 4 वर्षाची मुलं आहेत गडचिरोलीची, ज्यांना वयाच्या 4थ्या वर्षी स्ट्रोक झाला.
1: अच्छा.
0: पण गुड थिंग इज की ते रेग्युलर हायड्रॉक्सि युरिया घेतात. तर बऱ्याच वेळेला 90% चान्सेस असतात की त्यांना 1 वर्षात दुसरा स्ट्रोक होऊ शकतो आणि ते बालक मरू शकतं. पण जर योग्य हायड्रॉक्सि युरियाचा डोस घेतला तर दॅट बिकम अ व्हेरी एक्झाम्पल केस फॉर मेनी ऑफ अस की त्याच्यामध्ये आताच आम्ही ब्रेन स्टडी केला तर इट इज गोईंग व्हेरी वेल. त्याच्यात तो सिम्पटम नाही. तक्षण छातीचं होऊ शकतं, निमोनियाच होऊ शकतात. बऱ्याच वेळेला क्रोनिकिसिटीमध्ये अडल्ट जसे मोठे होत जातात तसं पल्मनरी हायपरटेन्शन, कार्डियक डिसीजेस पण दिसू शकतात. आणि जर आपण मग लिव्हर आणि स्प्लीन बघितलं तर त्यांना सूज येणं अवयवांना. त्यानंतर आपण जे सगळे खाली कमरेच्या सांध्यांना आलो, शोल्डरच्या सांध्यांना आलो, तिथे अवॅस्क्युलर नेक्रोसिस नावाचा प्रकार होताना दिसतो, ज्याच्यामध्ये रक्तप्रवाह हा नीट पोहोचू शकत नाहीये. तर तिथला तो भाग आहे तो हळूहळू सडायला लागतो. आणि मग जर मला अवॅस्क्युलर नेक्रोसिस होताना खूप जास्त प्रमाणात दिसतो, त्यामुळे तो जो बाळ आहे तो मोठा होत की जाता जाता लंगडायला लागू शकतो. कारण कमरेचा हाड जो आहे, जो आपला सपोर्ट सिस्टम आहे, तोच नाजूक व्हायला लागतो. अशा वेळेस त्यांना कधी कधी हिप रिप्लेसमेंटची पण गरज पडू शकते. त्यानंतर सांधे सतत होतच असतात. तर असे वेगवेगळे जर आपण अवयव बघितले, इव्हन डोळ्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. लेग अल्सर्स नावाचा एक प्रकार आहे, तो खूप कमी दिसतो, पूर्वी जास्ती दिसायचा. आणि अशी विविध प्रकारे ऑर्गन कॉम्प्लिकेशन होताना दिसतात.
1: अच्छा. तर मॅडम, हे जे सिकल सेल आहे, यात चंद्रपूरमध्ये सद्यस्थिती काय आहे सिकल सेलची?
0: चंद्रपूर हा महाराष्ट्रामध्ये आणि इवन वन ऑफ द म्हणजे महाराष्ट्रामधला हायली प्रिव्हलंट सिकल सेल झोन आहे. ह्याच्यामागे रिझन काय आहे की ह्या एरियामध्ये ती जीन वारंवार पूर्वीपासून पाहण्यात आलेली आहे. हा संसर्गजन्य रोग नाही आहे, त्यामुळे जरी चंद्रपूरचा व्यक्ती मुंबईला गेला तर तो संसर्गाने नाही
1: होणार.
0: पण जर जेनेटिक दृष्ट्या ते कॅरी फॉरवर्ड झाली जीन तर ती होऊ शकते. त्यामुळे चंद्रपूरच्या भागामध्ये खूप जास्ती प्रमाणामध्ये आपल्याला सिकलचे रुग्ण पाहायला मिळतात.
1: अच्छा.
0: म्हणूनच भारत सरकारने हा निर्णय घेतला की सिकल सेल आयसीएमआरची रिसर्च ची संस्था आहे ती चंद्रपूरमध्ये असावी,
1: की
0: पेशंट्सना पण त्याचा फायदा होऊ शकेल. आणि पेशंट्सवरती संशोधन केल्यामुळे त्यांना आपण त्यांच्या ज्या कॉम्प्लिकेशन्स आहेत, अडचणी आहेत, त्यांना समजून घेण्यासाठी योग्य प्रकारे त्याला पण न्याय देता येऊ शकेल.
1: अच्छा. तर मॅडम, मगाशी जसं आपण उपचार पद्धती संदर्भात बोललो, तर एखाद्या व्यक्तीला जर सिकल सेल झाला, उपचार पद्धती चांगल्या पद्धतीने केली, तो व्यक्ती ठीक होऊ शकतो का पूर्णतः?
0: हो. क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह अ लॉट. पण तो नॉर्मल नाही होऊ शकत.
1: अच्छा.

0: जे सिकल सेल चा ठप्पा लागलाय तो हायड्रॉक्स युरियानी जाणार नाही.
1: अच्छा.
0: जसं आज एक 18 वर्षाचा व्यक्ती आहे तो आला, त्याची आज मी एचपीएलसी तपासणी केली आणि त्याची एचपीएलसी तपासणी डीएनए तपासणी एसएसच येणार, कारण तो डीएनए मध्ये चेंज. आता पुढे मी त्याला हायड्रॉक्सी युरिया चालू केली, पुढे तो आता 25व्या वर्षी आला, मी पुन्हा एचपीएलसी केली तरी पण तो एसएसच येणार.
1: अच्छा.
0: जीन चेंज होत नाही पण आजाराचं प्रमाण चेंज होऊन जात.
1: अच्छा.
0: हायड्रोक्सिरिया थेरपीने ते इक्वली नॉर्मल लाईफ पण जगताना दिसतात, म्हणून मी म्हटलं की सिव्हिअर केसेस माइल्ड होताना दिसतात.
2: तर कंट्रोल होऊ शकतं पण क्युअर होऊ शकत नाही.
0: क्युअर होऊ शकत नाही हायड्रोक्सिरिया थेरपीने, पण स्टीम सेलने आणि जीन थेरपीने क्युअर होऊ शकतं. परंतु त्या थेरपी, जीन थेरपी तर अमेरिकेतच आहे, इंडियामध्ये नाही आहे. आणि स्टीम सेल इम्प्लांट बऱ्याच ठिकाणी आहेत पण त्याला खूप लाखो रुपयांचा खर्च लागतो.
2: मग अशा मॅडम आपला जसा विषय निघाला की एखादं बाळ म्हणजे थोडं मोठं झाल्यानंतर काही बाळांमध्ये ते दिसून येतं लक्षणं आणि मग कळतं की सिकल सेल झालेलं आहे, नेमका कोणत्या वयोगटात असं दिसून येतं आणि काय कारण असेल बरं त्याला?
0: आम्ही मध्ये एक खूप मोठा भारतातला एक रिसर्च प्रोजेक्ट केला जो जवळजवळ 6 राज्यांमध्ये एका वेळेस होत होता.
1: अच्छा.
0: तर त्यामध्ये न्यूबॉर्न स्क्रीनिंग पासून आम्ही सुरुवात केली की अदर्स कॉर्ड कट करून अगदी पहिल्याच दिवशी बाळाला एसएसआयकीने कळत आणि त्या बाळांना आम्ही पुढच्या 5-6 वर्ष एव्हरी 3 मंथली फॉलोअप केला.
1: अच्छा.
0: ह्याच्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ ह्यातली सगळी बालकं होती. आम्हाला असं आढळून आलं की जे खूपच सिव्हिअर कॅटेगरीमध्ये जाणारे बालकं आहेत ते अगदी पहिल्या वर्षात पण लक्षणं दाखवू शकतात,
1: बरोबर
0: 1.5 ते 2 वर्षात पण लक्षणं दाखवू शकतात, पण मेजॉरिटी 70% ऑफ देम 1.5 वर्षानंतर 2 वर्षानंतर थोडस सूज हाताला येणं, दुखणं हे कॉमन लक्षण दिसतात. पण काही बालकांमध्ये डायरेक्ट रक्ताचेच अभाव होणं, ताप येतो आणि लगेचच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रक्त कमी झालेलं असतं आणि रक्त भरावं लागतं हे पण लक्षण दिसतं. आणि कधी कधी काही बालक आहे ज्यांना 3-4 वर्षापासून पोटाला सूज येणं म्हणजे स्क्लेरोमेगाली आढळून येतो, तर हे झालं लहान मुलांमधली लक्षणं. बऱ्याच वेळेला ते डायरेक्ट निमोनिया म्हणून आढळून येतात, ऍडमिट होतात आणि त्यांचं निमोनियाच ठीक होत नाही आहे. आणि मग जेव्हा आपण रक्ताची तपासणी करतो तर हा सिकलचा क्लिनिकल प्रेझेंटेशन वेगळे आहेत आणि त्याला रक्ताची तपासणी केल्यानंतर कळून येतं की ह्याला सिकल आहे की नाही.
2: अच्छा. तर मॅडम एखाद्या व्यक्तीला जर झालेला असेल पण तर बाकी परिवारातील सदस्यांनी कशा पद्धतीने काळजी घ्यावी किंवा कशा पद्धतीने, जसं निदान करणं फार आवश्यक आहे ना? बरोबर.
0: हो.
2: तर काय सांगाल?
0: अगदीच बरोबर तुम्ही विचारला हा प्रश्न, कारण हा जनुकीय आहे तर तो फॅमिली मधून येतो. तर जेव्हा लहान बाळ तर आम्हाला मिळालं तर फॅमिली स्क्रीनिंग करतो. मग फॅमिली स्क्रीनिंग मध्ये आई, बाबा आणि त्याचा जर मोठा भाऊ बहीण असेल तर त्यांना पण आपण करतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही 2024 ला आमचं हेमलकसाला दर महिन्याला क्लिनिक होत असत.
1: अच्छा.
0: तर तिथल्या माडिया जमातीमध्ये ट्विन्स न्यूबॉर्न कॉर्ड स्क्रीनिंग तिकडे पण होती, तर त्यांच्या घरामध्ये आम्ही जाऊन केलं तर जवळजवळ 8 जण घरात होते, आई बाबा आणि 6 मुलं.
1: अच्छा.
0: तर कॅन यू इमॅजिन किती पॉझिटिव्ह आले असतील? 5 मेंबर फॅमिलीचे पॉझिटिव्ह आले, त्यात वडील होते, त्यामध्ये त्यांची दुसरी पण 3 पाल्ये होती आणि असे करून 5 मेंबर 8 मधले पॉझिटिव्ह निघाले. पण त्यांना लक्षणं नव्हती ही वेगळी गोष्ट होती,
1: बरोबर,
0: त्यामुळे त्यांना त्रास कमी झाला. पण फॅमिली मेंबर्सची पण आपण करावी, ज्यांचे फॅमिली कम्प्लिटेड आहे किंवा जे पहिलंच बालक आहे, ज्याच्या आई वडिलांना स्टेटस माहित आहे की ते एएसएस आहे, दॅट्स फाईन. पण जेव्हा नवीन बालक घरात जन्माला येत आहे तर तेव्हा त्यांनी करावेच. परत ज्या घरामध्ये लग्न झालेलं नाहीये.
1: अच्छा.
0: हा, की समजा 17-18 वर्षाचा भाऊ बहीण आहे आणि पुढच्या काही वर्षात ते लग्न करतायत, तर ऍटलिस्ट तो एएस आहे की नाही हे पाहावं. कारण जेव्हा आपण असं सजेस्ट करतो की एएसनी वाहकानी वाहकाशी लग्न करू नये, की आपण ते बाळ घरात जन्माला आणण्यासाठी प्रयत्नच करू नये. पण आजकाल लव्ह मॅरेजेस होतात, आजकाल बरेच मुक्त व्यासपीठ आहे, त्यामुळे आपण त्यांना असं सजेस्ट करतो की जर तुम्ही दोघं एएस आहात तर पहिल्या गर्भधारणेच्या पहिल्या 2 महिन्यामध्ये तुम्ही आमच्याकडे येऊ शकता आणि त्यावेळेला आपण गर्भजलाची तपासणी करून, प्री नेटल डायग्नोसिस करून पोटाचा गर्भ एएस आहे की एसएस आहे हे कळून जातं, का नॉर्मल आहे. पोटातच आता प्रिव्हेन्शनच्या गोष्टी आपण करू शकतो आणि जन्म बाळाचा न होताच आधीच आपण त्यांना ऍडवाइस करू शकतो की जर एसएस जन्माला आला तर तुम्ही एमटीपी मेडिकल टर्मिनल प्रेग्नन्सी आपण करू शकतो, अबॉर्शन करू शकतो आणि त्यांच्या संमतीने ते करू शकतात. आणि त्यामुळे खूप आता ह्या गोष्टी पण जनजागृती झाल्यामुळे, पूर्वी नागपूरला पाठवायचो आपण, आता चंद्रपूरमध्ये पण ह्या सुरू

0: झालेलं आहे. त्यामुळे कितीतरी जणांचा सिकल बालक घरात जन्म होण्यापासून प्रिव्हेन्शन झालेलं आहे.
1: नक्कीच. आणि आपल्याच इथे असल्यामुळे जर तपासणी केली तर लवकर लक्षात येतं, त्याचा आपण चांगल्या पद्धतीने उपचार देखील करू शकतो.
0: आणि पूर्वी आपण बऱ्याच वेळेला असे हायरिस्क कपल डायग्नोस करायचो, पण ते इतके गरीब आणि अशिक्षित असायचे की नागपूरला जाणं म्हणजे त्यांच्यासाठी मोठं पर्व असायचं. आणि मग आपण तिथे लिमिट व्हायची की एवढा आयडेंटिफाय करून पण आपण त्यांना व्यवस्थित मार्ग दाखवू शकलो नाही. पण हे चंद्रपूरमध्ये झाल्यामुळे त्यांचं उत्साह आणि प्रोत्साहन वाढतं, कॉन्फिडन्स वाढतो आणि मग आता त्याचा सक्सेस रेट वाढलेला आहे.
1: नक्कीच. तर मॅडम, हे जे सिकलसेल ज्यांना झाली आहे त्यांची जीवनशैली कशी असावी असं आपल्याला वाटतं?
0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्या एजमध्ये कोण आहे त्यानुसार ती जीवनशैली जाते. मी थोडंसं लहान बालकांचं 1 to 10 इयर्स मध्ये म्हणते की इथे पालक फार जबाबदार असायला हवेत. तर पालकांना मी एवढंच सांगू इच्छिते की आता जे आहे ते आहे, त्याच्यात घाबरण्याची गरज नाही आहे. कारण आपल्याकडे भरपूर थेरपीज आहेत. हायड्रॉक्सी युरिया फॉलिक ऍसिड जर तुम्ही व्यवस्थित दिलं तर ते बाळ व्यवस्थित राहतं. पण तुमच्या दृष्टीने तुम्ही कॉन्फिडंट राहणं गरजेचं आहे.
1: अगदी.
0: दुसरी गोष्ट, कलच्या पेशी आहेत त्या अडकून राहतात. तर पाण्याचा जेव्हा प्रभाव वाढतो त्यावेळेला त्यांचं दुखण्याचं प्रमाण कमी होताना दिसतं. डिहायड्रेशन जे होत असतं ते हायड्रेशननी खूप परिणाम होताना दिसतं. आणि योग्य प्रमाणे फळं, त्यानंतर इव्हन ड्रायफ्रुट्स आर गुड, तर ह्या न्यूट्रिशनल लेवलच्या ज्या गोष्टी आहेत त्या रेग्युलर ठेवल्या तर त्या एक महत्वाच्या ठरतात. तर ही जीवनशैलीमधले भाग आहे. आपल्याला काळजी काय घ्यावी लागते की काही लहान मुलांना पोटामध्ये सूज असते आणि ते खेळताना मारामारी करताना त्या पोटाला जर इजा झाली त्याच्यामुळे पण कॉम्प्लिकेशन्स होताना आढळतात. तर त्या गोष्टी पण त्यांना समजावून द्याव्या लागतात. आता आम्ही आमच्या त्या 1 to 10 वर्षाच्या मुलांना खूप कॉन्फिडन्स देतो, प्रोत्साहन देतो. जर त्या रोज गोळ्या घेत असतील तर त्यांच्या पाठीवर थाप देणं शाळेतल्या शिक्षकांना पण करणं गरजेचं आहे आणि घरचे नातेवाईकांनी पण करणं गरजेचं आहे. तर हा एक वेगळा पार्ट आहे. नंतर 10 to 10 अडल्ट पुढचे जे मुलं आहेत त्यांनी स्वतःहून गोळी घेणं खूप गरजेचं आहे. आणि ह्यांचे अब्सेंटीज होताना दिसतात जे खूप आजारी असतात, त्यांचा कॉन्फिडन्स अभ्यासातला मग जातो. शाळेमध्ये सतत एक्सप्लेनेशन देणं, सुट्टी करणं, तर शिक्षक पण त्या ठिकाणी जागृत असणं खूप गरजेचं आहे. तर पालकांनी पण पुढाकार होऊन तुम्ही ती इन्फॉर्मेशन त्यांना देऊ शकता किंवा डॉक्टरांसोबत डिस्कस करून त्या शिक्षकांना अवेअर करू शकता की त्या बालकाला मधल्या काळामध्ये पाणी पिण्यास जावं लागेल, जास्ती पाणी पिल्यामुळे सतत लघवीला जावं लागेल. अशा मुलांना आपण पीटी आणि हेवी खेळ खेळण्यापासून प्रिव्हेंट करायला सांगतो. कारण रक्ताचं ऑक्सिजन प्रमाण ऑलरेडी कमी झालेलं आहे हिमोग्लोबिनमुळे आणि आपण जेव्हा जास्ती धावतो खेळतो धाप लागते त्यामुळे पण क्रायसिस मध्ये जाताना मुलं दिसतात आणि हॉस्पिटलाइज्ड होताना दिसतात. तर अशा वेळेला आपण ते अवॉइड करतो. SS प्रेग्नन्सी खूप केअरफुली हँडल करावी. ज्या मदर SS असतात त्यांनी ते करावं. योगासनाचा पण खूप मोठा रोल आहे. कारण प्राणायाममुळे ऑक्सिजनेशन लेवल वाढते, त्यामुळे क्रायसिस कमी होताना आणि मेंटल पीस पण मेडिटेशन पण एक खूप महत्वाचं आहे. जर जे करू शकले मग ते कुठल्याही धर्माचं असू दे, कुठल्याही संस्थेचं असू दे, पण जर तुम्हाला ते पीस ऑफ माइंड देत असेल. देर आर सो मेनी म्युझिकल थेरपीज. तर त्या म्युझिकल थेरपीज पण पब्लिश्ड आहेत इंटरनॅशनल पेपर की त्याच्यामुळे त्यांचा स्ट्रेस कमी झालेला आहे. अशा विविध प्रकारे जीवनशैली आपण वेगवेगळ्या प्रकारे संतुलित करू शकतो.
1: अगदी अगदी. नेमकं जनजागृतीसाठी अजून काय करता येईल असं वाटतं किंवा शासनाची भूमिका या संदर्भात कशी आहे?
0: बरोबर आहे. नॅशनल सिकल सेल एलिमिनेशन प्रोग्राम 2023 ला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने लॉन्च केला. पूर्वी हे जे कार्य होतं ते एका डिस्ट्रिक्ट साठी किंवा एका राज्यासाठी होत, आता पूर्ण भारतामध्ये झालं. तर त्यामध्ये स्क्रीनिंग आणि अवेअरनेस हा कॉम्पोनंट पहिला ठेवला. तर बऱ्यापैकी त्याचं आपल्याला अवेअरनेस झालेलं आहे. आपल्या दृष्टीने शाळांमध्ये किंवा कॉलेजमध्ये स्क्रीनिंग कॅम्प घेणं आणि अवेअर करणं महत्वाचं आहे. आजकाल सोशल मीडिया खूप महत्वाचं रोल प्ले करतं आणि त्या दृष्टीने लोकांच्या मनातल्या भीती काढण्यासाठी ज्यांचे चांगले अनुभव आहेत अशा पालकांचे, अशा कपल्सचे इंटरव्ह्यूज घेऊन जर ते सर्क्युलेट केले तर तशी पण अवेअरनेस खूप फास्ट होताना दिसू शकेल. बेस्ट राहील की जसं टीबी साठी 2 बोन जिंदगी के, तर अमिताभ बच्चनजींच्या त्या 2 वाक्याने किती मोठा इम्पॅक्ट केला. तसंच एखादं खूप आयडियल आणि वेल लव्ड कपल पिल्यांना घेऊन जर आपण ती जनजागृती करू शकलो ना तर अजून लवकर पोहोचू शकू. कारण टेक्निकली मेडिकल दृष्ट्या ते जाणं खूप किचकट वाटतं, पण तेच जर एंटरटेनमेंटचा अँगल असेल आणि लोकप्रियतेला वापरून जर आपण त्याचं जनजागृती केली तर ती एकदम फास्ट आणि जोरात जाऊ शकते.
1: यावर्षीची थीम काय आहे?
0: दरवर्षी वेगवेगळ्या

0: थीमनी ते केलं जातं. ह्या वर्षी इंटरनेटमध्ये डिस्प्ले केलं गेलं त्यामध्ये गॅस्टो म्हणजे ग्लोबल अलायन्स ऑफ सिकल सेल डिसीज ऑर्गनायझेशनने क्लोजिंग द सर्व्हायव्हल गॅप इक्विटी इन सिकल सेल डिसीज म्हणून ह्या वेळेला एक थीम घेतलेली आहे.
1: कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या श्रोत्यांना काय सांग?
0: दोन मेसेज देईन. एक सिकल सेल कम्युनिटीला जे अफेक्टेड आहेत आणि जे अफेक्टेड नाही आहेत. तर जे अफेक्टेड आहेत त्यांच्यासाठी मी एकच म्हणेन की तुम्हाला फक्त आणि फक्त एकच काळजी घ्यायची आहे की रेग्युलर हायड्रॉक्सी युरिया, रेग्युलर फॉलिक ऍसिड आणि रेग्युलर क्लिनिकल चेकअप. 3-3 महिन्याला येऊन तुम्ही हिमोग्लोबिनची चाचणी करून आणि डॉक्टरांना दाखवून करू शकता. हा सिकल सेल कम्युनिटीचा पार्ट आहे आणि तुम्ही बघाल की पुढच्या 2-3 वर्षामध्ये तुमची लक्षणं कमी झालेली आहेत आणि तुम्हाला जो प्रादुर्भाव होतो त्यामुळे तुमचा जो कॉन्फिडन्स लो झालेला आहे तो पण योग्यपणे वाढताना दिसतो. पण जो नॉन सिकल सेल कम्युनिटी आहे त्यांना मी एक्सेप्टन्स, त्यांना स्वीकारा, त्यांना प्रोत्साहन द्या आणि त्यांच्यासाठी सहानुभूती असू द्या. कारण हा जो प्रादुर्भाव आहे हा 1% to 5% मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर तो खूप छोटा सोशिओ इकॉनॉमिक ग्रुप आहे ज्याच्यामध्ये हा आढळतो, म्हणजे मायनॉरिटी झाला आणि मेजॉरिटीमध्ये नाही आहे. ती जी कम्युनिटी आहे ती सतत स्वतःला डिप्राइव्ड समजते, कमी लेखते. तर जी मोठी कम्युनिटी आहे तिने त्यांना सांभाळून घेणं, सामावून घेणं हा संदेश मी सगळ्यांना करेन.
1: नक्कीच मॅडम, खरंच खूप छान सांगितलं मॅडम आपण. तर आज या कार्यक्रमात आपण वेळात वेळ काढून आलात आणि आपल्या श्रोत्यांना अतिशय छान उपयुक्त अशी माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद मॅडम.
0: आकाशवाणीचे आभारी आहे. धन्यवाद.
1: तर श्रोते हो, कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात जागतिक सिकल सेल दिनानिमित्त रक्त तपासा, सिकल सेलचा वेळीच शोध घ्या आणि आरोग्याला साथ द्या या विषयावर डॉक्टर कल्पिता गावित, शास्त्रज्ञ, भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद चंद्रपूर यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 11:30 झाली आहेत. आता ऐकूया आंतरराष्ट्रीय लैंगिक हिंसाचार निर्मूलन दिनानिमित्त ऍडव्होकेट वैशाली टोंगे यांचं भाषण.
3: श्रोते हो नमस्कार. आज 19 जून आणि हा दिवस संपूर्ण जगात संघर्षातील लैंगिक हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो आणि आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना या महत्वाच्या विषयावर मी आज माहिती देणार आहे. श्रोते हो, 19 जून हा दिवस संघर्षातील लैंगिक हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश युद्ध, दहशतवाद, अंतर्गत संघर्ष आणि इतर सशस्त्र संघर्षादरम्यान होणाऱ्या लैंगिक हिंसाचाराविषयी सर्व जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि पीडितांना न्याय मिळवून देणे हा आहे. श्रोते हो, हिंसाचार हा कुठल्याही प्रकारचा असला तरी तो मानवतेला कलंकित करणारा आणि काळीमा फासणाराच असतो. त्यातही लैंगिक हिंसाचार हा केवळ एखाद्या व्यक्तीवरील हल्ला नसून तो संपूर्ण मानवतेवरील आघात आहे. युद्ध किंवा संघर्षाच्या काळात महिला, मुली, पुरुष आणि लहान मुले देखील लैंगिक अत्याचाराचे बळी पडतात. अशा अत्याचारांमुळे पीडितांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक जीवनावर देखील दीर्घकालीन परिणाम होत असतात. त्यामुळे या भयावह समस्येचा विचार करता संयुक्त राष्ट्रसंघाने 19 जून हा दिवस संघर्षातील लैंगिक हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिन म्हणून घोषित करून जगाचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधले आहे. या दिवसाचे महत्व म्हणजे पीडितांच्या वेदनेला आवाज देणे, त्यांना न्याय मिळवून देणे आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्र आणणे हा आहे. आजच्या आधुनिक काळात वर्चस्वाच्या लढाईत दिवसागणिक संघर्ष होताना दिसत आहे. आज आपण बघतो जगातील अनेक भागांमध्ये संघर्ष सुरू आहे. अशा संघर्षाच्या काळात सॉफ्ट टार्गेट म्हणजे जर कुणी असेल तर त्या महिला व लहान बालक असतात. अशा परिस्थितीत महिलांच्या आणि मुलांच्या

सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. सरकार, आंतरराष्ट्रीय संस्था, सामाजिक संघटना आणि नागरिक यांनी एकत्रितपणे येऊन कार्य करणे आवश्यक आहे. या संघर्षाच्या काळात महिला व मुलांवर लैंगिक अत्याचार होणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे व त्याकरिता आंतरराष्ट्रीय स्तरावर लैंगिक हिंसाचार मुक्त समाज निर्माण करण्याची प्रयत्न करणे ही आज काळाची गरज आहे. लैंगिक हिंसाचार म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध म्हणजेच तिच्या संमतीशिवाय किंवा जबरदस्तीने केलेली कोणतीही लैंगिक कृती, वर्तन किंवा शोषण म्हणजेच लैंगिक हिंसाचार होय. यामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक किंवा सामाजिक स्वरूपाचा छळ समाविष्ट करू शकतो. लैंगिक हिंसाचारामध्ये आपल्या सर्वांना माहीत असलेला प्रकार म्हणजे बलात्कार, तसेच लैंगिक छेडछाड, जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवणे, अश्लील टिप्पणी किंवा हावभाव किंवा इशारे करणे, लैंगिक शोषण करणे, बाल लैंगिक अत्याचार आणि आजच्या आधुनिक काळामध्ये मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन लैंगिक छळ किंवा अश्लील संदेश पाठविणे यासारखे प्रकार मोडतात. लैंगिक हिंसाचाराचे मानवी जीवनावर वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम होत असतात. एखाद्या व्यक्तीसोबत त्याच्या इच्छेविरुद्ध मी आत्ताच सांगितलेल्या प्रकारापैकी जर कुठली कृती होत असल्यास सदर व्यक्ती मानसिक तणावातून जात असतो. त्यामुळे त्याच्या मनात भीती व नैराश्य निर्माण होत असते. तसेच सदर पीडित व्यक्ती हा स्वतःचा आत्मविश्वास देखील गमावून बसतो. लैंगिक हिंसाचारामुळे पीडित व्यक्तीच्या शरीराला झालेल्या दुखापतीमुळे आयुष्यभर वेदनांचा सामना करावा लागतो. तसेच पीडित व्यक्तीकडे समाजाची बघण्याची दृष्टी आणि कौटुंबिक समस्यांचा देखील त्याला सामना करावा लागतो. लैंगिक हिंसाचाराचा परिणाम हा केवळ शरीरावरच होत नसून तो पीडित व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्यावर देखील गंभीर परिणाम करतो. अशा हिंसाचारामुळे पीडित व्यक्तीला दीर्घकाळ मानसिक वेदना सहन कराव्या लागतात. लैंगिक हिंसाचाराने पीडित व्यक्ती ही सतत तणावाखाली असते. घडलेल्या घटनेची वारंवार आठवण येऊन मन अस्वस्थ राहते आणि त्यामुळे पीडित व्यक्ती ही दैनंदिन कामामध्ये लक्ष केंद्रित करू शकत नाही. पीडित व्यक्तीला शांत झोप लागत नाही व त्यामुळे तिची भूक देखील कमी होते आणि सतत तिला चिंता वाटत असल्यामुळे नेहमी तणावग्रस्त राहते. लैंगिक अत्याचारामुळे पीडित व्यक्तीच्या मनात नेहमी असुरक्षिततेची भावना निर्माण होऊन पुन्हा अशी घटना घडेल की काय याची त्या व्यक्तीला सतत भीती वाटत असते. त्यामुळे अनेकदा पीडित व्यक्ती एकटी बाहेर जाण्याचे टाळते. अनोळखी व्यक्ती जरी तिची मदत करू इच्छित असला तरी ती त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. अनोळखी व्यक्तीशी बोलणे किंवा विशिष्ट जागी जाणे तिला भीतीदायक वाटते. त्यामुळे पीडित व्यक्तीच्या सामाजिक व वैयक्तिक आयुष्यावर देखील गंभीर परिणाम होतो. लैंगिक हिंसाचारामुळे पीडित व्यक्ती ही आत्मविश्वास गमावून बसते आणि त्यामुळे तिला स्वतःबद्दल नकारात्मक भावना निर्माण होतात. पीडित व्यक्तीच्या जीवनात दुःख, निराशा, एकटेपणा आणि जीवनाबद्दल उदासीनता निर्माण होते. पीडित व्यक्तीचा आत्मविश्वास तर कमी होतोच, परंतु सदर व्यक्ती ही समाजापासून देखील दूर राहण्याचा प्रयत्न करते. त्याचाच गंभीर परिणाम म्हणजे पीडित व्यक्तीच्या मनात आत्महानी किंवा आत्महत्येसारखे वाईट विचार देखील येत असतात. त्यामुळे लैंगिक हिंसाचाराची बळी पडलेल्या व्यक्तींना केवळ पीडितेला केवळ कायदेशीर मदतच नव्हे तर मानसिक आधार, समुपदेशन आणि समाजाकडून सहानुभूती, पाठिंबा आणि जीवन जगण्याकरिता प्रोत्साहन मिळणे देखील अत्यंत आवश्यक आहे. लैंगिक हिंसाचारामुळे पीडित असलेल्या व्यक्तीच्या आत्मविश्वासावर देखील गंभीर परिणाम होतो. अशा घटनेनंतर पीडित व्यक्तीला स्वतःबद्दल असुरक्षितता, लज्जा, अपराधीपणा आणि कमीपणाची जाणीव निर्माण होते. समाजात काही चुकीच्या समजुतीमुळे जर ही पीडित व्यक्ती घटनेसाठी जबाबदार नसली तरी ती स्वतःला दोष देण्यास सुरुवात करते. लैंगिक हिंसाचारामुळे पीडित व्यक्तीचा स्वतःवरील आत्मविश्वास कमी होतो व ती कुठलाही निर्णय घेण्यास घाबरते. लोकांसमोर संवाद करणे टाळते. लोकांमध्ये मिसळणे टाळते. सार्वजनिक ठिकाणी जाण्यास घाबरते.

म्हणजेच काय तर ती समाजापासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे पीडित व्यक्तीचा आत्मविश्वास देखील आणखीनच खालावतो. पीडित व्यक्ती जर एखादा विद्यार्थी कर्मचारी किंवा कामकरी महिला असेल तर त्यांचा शिक्षण नोकरी किंवा कामाच्या ठिकाणी तसेच सामाजिक जीवनावर देखील परिणाम दिसून येतो. विद्यार्थी व कर्मचारी असल्यास त्याच्या अभ्यासात किंवा कामात लक्ष केंद्रित होत नाही आणि त्यामुळे त्यांना नवीन आव्हान स्वीकारण्यात भीती वाटते आणि त्यामुळेच त्यांच्या स्वतःच्या क्षमतेवर परिणाम होतो. आत्मविश्वास कमी झाल्यामुळे पीडित व्यक्तीला त्यांचे भविष्य हे अंधकारमय वाटू लागते व तो नैराश्येच्या गर्तेत ओढल्या जातो. त्यामुळे अशा पीडित व्यक्तींना कुटुंब मित्र समाज आणि तज्ज्ञ समुपदेशकांचा भावनिक आधार मिळणे देखील अत्यंत आवश्यक आहे. योग्य समुपदेशन सहकार्य आणि संवेदनशील वागणूक यामुळे पीडित व्यक्ती हळूहळू आपला आत्मविश्वास पुन्हा मिळवू शकतो व तो सामान्य जीवन जगण्याकडे वाटचाल करू शकतो. लैंगिक हिंसाचारामुळे पीडित व्यक्तीला मानसिक त्रासासोबतच शारीरिक दुखापतीचा देखील सामना करावा लागतो. लैंगिक हिंसाचार करतेवेळी पीडित व्यक्तीसोबत झालेली जबरदस्ती मारहाण किंवा प्रतिकार करण्यामुळे शरीरावर अनेक प्रकारच्या जखमा होऊ शकतात ज्यामध्ये पीडित व्यक्तीच्या शरीरावर खरचटणे सूज येणे काळे निळे डाग पडणे रक्तस्राव होणे खाजगी भागामध्ये अंतर्गत दुखापत झाल्यामुळे वैद्यकीय उपचाराची देखील तिला गरज भासते. लैंगिक हिंसाचारामुळे संसर्गजन्य आजाराचा देखील धोका वाढू शकतो. त्यामुळे पीडित महिलेच्या प्रजनन आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शारीरिक दुखापतीचा परिणाम केवळ त्या क्षणापुरता मर्यादित राहत नाही तर अनेकदा वेदना अशक्तपणा आणि आरोग्याशी संबंधित समस्या देखील दीर्घकाळ टिकून राहतात. त्यामुळे पीडित व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर शिक्षणावर रोजगारावर आणि सामाजिक सहभागावर देखील परिणाम होतो. अशा पीडित व्यक्तींना तातडीने वैद्यकीय मदत योग्य उपचार आणि आवश्यक असलेली आरोग्य सेवा मिळणे देखील अत्यंत महत्वाचे असते. पीडित व्यक्तीवर वेळेवर उपचार केल्यास शारीरिक दुखापतीमुळे होणारे दुष्परिणाम कमी केल्या जाऊ शकते आणि व्यक्तीचे पुनर्वसन करण्यात देखील मदत होते. लैंगिक हिंसाचाराचा परिणाम हा केवळ पीडित व्यक्तीपुरता मर्यादित राहत नसून त्याचा प्रभाव हा त्या व्यक्तीच्या कुटुंबवत तसेच तिने समाजात असलेल्या स्थानावर देखील पडतो. अशा घटनांमुळे पीडित व्यक्तीला सामाजिक आणि कौटुंबिक समस्यांचा देखील सामना करावा लागू शकतो ज्यामध्ये काही वेळा समाजातील चुकीच्या समजुतीमुळे पीडित व्यक्तीकडे सहानुभूतीने बघण्याऐवजी लोकांचा तिच्याकडे संशयाने आणि नकारात्मक दृष्टीने बघितल्या जाऊ शकते. त्यामुळे पीडित व्यक्तीला सामाजिक बहिष्कार अपमान आणि भेदभावाला देखील सामोरे जावे लागते आणि त्यामुळेच ती समाजापासून दूर राहण्याचा प्रयत्न करते. ज्या कुटुंबातील व्यक्तीवर अशी घटना घडते त्या कुटुंबातील इतर व्यक्तींना देखील मानसिक धक्का बसतो. त्यामुळे सदर कुटुंबात तणाव चिंता भीती आणि अस्वस्थता निर्माण होते. काही वेळा तर कुटुंबियांमध्ये मतभेद निर्माण होऊन कौटुंबिक संबंधावर देखील परिणाम होतो. पीडित व्यक्तीला मानसिक आणि सामाजिक दबावामुळे शिक्षण आणि नोकरी नियमित सुरू ठेवणे देखील कठीण जाते. त्यामुळे पीडित व्यक्तीच्या शैक्षणिक आणि आर्थिक स्थैर्यावर देखील नकारात्मक परिणाम होतो. पीडित व्यक्तीला सतत भीती लाज आणि असुरक्षिततेची भावना तिच्या मनात निर्माण झालेली असल्यामुळे ती सामाजिक कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी आणि इतर अनोळखी लोकांशी संवाद साधणे देखील टाळते. त्यामुळे पीडित व्यक्तीचे सामाजिक जीवन हे मर्यादित होते आणि एकाकीपणाची भावना वाढते. काही समाजामध्ये लैंगिक हिंसाचाराच्या पीडित व्यक्तीकडे पूर्वग्रह दूषित नजरेने बघितले जाते. त्यामुळे पीडित व्यक्तीच्या वैवाहिक मैत्री आणि इतर सामाजिक नातेसंबंधांमध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळे पीडित व्यक्तीला न्याय संरक्षण आणि समुपदेशन आणि समाजाकडून संवेदनशील आणि सहानुभूतीपूर्वक वागणूक मिळणे अत्यंत आवश्यक आहे. लैंगिक हिंसाचार ही मानवतेला कलंकित करणारी आणि व्यक्तीच्या सन्मान

0: स्वातंत्र्य, मूलभूत मानवी हक्काचे उल्लंघन करणारी गंभीर सामाजिक समस्या आहे, त्यामुळे पीडित व्यक्तीला शारीरिक, मानसिक, सामाजिक व भावनिक स्तरावर मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. लैंगिक हिंसाचार निर्मूलन करण्यासाठी केवळ कठोर कायदे करून पुरेसे नाही, तर समाजामध्ये जागरूकता, स्त्री पुरुष समानतेची भावना, मानवी मूल्यांचा आधार आणि पीडितांप्रती संवेदनशील दृष्टिकोन निर्माण होणे देखील अत्यंत आवश्यक आहे. कुटुंब, शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना आणि शासन यांनी एकत्रितपणे कार्य केल्यास या समस्येवर प्रभावीपणे मात करता येईल. प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित, सन्माननीय आणि भयमुक्त, हिंसामुक्त जीवन जगण्याचा अधिकार आपल्या संविधानाने दिला आहे, आणि म्हणूनच लैंगिक हिंसाचाराविरुद्ध आवाज उठवणे, पीडितांना न्याय मिळवून देणे आणि समाजात परस्पर आदर व समानतेची संस्कृती रुजवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. लैंगिक हिंसाचार मुक्त समाजाची निर्मिती हेच खऱ्या अर्थाने मानवता, न्याय आणि समतेचे तत्व आहे, ते आपण सर्वांनी जपले पाहिजे, हेच या दिवशी सांगणे आहे. नमस्कार.
1: आंतरराष्ट्रीय लैंगिक हिंसाचार निर्मूलन दिनानिमित्त ॲडव्होकेट वैशाली टोंगे यांचं भाषण आताच आपण ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे.
3: चंद्रपूर मध्ये पहिल्यांदाच एरोनॉटिकल इंजिनिअरिंग सोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,
2: डाटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
3: मायनिंग इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
2: यासारख्या आधुनिक विषयांमध्ये बीटेक करण्यासाठी
3: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
2: एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी,
3: 100% निकाल आणि 100% प्लेसमेंट देणारी
2: चंद्रपूर शहरातील एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोमय्या कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर.
3: संपर्क 9800004715
2: किंवा 8686881000.
4: आरोग्य हीच खरी संपत्ती, आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
5: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
4: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
5: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
4: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
5: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
4: विश्वासाचं ठिकाण,
5: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.

0: अशा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदे विषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता.
1: विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे.
2: चंद्रपूरमध्ये पहिल्यांदाच एरोनॉटिकल इंजिनिअरिंग सोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,
1: डाटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
2: मायनिंग इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
1: यासारख्या आधुनिक विषयांमध्ये बीटेक करण्यासाठी
2: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
1: एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी,
2: 100% निकाल आणि 100% प्लेसमेंट देणार
1: चंद्रपूर शहरातील एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोमय्या कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर.
2: संपर्क 9800004715
1: किंवा 8686881000.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: दहावी नंतर सरकारी नोकरी आणि व्यवसायासाठी सुवर्ण संधी.
5: महाराष्ट्र वन विभागाच्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली येथे बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

0: वर्षीय या अभ्यासक्रमासाठी मर्यादित जागा 60 असल्यानं आजच प्रवेश नोंदवा.
1: निशुल्क प्रवेश फी,
0: राहण्याची आणि जेवणाची उत्तम सुविधा.
1: आजच संपर्क करा बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली रोड जिल्हा चंद्रपूर येथे.
0: अधिक माहितीसाठी 9552729996
1: या क्रमांकावर संपर्क करा.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे.
4: चंद्रपूर मध्ये पहिल्यांदाच एरोनॉटिकल इंजिनिअरिंग सोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,
3: डाटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
4: मायनिंग इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
3: यासारख्या आधुनिक विषयांमध्ये बीटेक करण्यासाठी
4: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
3: एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी,
4: 100% निकाल आणि 100% प्लेसमेंट देणारी
3: चंद्रपूर शहरात एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोमय्या कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर.
4: संपर्क 9800004715
3: किंवा 8686881000.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
5: श्रुती हो, आता आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा.

अग्निपथ या चित्रपटातील गीत आताच आपण ऐकलं. यानंतर कार्यक्रमात ऐकवित आहोत थ्री इडियट्स या चित्रपटातील हे गीत.

आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून बोलत आहोत. दुपारचे ठीक 12 वाजत आहेत. महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, एक सुप्रसिद्ध विचारवंत म्हणतात की हसण्याला तपश्चर्या लागते, हे समजतं ते अश्रूंची किंमत कळल्यावर. ताणतणावात दुःखात हसणं ज्याला कायम ठेवता येतं त्याचं जीवन यशस्वी समजा. कपाळावर आठ्या घालायला 80 स्नायूंची हालचाल करावी लागते आणि हसण्यासाठी मात्र फक्त 30 स्नायूंचीच हालचाल करावी लागते. म्हणून सतत हसतमुख राहा आणि आनंदी राहा.

0: मैत्रिणींनो, डाळिंबी या चित्रपटातील आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आता ऐकूया कार्यक्रम महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी प्राध्यापिका सुशीला बनसवाल यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार रसिक मैत्रिणींनो, मैत्रिणींनो, 21 जून या जागतिक योग दिनानिमित्त आज आपण चर्चा करणार आहोत महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम या विषयावर. आणि या विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील योग शिक्षिका प्राध्यापिका सुशीला बनसवाल, आणि त्या आपल्याला याविषयी सविस्तर माहिती देणार आहेत. चला तर आपण त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी. सुशीला बनसवाल, तुमचं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: आपला हा महिलांसाठी चा कार्यक्रम आहे, तर महिलांनी योग साधारणपणे केव्हापासून सुरू करावं तुम्ही काय सांगाल?
1: महिलांनी योग सुरू करण्यासाठी 1-8 वर्ष हा उपयुक्त काल मानता येईल, कारण त्यापूर्वी योग साधना सुरू केल्यास जी हाडांची नैसर्गिक वाढ आहे तिच्यावर परिणाम होऊ शकतो. तर 7-8 वर्ष हा कालावधी उपयुक्त आहे असं बहुतेक सर्वजणच मानतात.
0: स्त्रियांच्या आरोग्यासाठी योग आणि प्राणायाम किती महत्वाचा आहे बरं?
1: स्त्रियांचं आरोग्य जेव्हा आपण बघायला जातो तर केवळ शारीरिक स्तरावरच विचार करून चालणार नाही, कारण स्त्रियांना जर बघितलं तर त्यांच्यामध्ये पुरुषांच्या तुलनेत जे हार्मोनल बदल आहेत ते बरेच होत असतात. आणि या हार्मोनल बदलांमुळे जर आपण बघितलं तर वयात येण्याचा कालावधी, त्यानंतर जर बघितलं तर पुन्हा लग्न आणि त्यानंतर गर्भारपण, प्रसूती पूर्वी प्रसूतीनंतरचा कालावधी आहे, मुलांच्या संगोपनामध्ये आणि आणखीही वाढत्या वयामध्ये बघितलं तर मग प्री मेनोपॉझल सिम्प्टोम, मेनोपॉझ कालावधी आणि त्याच्या पश्चातचा कालावधी. म्हणजे एकंदरीतच जर आयुष्य बघितलं तर सुरुवातीच्या टप्प्यापासून 10

0: 11 वर्षापासून ते वृद्ध अवस्थेपर्यंत कित्येक हार्मोनल बदल होत असतात आणि या बदलांमुळे केवळ शारीरिक स्तरावरच नाही तर मानसिक स्तरावर देखील खूप सारे बदल होत असतात आणि त्यामुळे स्त्रियांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जर आपण बघितलं तर योग साधना ही मदत करू शकते जास्त आरोग्यवान, जास्त ऊर्जावान आणि त्याचबरोबर जास्त प्रोडक्टिव्ह राहण्यासाठी.
1: अगदी अगदी. तर मग नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यात हे कोणते कोणते बदल दिसून येतात महिलांमध्ये?
0: नियमित आरोग्य आपल्याला स्वस्थ ठेवायचं असेल तर नियमित योगाभ्यासही हवा. म्हणजेच जर आपल्याला शारीरिक स्तर, मानसिक स्तर, भावनिक स्तर या सर्व स्तरावर उत्तम आरोग्य हवं असेल तर आपल्याला योग हा आसनांच्या द्वारे मजबूती प्रदान करतो. शरीराला स्थिर ठेवण्याची आपल्याला सवय होते आणि जेव्हा आपण आसनांमध्ये शरीराला स्थिर करू लागतो तर मन देखील कुठेतरी स्थिर होऊ लागतं. जेव्हा शरीर आणि मन स्थिर होणार तर तेव्हा आपल्याला विचारांवर देखील मनन करता येतं की विचार कधी कोणते निर्माण होतात. आणि जर महिलांच्या बाबतीत

0: योग हा आसनांच्या द्वारे मजबूती प्रदान करतो. शरीराला स्थिर ठेवण्याची आपल्याला सवय होते आणि जेव्हा आपण आसनांमध्ये शरीराला स्थिर करू लागतो तर मन देखील कुठेतरी स्थिर होऊ लागतं. जेव्हा शरीर आणि मन स्थिर होणार तर तेव्हा आपल्याला विचारांवर देखील मनन करता येतं की विचार कधी कोणते निर्माण होतात. आणि जर महिलांच्या बाबतीत बघितलं तर मल्टी टास्किंगही खूप साऱ्या जणींना करावंच लागतं, म्हणजे घर आणि काही कार्यक्षेत्र असेल तिथल्या जबाबदाऱ्या सांभाळा. आणि ह्या मल्टी टास्किंगमुळे बऱ्याचदा ताण वगैरे पण हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे असंच त्या कॅरी करत असतात. पण हा ताण काढता येणं शक्य आहे जेव्हा त्या प्राणायाम आणि प्राणायामाच्या पुढे जाऊन ध्यानामध्ये जातात. तर एकंदरीतच बघितलं तर योग प्राणायाम हा आरोग्य रेग्युलर केला तर उत्तमच राहील.
1: अगदी अगदी खूप छान, कारण सातत्य हे हवंच असतं प्रत्येक गोष्टीमध्ये. पण एखादीने विचार केला की मला आता योग साधना सुरू करायची आहे तर त्या स्त्रीने कोणती काळजी घ्यावी?
0: बघा, योग सुरू करण्यासाठी सुरुवातीलाच इतरांशी स्पर्धा न करता, म्हणजेच त्या इतका वेळ करतात आणि मलाही ते करायचंय, किंवा योग वर्ग आपण जॉईन केलेला असेल तर तिथं आधीपासून जे साधक कार्य करत आहे तर त्यांची आसनाची अंतिम स्थिती आहे त्यापर्यंत अट्टहासाने मला पोचायचं, हा जर आग्रह केला तर त्यांना फायद्याऐवजी दुष्परिणाम आणि दुखापती होऊ शकतात. तर सुरुवातीचा जो काळ आहे त्या काळात त्यांनी एक साधारण बिगिनर लेवलची आसनं आणि मग नंतर टप्प्याटप्प्याने वाढत थोडी इंटरमिजिएट आणि मग कठीण आसनं या प्रकारे करता येईल. आणि त्यामध्ये देखील कालावधी सुरुवातीलाच एक तास जर शक्य नसेल तर थोडासा अर्धा तास देऊन आणि मग बाकीचा वेळ याच्यात शिथिलीकरण आणि इतर अभ्यास जसे की प्राणायाम ध्यान करता येतील.
1: अगदी अगदी छान. म्हणून मग योग आणि व्यायाम यामध्ये काही फरक आहे का?
0: निश्चितच, जर व्यायाम आपण बघितलं तर बरेच जण व्यायाम हे शारीरिक आरोग्यासाठी करतात आणि व्यायामाच्या विविध पद्धतींमध्ये आपण बघितलं तर आपली हृदय गती बरीच वाढते, आपली श्वास गती वाढते, कित्येक वेळा व्यक्ती घामाघूम देखील होतो. म्हणजे हे सगळे शारीरिक सिम्प्टम्स आपल्याला व्यायामाच्या बरोबर दिसून येतील. पण त्याचऐवजी तुम्ही योग साधना करत असाल आणि तितकाच वेळ तर त्यावेळेस आपल्याला आपली हृदय गती किंवा श्वास गती वाढलेली दिसणार नाही आणि घामाघूम होणं हा प्रकार देखील योगासनांमध्ये नाही. आणि त्यामुळेच आपण कॅलरीत तर काही प्रमाणात बर्न करतो पण त्या तुलनेत आपण ऊर्जावान जास्त होत असतो. तर ज्यावेळेस आपल्याला शारीरिक कॅलरीज बर्न आउट करायच्या तर त्यावेळेस व्यक्ती व्यायाम प्रिफर करू शकतो. पण त्यालाही पर्याय आज आहे, आज पॉवर योगा वगैरे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये व्यक्ती आणखी जास्त कार्य करून स्वतःच्या ऊर्जेला युटिलाइज करू शकतो. तर व्यायाम शारीरिक स्तरावर तुम्हाला जास्त फायदे देणार आणि योग बघितलं तर शारीरिक प्लस मानसिक प्लस भावनिक सर्व स्तरावर आपल्याला बेनिफिट देईल.
1: अगदी,
0: जसं खाणं आपलं रुटीन आहे, झोपणं आपलं रुटीन आहे, शारीरिक स्वच्छता आपलं रुटीन आहे, त्याचप्रकारे योग हा देखील आपल्या दिनचर्येचा अविभाज्य भाग ठरू शकतो. कारण तो शरीरातील आपले सगळे सांधे स्नायू यांना लवचिकता देतो आणि त्या ठिकाणी रक्तपुरवठा सुरळीत करतो, म्हणजे शारीरिक आरोग्य. आणि जेव्हा शारीरिक आरोग्य आपलं ठीकठाक राहील तर मन देखील स्थिर होण्याकडे आपला पुढचा जो प्रवास आहे तो निश्चित होऊ शकतो.
1: अगदी, तुम्ही खूप छान सांगितलं की योग हा एक जीवनशैलीचा एक भाग आहे, सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करतो. आणि मॅडम, दैनंदिन जीवनात किती वेळ योगाभ्यासासाठी द्यावा? बरं
0: मॅम, याबद्दल आपण असं म्हणजे सांगू शकतो की सर्वसाधारणपणे एक तासापर्यंत व्यक्ती वेळ देऊ शकतो. त्यापेक्षा देखील अधिक ज्यांना वेळ असेल तर ते निश्चितच देऊ शकतात. योग म्हणजे केवळ आसनच नाही हे ह्या ठिकाणी आपल्याला क्लिअर करायला हवं, कारण आसनांसाठी इतका वेळ काढणं हे प्रत्येकाला शक्य नाही. पण त्याच्या पुढचा जो भाग आसनांच्या नंतर प्राणायाम त्यानंतर ध्यान, तर ह्यासाठी सर्व मिळून आपण एकत्रित एक तास द्यायला हरकत नाही.
1: अगदी. आणखीन एक महत्वाचा प्रश्न, महिलांसाठीच आपला कार्यक्रम आहे आणि महिलांच्या अनेक समस्या असतात, त्याच्यापैकी आणखीन आपल्या जीवनातील एक भाग म्हणजे मासिक पाळी. तर मासिक पाळी दरम्यान महिला योगासनं प्राणायाम करू शकतात का?
0: निश्चितच, मासिक पाळी म्हटलं तर त्यामध्ये आपल्याला फक्त काही काळजी घ्यावी लागते, जसं की पोटावर खूप जास्त दाब पडेल, ताण पडेल किंवा पीळ पडेल, अशा प्रकारची ज्यांना आपण ॲडव्हान्स काही आसनं म्हणू ती टाळून बाकीची ज्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे जसं सूक्ष्म हालचाली ज्याला सूक्ष्म योग देखील म्हणतात ते करू शकतो. सर्वसाधारण जे स्ट्रेचेस

0: आहेत नॉर्मल, ती देखील सहजतेनं करता येतात. काही क्रिया जशा की कपालभाती असतील ज्याच्यामुळे खूप जास्त आपल्या पोटावर आणि पचन संस्था त्याचबरोबर आपल्या रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीमवर देखील थोडा ताण पडू शकतो, तर त्या आपल्याला टाळायला हव्या. बाकीचे जे आसन आहेत ते निश्चितच करता येतात.
1: बरं, या दिवसांदरम्यान ज्या शारीरिक वेदना होतात, पोटदुखी म्हणा किंवा कंबरदुखी पायदुखी वगैरे होतात, तर आसनामुळे याच्यामध्ये फायदा होऊ शकतो?
0: निश्चितच, पण त्यावेळेस आपल्याला त्याची पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे. म्हणजे जसं मला मासिक पिरियडमध्ये किंवा त्या कालावधीमध्ये त्रास होत असेल आणि त्यावेळेसच मी आसनं करायला किंवा आणखी काही योगिक क्रिया जसं प्राणायाम मेडिटेशन करायला गेले तर तत्क्षण किंवा तात्कालिक लगेच फायदे दिसणार नाही. हां, पण आपण जेव्हा निरंतरतेनं सातत्यानं करतो, ज्याच्यामध्ये जसं सेतुबंधासन आहे किंवा पेल्विक फ्लोअरवर प्रेशर येणारी काही आसन आहेत गॉडेस पोज वगैरे सारख्या, तर ह्या सगळ्या क्रिया आपण रेग्युलर करत गेल्या तर महिने दोन महिने पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला कमी त्रासदायक पाळीचा अनुभव निश्चितच येईल.
1: अगदी अगदी. मग पीसीओडी पीसीओएस असलेल्या महिलांसाठी कोणती आसनं फायदेशीर असतात?
0: पीसीओडी पीसीओएस ह्या समस्या आज आपण बऱ्याच जणींमध्ये निश्चितच बघत आहोत आणि ही एक रोग किंवा व्याधी नसून याला आपण म्हणू शकतो जीवनशैलीशी निगडीत एक विकार मानता येईल. ज्याच्यामध्ये की आपला आहार जो आहे तो आहार बदललेला आहे, आहार तर बदललाच आहे त्या आहाराच्या वेळाही बदललेल्या आहेत. म्हणजे निसर्ग नियमांनुसार ज्यावेळेस सूर्य किंवा जठराग्नी प्रदीप्त आहे त्यावेळेस भोजन न करता खूप उशिरानं जेवण, उशिरा झोपणं आणि पूर्ण जीवनशैलीच अनियमित आहे, तर त्यामुळं ह्या समस्या उद्भवतात. आणि त्यामध्ये आपल्याला योग फक्त आसनं प्राणायाम यापुरताच मर्यादित न ठेवता जीवनशैलीच योगिक कशी करता येईल ती जर केली तर ह्या समस्यांमध्ये योग आणि योगापेक्षा आपण म्हणू की योगिक जीवनशैली जास्त उपयुक्त
1: ठरेल. आपल्या जीवन पूर्ण योगमय होऊन गेलं तर निश्चितच आपल्या पुढच्या वाटचालीसाठी हे नक्कीच फायदेशीर ठरेल. एका विशिष्ट वयामध्ये किंवा महिलांच्या जीवनात प्रत्येक टप्प्यांमध्ये हार्मोनल्स बदल होत असतात आणि कधी कधी हार्मोनल असंतुलित पण होत असतात, मग असं हार्मोनल असंतुलन कमी करण्यासाठी प्राणायाम हे किती महत्वपूर्ण ठरतात?
0: हार्मोनल असंतुलन जर असेल तर त्यामध्ये प्राणायाम आणि त्यातल्या त्यात जसं नाडीशोधन, भ्रामरी किंवा उज्जायी यासारख्या क्रिया ज्या आहेत त्या खूप उपयुक्त ठरतात. जसं भ्रामरी हा प्राणायाम जर आपण बघितला तर तो आपल्या मेंदूच्या मधला भाग हायपोथॅलॅमस आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेली आपली मास्टर ग्लँड, त्या ठिकाणी दोन ग्रंथी महत्वाच्या असतात, पिट्युटरी आणि पिनियल ग्लँड. तर जेव्हा भ्रामरी हा प्राणायाम आपण करतो तर जी स्पंदनं येतात ती या भागावर जे रक्त पुरवठा आणि सर्क्युलेशन आहे ते वाढवतात आणि त्यामुळे आपली मास्टर ग्लँड आहे तिचं सिक्रिशन उत्तम होतं आणि मास्टर ग्लँड कडून जे हार्मोन सिक्रीट होऊन बाकीच्या ग्रंथींपर्यंत येतात तर त्यामुळे त्या ग्रंथी देखील संतुलित व्हायला मदत होत असते. जसं उज्जायी आहे जिथं थायरॉइड पॅराथायरॉइड या ग्रंथी कंठ या क्षेत्रात तर त्या देखील खूप उपयुक्त. तर भ्रामरी असो उज्जायी असो आणि सर्व संतुलनासाठी जर बघितलं तर जे प्राचीन ग्रंथांमध्ये योगाच्या वर्णन केलेलं आहे ते नाडीशोधन, तर हे सर्व प्राणायाम अत्यंत उपयुक्त आहेत.
1: अगदी. एरवी तर महिला आपल्या जीवनामध्ये योग अंगीकारतात आणि योगासनं योगाभ्यास करू शकतात, पण गर्भधारणा झाल्यानंतर योग करू शकतात का आणि जर करू शकत असतील तर त्यांच्यासाठी कोणती उपयुक्त आसनं आणि प्राणायाम आहेत?
0: जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर जसं आपण योग करू शकतो हे ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की बालक असो की वृद्ध असो, जे निरोगी असो किंवा आजारी, तर गर्भावस्था देखील हा एक टप्पाच आहे आणि ह्या टप्प्यामध्ये प्रत्येक 3 महिन्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आसन क्रिया ज्या आहेत त्या करण्यासाठी सांगितलेल्या आहेत आणि म्हणूनच पहिल्या टप्प्यातील जे आहेत ते दुसऱ्या तिसऱ्या त्याच्यामध्ये काही मॉडिफाईड असतील. जसा जसा हा गर्भावस्थेचा कालावधी शेवटच्या टप्प्यापर्यंत जातो तर तशी ही आसनं आणि प्राणायाम क्रिया बदलतात. त्यातल्या त्यात नाडीशोधन सारखा प्राणायाम हा नेहमी आपण करू शकतो. भ्रामरी सारखा आहे तो देखील आपल्याला सर्व संतुलनासाठी म्हणजे आपल्या शरीरातील नाड्यांच्या संतुलनासाठी नाडीशोधन पण करताच येणार आहे. बालासन सारखा आसन जे आहे ते आपण अगदी शेवटपर्यंत, भद्रासन जे आहे ते 9व्या महिन्यापर्यंत आपल्याला करताच येणार आहे. सुरुवातीचा टप्पा जसं पहिले 3 महिने तर त्यावेळेस कॅटकाऊ पोज किंवा त्याच्यामध्ये कोबरा पोज वगैरे पण उपयुक्त आपण मानू शकतो आणि मग नंतर जसं जसं कालावधी वाढत जातील तसे जसे त्रिकोणासन असतील, वॉरियर असतील, तर त्याच्यामधले काही मॉडिफाईड हे

0: निश्चितच करता येतात.
1: अगदी. आणि आता जे तुम्ही आता प्राणायाम आणि योगासनं सांगितली, तर हे कुठल्या तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करावीत की ते मनाने पण करू शकतात?
0: नाही, निश्चितच मनानं ही आसनं आणि प्राणायाम क्रिया करू नये. कारण एक आसन किंवा प्राणायाम चुकीचं केलं तर त्याचे जितके दुष्परिणाम होतात ते इरिव्हर्सिबल असतात. म्हणजे जसं कम्प्युटर आज आपण वापरतो, काही डिलीट केलं की अनडू करतो, पण आरोग्याच्या बाबतीत जे काही नुकसान होतात तर त्यांना आपल्याला रिव्हर्स करता येणं काही वेळी शक्य होत नाही. आणि गर्भावस्था ही अत्यंत आपण जर बघितली तर खूप संवेदनशील अशी स्थिती आहे, आणि त्यामुळे तज्ज्ञ एक्सपर्ट आहे ज्यांनी अशा महिलांना मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांच्यासोबतच आपण हे केलेलं उत्तम राहील. त्यांच्याकडून आपण शिकून घेतलं आणि घरी त्याचा सराव थोडा केला त्या दिवशी तर निश्चित चालू शकतं, पण स्वतःहून हे करणं सुरक्षित निश्चितच नाही.
1: मग प्रसूतीनंतर योग सुरू करण्यासाठीची योग्य वेळ कोणती असते?
0: प्रसूतीनंतर जसं आपण बघितलं, नॉर्मल डिलिव्हरी असेल तर त्यावेळेस हातापायाच्या सूक्ष्म हालचाली आपल्याला लवकरात लवकर करायला काहीच हरकत नाही, कारण त्यावेळेस आपल्या दैनंदिन हालचाली किंवा बाकीच्या क्रिया थांबलेल्या नाहीये. आपण स्नानादी करतो, जेवण खाणं पिणं करतो, थोडंसं वॉकिंग करतो, बाळाचा सांभाळ येतो करतो, त्याच्यात शारीरिक हालचाली आपल्या थांबलेल्या नाहीतच आहे. त्यामुळं हातापायाच्या काही सूक्ष्म हालचाली ज्या आहेत, मानेच्या आहेत, त्या निश्चितच करायला हरकत नाही. हां, त्याच्यानंतर मात्र आपल्याला मग टप्प्याटप्प्यानं जसं बाळाची ग्रोथ होत जाईल आणि आपलंही आरोग्य उत्तम होत जाईल, 2-3 महिन्यानंतर आपण आणखी पुढची जी आसनं आहे ती देखील सहजपणे आणि सुरक्षितपणे करू शकतो.
1: प्रसूती झाल्यानंतर शरीरामध्ये खूप बदल झालेले असतात, वजन वगैरे वाढलेलं असतं, आणखी थोडा स्थूल पण आलेला असतो, तर योगा आणि प्राणायाम केल्यानंतर त्या स्त्रीचं शरीर पूर्ववत होऊ शकतं का?
0: शरीरामध्ये जसं गर्भावस्थेमध्ये काही बदल होतात, हार्मोनल बदल होतात, आपण पूर्वावस्था म्हणतो तर ते बाह्य अपिअरन्सच्या दृष्टीनं बऱ्याच वेळी गृहित धरत असणार की वाढलेलं वजन आहे ते कमी झालं, शेपमध्ये आलो तर आपण पूर्ववत झालो. आतील जे हार्मोनल बदल आहेत जे गर्भावस्थेमध्ये होते, बाळाला आपण पाजतो त्यासाठी आपल्या काही शारीरिक स्थिती बदललेल्या असतात, तर त्या पूर्ववत व्हायला काही जास्त काळ लागू शकतो. पण निश्चितच आपण बाह्य अपिअरन्स म्हटलं तर ते आपलं पूर्ववत निश्चितच होऊ शकतं.
1: छान. आणखीन एक सर्वात महत्वाचं जे आपल्या जीवनामध्ये एका गोष्टीने थैमान घातलं आहे ते म्हणजे तणाव, चिंता, नैराश्य, हे प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी आलेलं असतं, प्रत्येक जण त्याला सामोरं गेलेलंच असतं. कधी कधी म्हटलं जातं की हा जीवनाचा एक भाग आहे की काय, तर मग असंच तणाव, चिंता आणि नैराश्य कमी करण्यासाठी योग आणि प्राणायाम हे मदत करू शकतं?
0: निश्चितच, कारण आज ताणतणाव हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आणि त्याचं कारण आहे, आज आपण मल्टिपल ऍक्टिव्हिटीज करतो, आपल्या जबाबदाऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज खूप वाढलेल्या आहेत, आणि त्यातल्या त्यात ज्या वर्किंग वुमेन असतील किंवा घरही सांभाळणाऱ्या, दोघांच्याही जबाबदाऱ्या कमी झालेल्या नाहीयेत, आणि त्यामुळं निश्चितच दैनंदिन कामकाजामध्ये ताण हा येतोच. आणि हा ताण निवारण करण्यासाठी काही ना काही आपल्याला फिजिकल ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आपण जेव्हा सुरुवात करतो तर काही जणी त्यामध्ये योगाची काही आसनं ही सुरुवातीला करायला सुरुवात करतात. आता ही आसनांची प्रॅक्टिस जी आहे तर ती आपल्याला शरीर स्तरावर थोडंसं स्थिर खंबीर बसायला मदत करते. म्हणजे बाकीचे गेम खेळत असताना किंवा व्यायाम करत असताना जितक्या सातत्यानं हालचाली होतात तितक्या आपण आसन करताना करत नाही. आणि त्यामुळेच जेव्हा एकदा शरीर स्थिर बसणं सुरू होतं तर मनही देखील आपल्याला स्थिर करणं शक्य होतं. कारण मन पळून पळून किती पळणार, जसं मनात विचार आला, काही करायचं आहे आणि विचार आला आणि ताबडतोब आपण शारीरिक हालचाली करून ऍक्शन मध्ये आलो तर शरीर पण ऍक्शन मध्येच असणार आहे. आणि त्यामुळं आपल्याला आसनं जेव्हा करतो तर शारीरिक स्थिरता ती मानसिक स्थिरतेकडे नेणारी असते. का? तर आसनाचा होल्डिंग कालावधी, जसं आपण 1/2 मिनिट, 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट आणि मग नंतर आपण प्राणायाम अभ्यास करतो तर कोणत्या ध्यानासनात बसतो, प्रत्यक्ष ध्यानाचाच अभ्यास करतो तर 5-7-10-15 मिनिट. शरीर जेव्हा स्थिर झालेलं आहे तेव्हा मनाला कळतं की माझ्यामध्ये कितीही विचार आले आणि कितीही करायचे प्लॅनिंग झाले तरी शरीरानं साथ दिली नाही तर मी काहीच करू शकणार नाही. आणि मनालाही मग आपण नियंत्रित करण्याकडे जातो. दुसरा हा फायदा होतो की आसनांमध्ये, आसनांच्या नंतर प्राणायाम आणि ध्यान या सगळ्या अभ्यासामुळे आपल्या शरीरातील जे स्ट्रेस हार्मोन आहेत त्यांचं प्रमाण जे आहे सिक्रेशनचं कमी कमी होत जातं. आणि व्यक्तीला जेव्हा प्राणायाम करतो तर जी ऊर्जावानता किंवा ध्यान करतो त्यामध्ये येणारा आनंद, तर त्याच्यामुळे जे फील गुड हार्मोन आहेत

0: डोपामाइन म्हणू शकतो किंवा असे ते जास्त सिक्रेट होतात. तर निश्चितच ताणतणाव आणि या सर्व जे त्याच्याशी निगडीत मग पुढे एन्झायटी असेल, डिप्रेशन असेल, आणखी गंभीर समस्या पण, तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी योग हा खूप उपयुक्त आहे.
1: छान. आणखीन एक व्याधी जी सर्वसाधारणपणे जडलेली आढळते आणि म्हणतात की ही व्याधी सरणापर्यंत आपली सोबत करते, ती म्हणजे मधुमेह. आणि मधुमेह हा प्रत्येक घरामध्ये शिरलेला आहे आणि प्रत्येक घरामध्ये एक ना एक व्यक्ती मधुमेही आहेच. तर मधुमेह असलेल्या महिलांसाठी कोणती योगासनं आणि प्राणायाम उपयोगी ठरू शकतात?
0: मधुमेह होण्याची कित्येक कारणं असू शकतात आणि या कित्येक कारणांमध्ये एक मुख्य कारण जर बघितलं तर त्याच्यामध्ये मानसिक ताण हा एक प्रामुख्यानं आढळणारा घटक आपण बघू शकतो. मागेच आपण जसं ताणतणावासाठी योग बघितलं तर त्या ठिकाणी आपण बघितलं की नियमित केलेली योगासनं, प्राणायाम आणि ध्यानक्रिया या मानसिक ताणाचं प्रमाण कमी करतात, कारण त्याच्यामध्ये स्ट्रेस हार्मोन हे कमी होणार आहेत. तर मधुमेह या ठिकाणी जर बघितलं तर पॅनक्रियाज ग्रंथीचं फंक्शनिंग सुधारणं हा एक दृष्टिकोन समोर ठेवून आपण आसनांचा विचार केला तर पोटावर दाब, ताण आणि पीळ येतील अशी सर्वच आसनं ज्याच्यामध्ये योग मुद्रासन आहे, त्याचबरोबर वक्रासन आहे, अर्धमत्स्येंद्रासन आहे, समोर वाकली जाणारी ज्याच्यामध्ये जानुशिरासन आहे, पश्चिमोत्तानासन आहे, पोटावर झोपून जी आपण आसनं करतो ज्याच्यामध्ये मकरासन आहे किंवा धनुरासन आहे, त्याचबरोबर मंडुकासन आहे किंवा कोबरा पोज बघितले तर हे सगळे पोटावर धड जेव्हा आपण वर उचलतो तर ताण देखील आणि खाली बॉडी टेकलेली आहे त्यामुळे दाब देखील निर्माण करतात. तर अशी सर्वच आसनं जी पोटावर दाब, ताण, पीळ निर्माण करतील ती मधुमेहासाठी उपयुक्त आहेत. आणि प्राणायामाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर नाडी शोधन अत्यंत उपयुक्त ठरेल, कारण नाडी शोधनाला हठग्रंथांमध्ये सर्वोत्तम प्राणायाम मानलेला आहे आणि त्यामुळं व्यक्तीचा ताण कमी होत उत्तम स्थिती हार्मोन सिक्रेशनसाठी निर्माण होते. आणि जेव्हा सर्वच हार्मोन संतुलित प्रमाणात निर्माण होतील तर निश्चितच मधुमेहासाठी आपल्याला एक पूरक की कसं हील होणार ती स्थिती शरीरात प्राणायामच्या आधारे देता येणार आहे. आणि ध्यानाच्याही आपल्याला विविध क्रिया ज्या आहेत ज्याच्यामध्ये ब्रीद अवेअरनेस, श्वासावर जागृतीचं ध्यान, योग निद्रा आहे, ती देखील तणाव रिलीज करून मदत करू शकते. मधुमेहामध्ये ह्या सगळ्याच क्रिया उपयुक्त आहेत.
1: बरं, मग मधुमेहांची जी औषधं असतात ती त्यांना घ्यावीच लागतात रोज दैनंदिन आपल्या जीवनामध्ये, तर मग औषधं योगा आणि प्राणायाम केल्यामुळे कमी होऊ शकतात?
0: निश्चितच. कित्येक उदाहरण मी योग थेरपी, योग उपचारही देते आणि याच्यामध्ये प्री डायबेटिक किंवा डायबेटीस सुरू झालेली व्यक्ती ज्यांनी योगिक जीवनशैली अंगीकारलेली आहे आणि सातत्यानं ते त्यांचं खानपान म्हणजे डाएट आहे त्याच्यावरही नियंत्रण ठेवतात आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या योगिक क्रिया जसं आसनं, प्राणायाम, ध्यान, धारणा हे करतात तर त्यांची औषधं कमी झालेली आहे आणि कित्येक जणांची औषधं सुटलेली देखील आहेत. तर आपल्या मनानं कोणत्याही ठिकाणी औषधं न थांबवता औषधांबरोबर आपण ह्या सगळ्या योगिक क्रिया करायच्या आणि नियमित तपासणीमध्ये आपल्याला आपले जे एक्सपर्ट आहेत, तज्ज्ञ आहे, त्यांच्याकडून जसे औषधाचे डोस कमी होतील त्याप्रकारे औषधं कमी किंवा बदलून मग ती वेळी थांबवता देखील येतील.
1: छान. आणखीन महिलांच्या जीवनामध्ये येणारा एक टप्पा म्हणजे रजोनिवृत्ती. मग रजोनिवृत्तीच्या काळामध्ये शारीरिक, मानसिक बदल होत असतात, अशा बदलांमध्ये योगाचा काय फायदा होतो?
0: रजोनिवृत्तीचा काळ हा सर्वसाधारण आपण बघितला तर पूर्वी 50 पुढे येत होता आणि आज हे बऱ्याच जणींमध्ये खूप लवकर म्हणजे लेट एक मिडल 40 किंवा 50 खूप पूर्वी येत आहे. कारण ह्याच्यामध्ये जर कारणीभूत घटक बघितले तर त्याच्यामध्ये आजची जी जीवनशैली धावपळीची आहे ती निश्चितच एक मोठा घटक आहे. तर या ठिकाणी रजोनिवृत्ती काळामध्ये आपल्याला आपल्या वयानुसारच पाळी येत आहे हे पण बघणं आणि ती पूर्वी येत असेल तर काही हार्मोनल असंतुलन आहे का ते बघत त्या अनुरूप आपल्याला वेगवेगळ्या योगिक क्रिया ज्या आहेत त्या करता येतील. आणि त्यामध्ये देखील आपल्याला आसनं, आसनांच्या द्वारे शरीर स्थिरता जी प्राप्त केलेली आहे त्यात जास्ती कालावधी आपल्याला प्राणायामसाठी देणं आणि प्राणायामानंतर आपल्याला शिथिलीकरण, योगनिद्रा ज्या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन्स देणार, कारण ह्या ठिकाणी ताण निवृत्ती हा एक महत्त्वाचा भाग आहे जो प्राणायाम, शिथिलीकरणाच्या विविध क्रिया ज्याच्यात रिलॅक्सिंग पोझेसमध्ये आपण करतो आणि ध्यान हे खूप उपयुक्त ठरतं.
1: खूपच छान. या वर्षीची आपल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम

0: आहे योगा फॉर हेल्दी एजिंग, म्हणजे निरोगी वृद्धत्वासाठी योग. तर यामध्ये प्रत्येकाला चिरतरुण राहावंसं वाटतं, चांगलं दिसणं हा महिलांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. तर यासाठी योग आणि प्राणायाम कसं मदत करतं बरं?
1: सर्वसाधारण आपण बघितलं की आपल्याला एक तरुणाईपर्यंत म्हटलं तर शरीरातील ज्या नवनिर्मिती क्रिया आहेत ह्या खूप वेगवान असतात. आणि जसंच आपण एक 50 किंवा 60 घरामध्ये जातो तर त्यावेळेस काय होतं, तर शरीरातील जी पेशींची नवनिर्मिती आहे ज्या जुन्या मृत पेशींना रिप्लेस करत असतात ती निर्मिती थोडी थोडी कमी कमी होत जाते आणि त्यामुळं एजिंग आहे ते पटकन दिसू लागतं. पण ज्यावेळेस आपण योगिक क्रिया करतो आणि योगिक क्रिया म्हणजे जी दिनचर्या आहे जीवनशैली आहे तिचा अवलंब करतो, म्हणजेच कसं की आपल्या बायोलॉजिकल क्लॉक म्हणू किंवा जे जैविक घड्याळ आहे त्यानुसार आपलं उठणं झोपणं आहार असेल आणि आहार पण कसा स्थानिक असायला पाहिजे. म्हणजे आपण जर इथे आपल्या मराठवाडा त्यातल्या त्यात बघितलं तर उष्ण अशा प्रदेशात राहतो आणि इतर प्रदेशातील खूप सारे सुके मेवे किंवा फ्रूट आणून आम्ही खूप पौष्टिक खातो हे म्हटलं तर आपल्या शरीरामध्ये खूप चांगली निर्मिती होईल असं नाही. तर योगातील शुद्धी क्रिया या ठिकाणी खूप उपयुक्त ठरतील, कारण तुम्ही बाहेरचं कितीही पोषण टाकता पण ते पचवायला आणि त्याच्यातून निर्मिती करायला तुमचं शरीर तयार तर असायला पाहिजे. आणि हटग्रंथांमध्ये षटकर्मांचा उल्लेख येतो, षट म्हणजे 6, तर 6 शुद्धी क्रिया असतात ज्याची जशी आवश्यकता, म्हणजे ज्याचं वात पित्त किंवा कफ असंतुलन असेल. आपण बघितलं तर जीवनाचा कालावधी बालपणी वेगळं तत्व प्रभावी असतं, तरुणपणी बघितलं तर पित्त प्रधानता असते, म्हातारपणी बघितलं तर वात प्रधानता असणार आहे. तर आपल्याला ह्या त्रिदोष संतुलन ह्यासाठी शुद्धीकर्म पण करून घेणं आणि एकदा शुद्धीकर्म केलं तर मग तुम्ही जो काही आहार घेणार आणि क्रिया करणार आहात तर त्याच्यातून शरीरातील पेशींची नवनिर्मिती आहे ती वेगानं होऊ शकते आणि निश्चितच एजिंग आहे त्याला आपण प्रलंबित करू शकतो.
0: अगदी अगदी, खूपच सुंदर. आणि आपल्या महिलांना या सगळ्या गोष्टीचा आनंद नक्कीच होईल. आणि जाता जाता मॅडम, महिलांसाठी तुम्ही काय संदेश द्याल?
1: महिलांच्या बाबतीत मी जर बघितलं तर खूप साऱ्या महिला एक्सक्युजेस देतात, म्हणतात की आम्ही दिवसभर खूप व्यस्त असतो, इतके बिझी आहे की आम्हाला घरची आणि नोकरी करणाऱ्या असल्या तर आम्हाला बाहेरची सगळी जबाबदारी घेताना आमच्या स्वतःच्यासाठी वेळच मिळत नाही. पण ह्याच्यात हे खूप महत्वाचं आहे की जर तुम्ही एका कुटुंबातील करती धरती महिला आहात तर तुम्हाला इतरांची काळजी, इतरांचं जेवण खानपान आणि सगळ्या क्रिया वेळेवर व्हाव्यात यासाठी तुम्ही इतकी दिवस रात्र मेहनत करता. पण जे शरीर, जे मन, जे बुद्धी वापरून तुम्ही हे सगळं करणार आहात, करत आहात, तर त्याची जर काळजी घेतली नाही तर तुम्ही तितकी चांगली घेऊ शकणार नाहीये. आणि त्यामुळंच स्वतःची काळजी घेणं शिका आणि ही काळजी जी आहे ती आपल्याला शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक सर्व स्तरावर घ्यायची आहे. आणि त्यासाठी उपयुक्त तुम्हाला वाटत असेल की आम्ही वॉकिंगला जाऊ तर 5-10 का होईना वॉकिंगला जाऊन येऊ शकतात. तुम्हाला वाटत असेल मी एकाच वेळी 1 तास नाही काढू शकत तर 1/2 तास काढा. तुम्हाला 1/2 तास काढता येणं शक्य नाही तर तुम्ही सकाळी 10, दुपारी 10, संध्याकाळी 10 करू शकतात. सकाळी जी आहेत जी उपाशीपोटी करायला पाहिजे अशा काही क्रिया जसं प्राणायाम आधी तुम्ही करून घ्या. दुपारी तुम्ही निवांत असाल त्यावेळेस एखादं ध्यान वगैरे तुम्ही करू शकता. संध्याकाळी दुपारचं जेवण होऊन 1-3 तास झाले त्यावेळेस तुम्ही काही आसनं करू शकतात. म्हणजे सकाळी खूपच व्यस्तता असेल तर असं अजिबात नाही की सकाळीच योगासनं करावी. हा, काही क्रिया असतात ज्या उपाशी पोटी करायला पाहिजे त्या सकाळी तुम्ही 10-15 काढून उरकून घेऊ शकतात आणि बाकीच्या काही क्रिया ज्या आहेत त्या तुम्ही संध्याकाळी पण करू शकतात. तर एनी हाऊ स्वतःसाठी किमान 1/2 तास तरी काढा ही महिलांना माझी विनंती आहे. कारण मी प्रोफेशनल काम करत होते तर इतक्या आरोग्य समस्यांनी बाधित होते आणि जेव्हा योगाला सुरुवात केली तर आरोग्य कसं उत्तम होत गेलं हे कळलंच नाही. तर त्यामुळे सगळ्यांना विनंती असेल की मी स्वअनुभवातून जे आरोग्याचा अनुभव घेते ते आपण घ्यावा आणि योग करत राहावं.
0: अगदी, तुम्ही इथे आलात आणि महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम या विषयावर इतकी भरभरून आणि उपयुक्त माहिती दिली यासाठी मी आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळ विभागातर्फे तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: मैत्रिणींनो, महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी प्राध्यापिका सुशीला बन्सवाल यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात.

मैत्रिणींनो, जगावेगळी प्रेम कहाणी या चित्रपटातील उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आता मुलांची शाळा सुरू झाली आहे तर आपल्याला प्रश्न पडलेला असतो की मुलांना डब्यात काय द्यायचं बरं. मग मुलांना भाजी पोळी असं वेगळं काही नको असतं, त्यांना एकच काहीतरी पदार्थ हवा असतो की जो पटकन आपण हातात घेतला आणि पटकन संपवला असा. तर असाच एक आजचा आपला पदार्थ आहे, आजची आपली रेसिपी आहे, पनीर भुर्जी रोल. तर याचं साहित्य आहे पनीर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, गरम मसाला, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर, टोमॅटो सॉस किंवा सोबत हिरवी चटणी. मातायची कृती कशी करायची, तर कढईत तेल गरम करून घ्यायचं, त्यात कांदा परतून घ्यायचा. कांदा गुलाबी झाल्यावर हिरवी मिरची टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं. मग त्यात हळद, तिखट, गरम मसाला आणि मीठ घालायचं. किसलेला पनीर घालून 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून गॅस बंद करायचा आणि चपातीवर हिरवी चटणी किंवा सॉस लावायचा. त्यावर पनीर भुर्जी ठेवायची आणि घट्ट रोल करायचा. रोल अर्धा कापून डब्यात भरायचा. आणि यामध्ये बरं का मैत्रिणींनो, तुम्ही थोडं किसलेलं चीजही टाकू शकतात किंवा थोडीशी काकडी, कोबी किंवा गाजराचा किसही परतून त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो. तर हा रोल 10-15 मिनटात पटकन तयार होतो आणि डब्यासाठी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक पर्यायही आहे.

नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत माझ्या आठवणीतलं गाव. असं म्हणतात माणूस कितीही मोठा झाला, कितीही दूर गेला, कितीही आधुनिक जीवनाच्या प्रवाहात वाहत गेला, तरी त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात कायमच जिवंत राहते ती त्या गावची आठवण. कारण गाव म्हणजे केवळ काही घरांचा समूह नसतो, गाव म्हणजे संस्कारांचं विद्यापीठ, माणुसकीचं मंदिर आणि आठवणींचा अथांग सागर. आज मी तुम्हाला माझ्या आठवणीतल्या अशाच एका सुंदर गावाची सफर घडवणार आहे. ते गाव म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात वसलेलं माझं लाडकं गाव हळदा गाव. अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं हे छोटंसं गाव जणू निसर्ग मातेने स्वतःच्या हिरव्यागार पदराखाली या गावाला प्रेमाने जपून ठेवलं आहे. सह्याद्रीच्या रांगांनी, डोंगर दऱ्यांनी आणि सुपीक शेतांनी वेढलेल्या या गावाकडे पाहिलं की मन प्रसन्न होत. छत्रपती संभाजीनगरहून अंदाजे 100 किलोमीटर अंतरावर हळदा हे गाव वसलेलं आहे. उत्तर दिशेने सिल्लोडकडे वाटचाल सुरू केली असता शहराची धावपळ मागे पडताच दोन्ही बाजूंनी पसरलेली हिरवीगार शेती आणि ग्रामीण जीवन यांचे सुंदर दर्शन घडू लागते. निसर्गाच्या सानिध्यातून वाटचाल करत मातीचा सुगंध आणि गावाकडच्या शांततेचा अनुभव घेत आपण हळदा गावात पोहोचतो. पहाटेच्या वेळी गावात एक वेगळीच जादू अनुभवायला मिळायची. पूर्व दिशेला उगवणाऱ्या सूर्याची लालिमा आकाशभर पडलेली असायची. पक्ष्यांचा मंजूळ किलबिलाट, गोठ्यातल्या जनावरांचा आवाज आणि मंदिरातून येणारा घंटानाद, यामुळे दिवसाची सुरुवात भक्तिमय आणि मंगलमय व्हायची. बालपणी आम्ही सर्व भावंड उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे जायचो. गावातल्या वागरा नदीत मनसोक्त खेळायचो, नदीत बसायचो, आंघोळ करायचो, पोहण्याचा सरावही करायचो. खेळून झाल्यावर शेतातील म्हणजेच बखारीवरील घरी परत यायचो. घरी आल्या आल्या आजीच्या हातच्या चुलीवरच्या गरमागरम भाकऱ्या आणि त्याच्यासोबत स्वयंपाकघरात खुंटीला अडकवलेल्या शिंक्यातल्या लोण्याचा गोळा. लोण्याचा गोळा भाकरीवर टाकून खाण्याची मज्जाच काही न्यारी होती. दिवसभर गाव हुंदून आल्यावर रात्री चंद्र चांदण्या बघत आणि सोबत आजीच्या गोष्टी ऐकत ओसरीवर कधी झोप लागायची खळायचंच नाही. मग सकाळ व्हायची ती थेट कोंबड्याच्या आरवण्यानेच, गायीच्या हंबरण्याने आणि उगवत्या सूर्याच्या किरणांनीच. अशा या गावाला धार्मिक त्याचबरोबर ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गावापासून अंदाजे 3 किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला स्थित असलेल्या इतिहासाची साक्ष देणारा वेताळवाडीचा हा किल्ला, वेताळवाडी किल्ला. डोंगर माथ्यावर विसावलेला हा किल्ला परिसराच्या वैभवशाली इतिहासाचा मुकसाक्षीदार म्हणून उभा आहे. किल्ला बघताच मन नकळत इतिहासाच्या पाऊल खुणा शोधू लागतं. वेताळवाडी किल्ला हा केवळ दगडांचा समूह नाही, तर तो आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा, दूरदृष्टीचा आणि स्थापत्यकलेचा एक जिवंत पुरावा आहे. काळाच्या ओघात अनेक साम्राज्यांचे राज्य पाहणारा हा किल्ला आजही खंबीरपणे उभा आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी उभे राहिल्यावर नजरेस पडतात ते 3 भक्कम बुरुज. त्या बुरुजांची ठेवण आणि बांधकाम अशा पद्धतीने

केला आहे की कोणी शत्रू हल्ला करण्याच्या विचाराने किल्ल्यात शिरला असला तर तो बरोबर 3 बुरुजांच्या त्रिकोणात अडकला जाईल आणि पुढे हल्ला करण्याआधीच पकडलाही जाईल. थोडं पुढे गेल्यावर उतारावर वर चढण्यासाठी दगडी बांधकाम असलेल्या पायऱ्या नजरेस पडतात. पायऱ्या चढताना प्रत्येक पाऊल जणू इतिहासाच्या जवळ घेऊन जात आहे असं वाटतं. जसं जसं आपण वर चढत जातो तसं तसं किल्ल्याचे अवशेष आपल्याला त्या काळातील वैभवाची जाणीव करून देतात. प्राचीन तोफा, मजबूत बुरुज, प्रवेशद्वाराचे अवशेष, धान्याच्या खोल्या हे सर्व बघून त्या काळातील कुशल नियोजनाचं दर्शनच घडतं. काळाच्या ओघात किल्ल्याची तटबंदी काहीशी ढासळली आहे तरी त्या भग्न दगडांमध्ये आजही शौर्याच्या आणि संघर्षाच्या कथा दडलेल्या आहेत. वेताळवाडीच्या किल्ल्याचा इतिहास शतकापूर्वीच काळात हरवून गेला. मात्र पुरातत्व विभागाच्या नोंदीनुसार वेताळवाडी किल्ला 12व्या शतकात उभारला गेला असावा. चालुक्य आणि यादवकालीन किल्ला कालांतराने निजामांच्या राज्यात सामील झाला. गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात की पूर्वी या किल्ल्याचा उपयोग परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि गावचं संरक्षण करण्यासाठी केला जात असे. काही वर्षानंतर इंग्रजांचे जेव्हा राज्य आले त्या काळी या किल्ल्याचा उपयोग मुख्य बाजारपेठ म्हणून पण केला गेला. इथल्या बाजारपेठातला माल देश विदेशात निर्यात केला जात असे, त्यामुळे गावात धनसंपत्ती भरपूर प्रमाणात होती. वेताळवाडीच्या परिसरात एक अर्धवट राहिलेलं प्राचीन हेमाडपंथी मंदिर पाहायला मिळतं. काळ्या पाषाणावर कोरलेलं हे मंदिर आणि त्याचं बांधकाम आज अपूर्ण अवस्थेत असलं तरी त्यातील कलाकुसर आणि बांधणी पाहता त्या काळातील शिल्पकारांच्या अद्वितीय प्रतिमेची प्रचितीच येते. त्या मंदिराच्या लगतच एक खोल गुहा आहे. ज्येष्ठ मंडळी सांगतात की ही गुहा नसून हा पूर्वी एक भुयारी मार्ग होता जो थेट अजिंठा लेणीपर्यंत पोहोचवायचा. पण या मार्गाबद्दल फारशी माहिती नसल्याने तो भुयारी मार्ग दुर्लक्षित राहिला आणि काळाच्या ओघात त्या मार्गावर झाडे वेलींनी आपले घर केले. असा हा वेताळवाडीचा किल्ला. किल्ल्यावरून दूरवर पसरलेला निसर्ग निहाळताना या भागातील ऐतिहासिक घटनांची जाणीव मनाला स्पर्शून जाते. सूर्योदयाच्या वेळी किल्ल्यावरून दिसणारी सोनेरी किरणांनी उजळलेली धरती आणि संध्याकाळच्या वेळी क्षितिजावर पसरलेली केशरी छटा या दृश्यामुळे हा परिसर एखाद्या चित्रकाराच्या कॅनव्हसवरील जिवंत चित्रासारखा वाटतो.

सध्या वेतावाडीच्या किल्ल्याची पडझड झाली आहे. हा किल्ला दुर्लक्षित झाल्यामुळे किल्ल्याचे बरेच भाग जमीनदोस्त झाले आहेत. शिल्लक राहिलेले अवशेष आजही पराक्रमाची आणि स्वाभिमानाची साक्ष देतात बर का. त्यांच्या भग्न भिंतीवर काळाने कितीही आघात केले असले तरी त्याचा इतिहास आजही अभिमानाने उभा आहे. हळदा गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेला असल्यामुळे या भूमीला निसर्गाचं जितकं वरदान लाभलं आहे तितकाच धार्मिक वारसाही आहे बर का. किल्ल्यावरून वेताळवाडी गावात आल्यावर उत्तरेकडे जाणारी पायवाट पकडत सुमारे

3 किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे ते रुद्रेश्वर मंदिर आणि गुहा. पायवाट कच्ची आहे, डोंगराळ भागातून आहे. साधारण 45 मिनटं पायी चालत गेल्यावर गुहेमध्ये स्थित रुद्रेश्वर मंदिर नजरेस पडतं. घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेले हे मंदिर केवळ श्रद्धाकेंद्र नसून निसर्गप्रेमी आणि ट्रेकरसाठीही आकर्षणाचं ठिकाण आहे. रुद्रेश्वर मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला पायवाटेने ट्रेक करावी लागते. हा प्रवास जितका रोमांचक आहे तितकाच निसर्ग सौंदर्याने नटलेलाही आहे. वाटेत उंच उंच वृक्ष, हिरव्यागार वनराई आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आपलं मन प्रसन्न करतो. या पायवाटेवरून चालताना अनेक ठिकाणी लहान मोठे ओढे आणि नदीचे प्रवाह पार करावे लागतात. स्वच्छ थंडगार पाण्यातून वाट काढताना एक वेगळाच आनंद अनुभवायला मिळतो. प्रत्येक पाऊल आपल्याला निसर्गाच्या अधिक जवळ घेऊन जातं. काळ्या पाषाणावर कोरलेलं हे बांधकाम आज अपूर्ण अवस्थेत असलं तरी मंदिराची भव्यता बघून डोळे दिपून जातात.

हे मंदिर का पूर्ण राहिलं याविषयी कोणतीही ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत, पण स्थानिक परंपरा आणि लोककथांमध्ये या संदर्भात अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. जेव्हा अजिंठा लेणी कोरली जात होती त्याच वेळी या मंदिराचीही निर्मिती होत होती, पण ती अर्धवटच राहिली. असं का झालं? बांधकाम अर्धवट का राहिलं? हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. इतिहास जिथं मौन धारण करतो तिथं लोकपरंपरा त्या रिकाम्या जागा आपल्या कल्पनांनी भरून काढतात. याच ऐतिहासिक परिसरात हिरव्यागार वृक्षाच्या सानिध्यात आणि शांत वातावरणात वसलेलं आहे हे रुद्रेश्वर मंदिर. भगवान शंकराला समर्पित असलेलं हे मंदिर पंचक्रोशीत भाविकांसाठी श्रद्धेचं केंद्र आहे. मंदिर प्राचीन काळाशी निगडित असल्यानं अभ्यासकांच्या मते याचा संबंध हेमाडपंथी स्थापत्यशैलीशी असू शकतो. रुद्रेश्वर मंदिराच्या अगदी शेजारी असलेला बाराही महिने अखंड वाहणारा धबधबा हे या ठिकाणाचं आणखीन एक विशेष आकर्षण आहे बरं का. पावसाळ्यात त्याचं रौद्र आणि भव्य रूप पाहण्यासारखं असतं, तर इतर ऋतूतही त्याची सतत वाहणारी जलधारा पर्यटकांना मंत्रमुग्ध करते. मराठवाड्यासारख्या प्रदेशात प्रखर उन्हाळा असताना सुद्धा ही जलधारा वाहते हे आश्चर्यकारक आहे. नेमकी ही जलधारा येते कुठून याचा शोध बऱ्याच अभ्यासकांनी घेतला, पण आजपर्यंत कोणालाही त्याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही. ही निसर्गाची किमया आहे असे स्थानिक लोक मानतात. खळखळणारा धबधबा आणि त्याच्या शेजारी गुहेतील शांतता याचे अद्भुत मिश्रण मनाला विलक्षण शांती देऊन जातं. लहानपणी या मंदिराच्या परिसरात जाताना मनात एक वेगळीच उत्सुकता असायची. वडीलधारी मंडळी सांगत असलेली

आपल्या कथा ऐकताना या दगडामध्ये दडलेला इतिहास अनुभवण्याचा प्रयत्न करायचो. संध्याकाळच्या मंद प्रकाशात या मंदिराच्या अपूर्ण राहिलेल्या अवशेषाला जणू पूर्ण होण्याची आस आहे असा आजही भास होतो. या ऐतिहासिक ठेव्याच्या सान्निध्यात वाढण्याचं भाग्य लाभणं ही अभिमानाची बाब आहे. हजारो वर्षाचा इतिहास, प्राचीन कला आणि भारतीय संस्कृतीशी अमूल्य परंपरा यांचा साक्षीदार असलेला हा परिसर आपल्याला समृद्ध वारशाची जाणीव करून देतो. गावातील मंदिरं, वडाची झाडं, पाणवठे, ओसरीवर गप्पा मारणारी ज्येष्ठ मंडळी, संध्याकाळी गुराढोरांसोबत घरी परत येणारा शेतकरी आणि चुलीवर बनणाऱ्या जेवणाचा दरवळ, या सगळ्या गोष्टी माझ्या आठवणीच्या कप्प्यात आजही तितक्याच जिवंत आहेत. हळदा हे फक्त हिरव्या शेतांनी सजलेलं गाव नाही, तर इतिहास, संस्कृती आणि परंपरेनं जतन केलेली एक परंपराच आहे.

अजिंठा लेणीच्या कुशीत विसावलेलं अर्धवट राहिलेल्या हेमाडपंथी मंदिराच्या गूढतेने भरलेलं आणि वेताळवाडीच्या किल्ल्याच्या वैभवाने समृद्ध असलेलं कायमचं घर करून बसलं आहे हे माझ्या मनातलं माझं लाडकं गाव. आज काळ बदलत आहे. गावात पक्के रस्ते आले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान पोचलं आहे. शिक्षण आणि विकासाच्या नवीन वाटा खुल्या झाल्या आहेत. पण या सर्व बदलांमध्येही हळदा गावाचं साधेपण, आपुलकी आणि माणुसकीचा झरा आजही तसाच अविरत वाहत आहे. शहरातील धकाधकीच्या जीवनात कधी मन थकून जातं तेव्हा आठवणीच्या पावलांनी मी पुन्हा माझ्या गावात जाऊन पोचते. त्या मातीचा सुगंध, त्या रानावनातील वारा, त्या लोकांचं प्रेम आणि बालपणीच्या आठवणी पुन्हा मनाला नवीन संजीवनी देऊन जातात.

खरंच गाव म्हणजे फक्त भौगोलिक सीमा नाही, गाव म्हणजे भावना, संस्कृती आहे, आपुलकी आहे आणि आयुष्यभर जपून ठेवावा असा अमूल्य ठेवा आहे. माझ्यासाठी हळदा हे फक्त एक गाव नाही तर माझी ओळख आहे, माझ्या अस्तित्वाचा पाया आहे, माझ्या बालपणीचा साक्षीदार आहे. आणि म्हणूनच आजही अभिमानाने म्हणावंसं वाटतं, हे गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं, हे गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं, निसर्गाच्या सान्निध्यात फुललेलं, माणुसकीच्या सुगंधाने दरवळलेलं, आठवणीतलं हे हळदा गाव माझ्या हृदयात वसलेलं, माझ्या हृदयात वसलेलं, माझ्या हृदयात वसलेलं.

मैत्रिणींनो, आत्ताच आपण आठवणीतलं गाव हा कार्यक्रम ऐकलात. लेखन आणि निवेदन होतं मैथिली भोकरे यांचं.

मैत्रिणींनो, अजिंठा या चित्रपटातील हंसिका अय्यर यांच्या स्वरातील ना धू महानूर यांचं गीत आपण ऐकलं. बरे तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण येथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणीचे चंद्रपूर केंद्र हे मुंबई केंद्राहून प्रसारित कार्यक्रम आमच्या केंद्राने सहक्षेपित केला. श्रोतो, यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत. कार्यक्रम

डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23व्या हप्त्याचं वितरण उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून करणार आहेत. या हप्त्यानंतर फेब्रुवारी 2019 सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4,46,00,000 टप्पा ओलांडेल. पश्चिम बंगालमध्ये शेतीसंबंधी अनेक योजनांचा आरंभही उद्या प्रधानमंत्री करणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना यांचा समावेश आहे. डिजिटल कृषी अंतर्गत ॲग्रीस्टेक या योजनेचाही उद्या ते आरंभ करतील. पुरुलिया, दार्जिलिंग, अलीपूरद्वार आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आरंभही मोदी करणार आहेत. या निमित्तानं देशभरात पीएम किसान उत्सव दिवस हा विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला देशभरातून 1 कोटी शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या ॲल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी करण्यात आली. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं ॲल्युमिनियम एक्सट्रुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं देण्यात यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयांकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2,766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसेसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTN एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट यूजीची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाउनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाउनलोड करण्याची गरज नसल्याचंही चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाउनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. मिझोरममध्ये मतदार याद्या सखोल पुनरीक्षणात सर्व राज्यांमध्ये आघाडी घेतली असून तब्बल 8,75,000 मतदारांच्या SRI डिजिटलायझेशनचं काम पूर्ण झालं आहे. याद्वारे 95% मतदारांचं पुनरीक्षण पूर्ण झालं आहे. मिझोरममधल्या 11 जिल्ह्यांमध्ये 100% मतदारांचं डिजिटलायझेशन पूर्ण झाल्याची माहिती राज्याचे संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे. मणिपूरमध्ये सुरक्षा दलाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज्यात मोठी शोध मोहीम राबवण्यात आली असून या दरम्यान विविध भूमिगत संघटनांच्या 10 सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या कारवाईत अपहरण झालेल्या एका व्यक्तीचीही सुटका करण्यात आली आहे. इन्फाळ पूर्व जिल्ह्यात जागोजागी हातबॉम्ब पेरणाऱ्या KCP या संघटनेच्या 4 सदस्यांनाही अटक करण्यात आली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मेक्सिकोनं आज ग्वालहारा

0: स्टेडियमवर दक्षिण कोरियाला 1-0 पराभूत करून बाद फेरीच्या 32 संघांच्या फेरीत पात्र ठरणारा पहिला देश बनण्याचा मान मिळवला. मेक्सिकोनं 50व्या मिनिटाला निर्णायक गोल केला. याआधी काल रात्री झालेल्या ब गटातील सामन्यात कॅनडानं कतारचा 6-0 पराभव केला तर अ गटात झेक प्रजासत्ताक आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 1-1 असा सामना बरोबरीत सुटला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: सुंदर सा है, दोस्ती फिल्म से है ना, मोहम्मद रफी की आवाज है, लक्ष्मीकांत प्यारेलाल का संगीत है, मजरूर सुल्तानपुरी के बोल हैं, पर इस सब के साथ में आप बताइएगा मजरूर सुल्तानपुरी की कौन सी रचना है जो आपको मजबूर कर देती है बस पर बस ही उनको सुनने के लिए या उनको समझने के लिए. जरूर से बताइएगा. तब तक सुनते हैं ये वाला गीत.

0: भारतीय सेवा, देश की सुरीली धड़कन। अगला कार्यक्रम है हेलो सहेली, कीजिए बस कुछ पलों का इंतजार।
1: आकाशवाणी मुंबई, राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देता है। ठळक बातम्या, विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार। नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी। आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू। विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकल सेल अॅनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं। ते आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या। आदिवासी समुदायांमध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं। यानंतर त्या ओडिशातील रायरंगपूर इथं विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत। त्यात एम्स भुवनेश्वर आयोजित वैद्यकीय शिबिर, खाणकाम बाधित गावांसाठी नळाने पाणी पुरवठा करणारी योजना आणि एका विशेष सर्किट हाऊसचा समावेश आहे। दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जून रोजी ओडिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट देतील। 21 जून रोजी राष्ट्रपती जबलपूर येथील आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात सहभागी होतील आणि राणी दुर्गावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील। 22 जून रोजी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे। प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा 2 भागात ही योजना राबवली जाणार आहे। गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं। छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून करणार आहेत। या हप्त्यानंतर 2019 सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4,46,00,000 टप्पा ओलांडेल। पश्चिम बंगालमध्ये शेतीसंबंधी अनेक योजनांचा प्रारंभही उद्या प्रधानमंत्री करणार आहेत। यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना यांचा समावेश आहे। डिजिटल कृषी अंतर्गत ॲग्रीस्टेक या योजनेचाही उद्या ते आरंभ करतील। पुरुलिया, दार्जिलिंग, अलीपूरद्वार आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आरंभही मोदी करणार आहेत। या निमित्तानं देशभरात पीएम किसान उत्सव दिवस हा विशेष कार्यक्रम होत आहे। या कार्यक्रमाला देशभरातून 1 कोटी शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे। देशाचं संरक्षण उत्पादन मागील वर्षात विक्रमी 1,78,000 कोटी

0: कोटी रुपयांहून अधिक झालं तर देशांतर्गत उत्पादनामुळे संरक्षण क्षेत्रातील निर्यात 40,000 कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या ॲल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पात तयार होणारे सुटे भाग केवळ शस्त्रास्त्रांमध्येच नव्हे तर रेल्वे, इस्रो, DRDO यासारख्या संस्थांच्या यंत्रसामग्रीत देखील वापरले जातील असंही त्यांनी सांगितलं. ही कंपनी सध्या मिनी रत्न श्रेणीमध्ये असून लवकरच ही कंपनी महारत्नचा दर्जा मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या महत्वाच्या प्रकल्पामुळे ॲल्युमिनियम एक्सट्रुजन घटकांच्या आयातीवरील देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या प्रकल्पामुळे नागपूरसह विदर्भातल्या संरक्षण निर्मिती परिसंस्थेला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: हमारी जो सरकार की कंपनी आहे, हमारी जो PSUs है, ये नई नई टेक्नोलॉजीज डेव्हलप कर रही है, एक दूसरे के साथ कोलैबोरेट कर रही है, एक दूसरे को साथ में लेकर नई क्षमताएं तैयार कर रही है. मैं ऐसा मानता हूं कि ये भी नए भारत की तस्वीर आज हमारी रक्षा विभाग की PSUs के माध्यम से हमको देखने को मिलती है, इसलिए उनको भी बहुत बहुत बधाई देता हूं.
0: राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्म जीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या ॲरिक सॅटेलाईट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं दुरुस्त पद्धतीनं त्यांनी उद्घाटन केलं. जागतिक परिस्थिती अस्थिर आणि जागतिक व्यवस्था कमकुवत झालेली असताना गुणवत्तेची खात्री देऊन भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं देण्यात यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयाकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2,766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसेसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सलग 5 सत्रात तेजी नोंदवल्यानंतर देशातल्या शेअर बाजारात आज घसरण दिसून येत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागात झालेल्या घसरणीमुळे शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. सध्या सेन्सेक्स 700 अधिक अंकांनी घसरला असून 76,650 अंकांच्या आसपास व्यवहार सुरू आहेत. निफ्टी सुमारे 200 अंकांनी घसरला असून 24,000 आसपास व्यवहार सुरू आहेत. नीट UG फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTN एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातील सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट UGची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाउनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाउनलोड करण्याची गरज नसल्याचं चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाउनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला

चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि इतर संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक असलेल्या हलक्या ॲल्युमिनियमची निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि 60व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेचे मुंबईत मेळावे. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार असल्याचा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा चिन्हांकित पदपथावरून चालण्याच्या नागरिकांच्या अधिकाराला अधिक प्राधान्य दिलं जावं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि ए एस चांदूरकर यांच्या पीठानं स्पष्ट केलं. एका रस्ते अपघातासंबंधी नुकसान भरपाईच्या खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयानं सांगितलं की हा अधिकार राज्यघटनेच्या कलम 19 ड अन्वये मिळणाऱ्या मुक्त संचाराच्या अधिकाराचा आणि कलम 21 अन्वये जीवन आणि स्वातंत्र्यासह इतर मूलभूत अधिकारांचाच भाग आहे. त्यामुळे रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी चिन्हांकित आणि सुस्थितीत असलेले पदपथक उपलब्ध करून देणं हे संबंधित यंत्रणाचं कर्तव्य आहे असंही न्यायालयानं सांगितलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या

0: प्रोत्साहन निधीचं वितरण आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. ही भारतातल्या तरुणांना सक्षम करण्याच्या आणि रोजगारावर आधारित विकासाकरता पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या आतापर्यंतच्या यशाबद्दल प्रधानमंत्री म्हणाले,
1: प्रधानमंत्री विकसित भारत योजना के सहयोग से अब तक करीब 70 लाख जॉब सृजित हुई है. करीब 20 लाख युवा अपनी पहली नौकरी के 6 महीने पूरे भी कर चुके हैं और आज इन्हीं में से करीब 10 लाख युवा साथियों को अपनी पहली नौकरी में 6 महीना पूरा करने पर इस योजना के तहत उसके लाभार्थ के नाते इंसेंटिव भी मिल चुका है. 2000 करोड़ रुपए से अधिक की राशि सीधे उनके बैंक खातों में पहुंची है.
0: प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशात स्वदेशी उपकरणांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्याचप्रमाणे हे अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस देशाला संरक्षण प्रणालीसह इतर धोरणात्मक उद्योगांसाठी भारताला स्वावलंबी बनवेल असा ठाम विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात आज 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी सिंह यांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल. त्यामुळे महत्वाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुशन्सच्या आयातीवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत पुरवठा साखळी बळकट व्हायला मदत मिळेल. तसंच स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातून धोरणात्मक क्षेत्रांमधल्या भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरेल असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या महत्वाच्या प्रकल्पामुळे अॅल्युमिनियम एक्सट्रुडेड घटकांच्या आयातीवरचं देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
2: हमारी जो सरकार की कंपनी आहे, हमारी जो PSUs है, ये नई नई टेक्नोलॉजीज डेव्हलप कर रही है, एक दूसरे के साथ कोलैबोरेट कर रही है, एक दूसरे को साथ में लेकर नई क्षमताएं तैयार कर रही है. मैं ऐसा मानता हूं कि ये भी नए भारत की तस्वीर आज हमारी रक्षा विभाग की PSUs के माध्यम से हमको देखने को मिलती है. इसलिए उनको भी बहुत बहुत बधाई देता हूं.
0: या प्रकल्पामुळे नागपूरसह विदर्भातल्या संरक्षण निर्मिती परिसंस्थेला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्मजीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सॅटेलाईट केंद्रात आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं उद्घाटन त्यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. जागतिक परिस्थिती अस्थिर आणि जागतिक व्यवस्था कमकुवत झालेली असताना गुणवत्तेची खात्री देऊन भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन जोशी यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनाचा कार्यक्रम शिवसेनेनं गोरेगाव नेस्को इथं, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं शिव इथल्या षण्मुखानंद सभागृहात आयोजित केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या माध्यमात प्रसारित होत आहेत. अशावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची खबरदारी घेण्याची सूचना गुन्हे अन्वेषण विभागानं पोलीस उपायुक्तांना दिली आहे. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं द्यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांनी हा संप पुकारला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोंमधून एकही बस

0: बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयाकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2,766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी 4 दिवसापासून बुलडाणा इथं सुरू केलेलं अन्नत्याग आंदोलन आज स्थगित केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून मंत्री गिरीश महाजन यांनी आज तुपकर यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांविषयी तात्काळ सकारात्मक विचार करून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. त्यानंतर महाजन यांच्या हस्ते फळांचा रस घेऊन तुपकर यांनी उपोषण सोडलं. मात्र आपली शेतकऱ्यांसाठीची लढाई यापुढेही सुरू राहील. काही कालावधीसाठी आंदोलन स्थगित केला आहे असं तुपकर यांनी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचं शोषण रोखण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी पोष कायद्याअंतर्गत तक्रार समित्यांची तातडीनं स्थापना करून केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व महिला भूमिक योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोचवावा असे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिले आहेत. त्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महिला सुरक्षा कायदे आणि विविध कल्याणकारी योजनांच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएनं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. व्हॉट्सअप क्रमांक पुन्हा ऐका, 7827980287. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि इतर संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक असलेल्या हलक्या ॲल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि 60 वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेचे मुंबईत मेळावे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:10 झाली आहेत.

श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:15 वाजले. आता वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, एका सशक्त देशाची ताकद असते तिथली तरुण पिढी. पण याच पिढीला जेव्हा अंमली पदार्थांचं ग्रहण लागतं तेव्हा फक्त एक आयुष्य नाही तर अख्खा देश अंधाराकडे वाटचाल करतो. पण या अंधाराला समूळ नष्ट करण्यासाठी भारत सरकारनं ड्रग्ज आणि नशामुक्त भारत अभियान अधिक तीव्र केलं आहे. अंमली पदार्थांचं सेवन आणि त्यामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम याविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 26 जूनला आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी आणि अवैध तस्करी विरोधी दिन साजरा केला जातो. याच निमित्तानं देशभरात 17 जून ते 26 जून या दरम्यान नशामुक्त भारत सप्ताह पाळला जात आहे. या सप्ताहाचा उद्देश एकच आहे, प्रत्येक घराला, प्रत्येक गावाला आणि संपूर्ण भारताला व्यसनमुक्त करणं. या पार्श्वभूमीवर आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात नशामुक्त भारत सप्ताहाचं महत्त्व आणि गरज या विषयावर तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, व्यसनाधीनता ही केवळ एका व्यक्तीची समस्या नाही तर त्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. पण आता वेळ बदलली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे की अंमली पदार्थांची तस्करी आणि सेवनाविरुद्ध आपली झिरो टॉलरन्स म्हणजेच नशेविरोधात शून्य सहनशीलता ही सर्वात मोठी नीती आहे. 2047 पर्यंत संपूर्ण भारताला ड्रग्ज मुक्त बनवण्याचा हा राष्ट्रीय संकल्प आता आपला सगळ्यांचा संकल्प झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयानं नशामुक्त भारत अभियान सुरू केलं आहे. 17 जून ते 26 जून

0: दरम्यान नशामुक्त भारत सप्ताह पाळला जात असून या वर्षीच्या सप्ताहाची मध्यवर्ती संकल्पना नशामुक्त भारत अभियान विकसित भारत की पहचान अशी आहे. या सप्ताहादरम्यान देशभरात जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अनेक जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देत आहेत राज्याच्या नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास.
1: महाराष्ट्र राज्याचे विविध विभाग, सामाजिक न्याय विभाग, शिक्षण विभाग, पोलीस विभाग, उत्पादन शुल्क विभाग, आरोग्य विभाग, या सगळ्या महिला बाल विकास विभाग, या सगळ्या विविध विभागांच्या माध्यमातून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या सहयोगाने राज्यात जनजागृती, प्रतिबंध, समुपदेशन आणि पुनर्वसन यावर भर देणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. 26 जून हा अंमली पदार्थांच्या विरोधात एक वातावरण निर्माण करणारा दिवस असतो आणि या दिवसाच्या अनुषंगाने शाळा असतील, महाविद्यालय असतील, युवक मंडळे असतील, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीची शपथ, जनजागृती रॅली, पथनाट्य, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, सायकल रॅली, मॅरेथॉन, युवक संवाद, व्यसनमुक्ती कार्यशाळा आणि समुपदेशन शिबिरे अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. तसेच सोशल मीडिया मोहिमाही, तज्ञांची व्याख्याने, व्यसनमुक्ती केंद्रांना भेटी, पालकांसाठी मार्गदर्शन सत्र आणि ग्रामसभांमधून आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध बैठकांमधून हे व्यसनमुक्तीचे संदेश देण्यात येत आहेत. या माध्यमातून विशेषत युवकांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांच्या विषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. खरं म्हणजे नशाबंदी मंडळ एक वाक्य म्हणतं की डिमांड आहे म्हणून सप्लाय आहे. या वेळेला आपण डिमांड कशी बंद करू आणि या अंमली पदार्थांचे दुष्परिणाम कशा पद्धतीनं अंतिम माणसापर्यंत पोहोचू या माध्यमातून हे अशा प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं. खरं म्हणजे व्यसनाधीनता केवळ व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडत नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या सामाजिक, आर्थिक आणि भावनिक जीवनांवरती गंभीर परिणाम करते. अनेक वेळा कुटुंबातील तणाव असतील, आर्थिक अडचणी असतील, कौटुंबिक हिंसा किंवा सामाजिक बहिष्कार यामागे व्यसन हे प्रमुख कारण असते. अंमली पदार्थांच्या विरोधात खरं म्हणजे कठोर कायदे आवश्यक आहेतच, ते आहेतच, परंतु केवळ कायद्याच्या भीतीने ही समस्या संपणार नाही. कुटुंबातील एखादी व्यक्ती व्यसनांच्या आहारी गेली असल्यास सर्वप्रथम त्याला दोष देण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा नशा करणारा व्यक्ती हा आपला शत्रू नाही, दुश्मन नाही, तो आजारी आहे आणि तो मानसिक आजारी आहे हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्तीचं व्यसन करण्याची कारणं अगणित आहेत, त्यामुळे ती पहिली आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून रागावणे, अपमान करणे किंवा सामाजिक दबाव आणणे यामुळे परिस्थिती अधिक बिघडू शकते. म्हणून सुरुवातीला त्या व्यक्तीशी प्रेमाने संवाद साधावा लागेल. त्याला व्यसनांचे दुष्परिणाम माहीत नसतात असे नाही, पण त्याला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने समजावे लागतील आणि आवश्यक असल्यास त्याला मानसोपचार तज्ञ आहे, समुपदेशक आहे किंवा व्यसनमुक्ती केंद्रांची आपल्याला मदत घ्यायला हवी. जितक्या लवकर त्याच्यावर उपचार सुरू होतील तितकेच त्यांच्या पुनर्वसनाचे यश वाढते. हा आमचा इतक्या वर्षीचा नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचा अनुभव आहे. खरं म्हणजे सामान्य नागरिकांनी आपल्या परिसरात व्यसन विरोधी जागृती करणं आवश्यक आहे. युवकांना सकारात्मक उपक्रमाकडे वळवणं, जर आपल्या विभागात काही संशयास्पद हालचाली तुम्हाला दिसल्या तर त्या प्रशासनाला माहिती देणं किंवा त्या विभागात काम करणाऱ्या व्यसनमुक्ती काम करणाऱ्या संस्था संघटनांपर्यंत ते पोहोचवणं, व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तीला समाजात पुन्हा सन्मानाने उभा करण्यासाठी मदत करणं आवश्यक आहे. आजच्या काळात तरुणांमध्ये अंमली पदार्थाच्या वाढत्या वापरामागे अनेक सामाजिक आणि मानसिक कारणे आहेत. मित्रांचा दबाव असेल, सोशल मीडियाचा प्रभाव असेल, तणाव असेल, नैराश्य असेल, बेरोजगारी आहे, स्पर्धेचा तणाव आहे, कौटुंबिक संवादाचा अभाव आहे, एकटेपणा आहे, चुकीची संगत आहे, घरात होणार आई वडिलांच्या नात्या संबंधांमध्ये होणारे घटस्फोट आहे आणि बेरोजगारी ही अनेक कारणे आहेत. काही तरुण उत्सुकतेपोटी किंवा फॅशन म्हणून सुद्धा व्यसनाला सुरुवात करतात, परंतु नंतर त्याचे गंभीर व्यसनात रूपांतर होते. त्यामुळे मानसिक आरोग्य, भावनिक आधार आणि सकारात्मक जीवन कौशल्य विकसित करणं खरं म्हणजे जरुरी आहे. जर एखादा व्यक्ती ड्रग्सच्या बेकायदेशीर विक्री, साठवणूक किंवा तस्करी बाबत त्याला माहीत असेल तर त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा मग

0: अंमली पदार्थ विरोधी पथक जे आहे आपलं, ज्याला आपण अँटी नार्कोटिक सेल म्हणतो, किंवा संबंधित शासकीय हेल्पलाईनवर किंवा संबंधित नशा बंदीवर काम करणाऱ्या सामाजिक संस्था ज्या सरकारने ज्यांना मान्यता दिलेली आहे अशा संस्थांच्या हेल्पलाईनवर त्यांना माहिती द्यावी. अनेक ठिकाणी माहिती देणाऱ्यांची ओळख ही गोपनीय ठेवण्यात येते आणि तशी व्यवस्था आहे. नागरिकांनी निर्भयपणे आणि जबाबदारीने माहिती दिल्यास अशा बेकायदेशीर साखळ्यांवर प्रभावीपणे कारवाई करणं हे प्रशासनाला अधिक सोपं होतं. आणि म्हणून यूज, मिसयूज, अब्यूज, डिपेंडन्सी आणि ॲडिक्शन याच्या 5 स्टेज आहेत व्यसनांच्या. यातून व्यक्तीला बाहेर काढायचं असेल आणि आपला महाराष्ट्र, आपला भारत जर व्यसनमुक्त करायचा असेल तर नशामुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी शासनाबरोबर, प्रशासनाबरोबर नागरिकांनी सामूहिक जबाबदारी उचलली पाहिजे.
1: श्रोते हो, नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सहानुभूतीपूर्वक आणि सकारात्मक संवादाची गरज असते. त्यांना दोष देण्याऐवजी त्यांच्या मानसिक स्थितीचा विचार करून त्यांच्यावर उपचारांसोबत त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबांचं समुपदेशन करणं आवश्यक आहे. या संदर्भात अधिक मार्गदर्शन करत आहेत मुंबईच्या KM रुग्णालयाच्या नशामुक्ती केंद्राच्या डॉक्टर शिल्पा आडारकर.
2: एखादी व्यक्ती नशेच्या किंवा व्यसनाच्या आहारी गेली आहे का हे कसं ओळखावं? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नशेचं प्रमाण हळूहळू वाढत गेलेलं आहे. आधी जेवढ्या प्रमाणात घेत होते ते आता वाढत गेलंय. आधी एक सिगरेट होती, आता 2, 4, 5, 10 किंवा त्याची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी ही वाढत गेलेली आहे. कधीतरी घेत होते ते आता आठवड्यातनं एकदा, मग आठवड्यातनं एकदाच, आठवड्यातनं 2-3 वेळा आणि मग रोज, अशा प्रकारे वारंवारता ही वाढत जाते. आणि महत्वाचं आणखी एक लक्षण म्हणजे जर आता नशा घेतली नाही तर काही लक्षणं दिसतात ज्याला विथड्रॉल सिम्पटम्स असं म्हणतात. म्हणजे जर तंबाखू किंवा सिगरेट मिळाले नाही तर बेचैन होतं, कामात लक्ष लागत नाही, किंवा दारू प्यायली नाही तर झोप लागत नाही, किंवा हात कापतात, किंवा कधी कधी गोंधळायला होतं, काही कानात आवाज येतात, अशा प्रकारची विथड्रॉल सिम्पटम्स यायला लागली तर नक्कीच त्याला व्यसनाधीनतेचा आजार झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि अर्थातच याचा परिणाम जीवनातल्या इतर गोष्टींवर व्हायला लागतो, म्हणजे अभ्यास किंवा कामावर परिणाम होतो, किंवा नातेसंबंधांवर परिणाम होतो, समाजातली जी प्रतिमा असते ती ढासळायला लागते, आर्थिक नुकसान व्हायला सुरुवात होते. मग समजावं की याला व्यसनाधीनतेचा आजार झाला आहे. व्यसनाधीनतेच्या आजाराचे जे उपचार असतात ते सुरू करताना सर्वप्रथम व्यसन बंद करावं लागतं. व्यसन बंद केल्यावर जे विथड्रॉवल सिम्पटम्स किंवा लक्षणं दिसतात त्याची जी ट्रीटमेंट किंवा उपचार असतात ते सर्वप्रथम केले जातात. त्यासाठी काही गोळ्या, इंजेक्शन दिली जाते. हे उपचार OPD बेसिस म्हणजे घरून येऊन जाऊनही करता येतात, आणि जर काही जास्त प्रमाणात सिरियस असं काही लक्षणं असतील किंवा जास्त दीर्घकालीन आजार आहे किंवा त्याचे काही दुष्परिणाम झालेले आहेत तर पेशंटला ऍडमिट करून म्हणजे भरती करूनही उपचार करता येतात. त्यानंतर जेव्हा ही विथड्रॉल सिम्पटम्स कमी होऊन पूर्णपणे बंद होतात त्यानंतर पेशंटचं मोटिवेशन म्हणजे व्यसन सोडण्याची जी इच्छा आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. मग त्याच्यामध्ये मोटिवेशन एनहान्समेंट थेरपी, समुपदेशन किंवा काउन्सिलिंग, ग्रुप थेरपी म्हणजे एकत्र बसवून गट चर्चा, या प्रकारचे उपचार केले जातात. तसंच दीर्घकाळ घेण्यासाठीही काही औषधं असतात, क्रेविंग किंवा तल्लख कमी करण्यासाठी असतात, तीही दिली जातात. अशा प्रकारे व्यसनाधीनतेच्या आजाराचे उपचार केले जातात. उपचारानंतर जसे दीर्घकाळ घेण्यासाठी दिलेली गोळ्या औषधं असतात ती नियमितपणे घ्यावी लागतात आणि डॉक्टरांबरोबर नियमित फॉलोअप करणंही गरजेचं असतं. जरी पेशंट चांगला आहे, आता नशा करत नाही, तरीही फॉलोअप करणं गरजेचं असतं. तसंच जीवनशैलीमध्येही काही बदल करावे लागतात, ज्याला आपण साध्या भाषेत पथ्य असं म्हणू शकतो. जशी आजारासाठी आपण पथ्य पाळतो तशी ही पथ्यही पाळावी लागतात. उदाहरणार्थ फ्रेंड सर्कल म्हणजे ज्या मित्रांमध्ये नशा केली जायची ते टाळणं, किंवा ज्या ठिकाणी नशा असू शकते अशा ठिकाणी जाणं, अशा समारंभात, पार्टीमध्ये किंवा बारमध्ये अशा ठिकाणी जाणं टाळणं हेही एक पथ्य आहे. सगळ्यात महत्वाचं पथ्य आहे की कामामध्ये गुंतून राहणं, त्यामुळे नियमित

0: एक रुटीन किंवा दिनचर्या बनवणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि पैशाचे व्यवहार टाळणं, कारण पैसे असणं हे अजून एक कारण होऊ शकतं व्यसन पुन्हा सुरू करण्याचं, त्यामुळे ते टाळणं ही एक पथ्य आहे. आणि ही सगळी पथ्य जर पाळली तर आपण ट्रिगर्स म्हणजे ज्या गोष्टींमुळे पुन्हा व्यसनाकडे जाण्याची शक्यता आहे ते सगळं आपण टाळू शकतो. आणि त्याचबरोबर उपचार आणि फॉलोअपही सुरू ठेवावे लागतात. कुटुंबियांना मी असं सांगेन की व्यसनाधीनता हा एक आजार आहे, जितक्या लवकर आपण त्याची ट्रीटमेंट करू तितकं जास्त लवकर बरं होण्याची आणि त्यातून बाहेर येण्याची शक्यता आहे. पेशंटला रागावून, शिक्षा करून किंवा त्याला समजावून सांगून किंवा त्याचं लग्न करून किंवा त्याला जेवणामध्ये काहीतरी औषध घालून तो सुधारेल हा गैरसमज आहे. आपण ह्याला जर आजार समजलो तर आपोआपच आपला ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांच्या घरात किशोरवयीन मुलं आहेत त्यांनी त्यांच्याशी संवाद साधणं फार गरजेचं आहे. त्यांच्याशी कनेक्टेड राहणं महत्वाचं आहे. घरातलं वातावरण सकारात्मक ठेवणं, त्यांची मित्रमंडळी कोण आहेत, त्यांचे छंद कोणते आहेत, ते इतर वेळेस विरंगुळा म्हणून काय करतात, या सगळ्यावर लक्ष असणंही तितकंच गरजेचं आहे. ते केलं तर आपण हे सुरूच होऊ नये किंवा ह्याचा प्रतिबंध व्यसनाधीनतेचा करू शकतो.
1: श्रोते हो, भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाद्वारे नशामुक्त भारत अभियान राबवलं जातं. या अंतर्गत देशभरात अनेक मोफत व्यसनमुक्ती केंद्र चालवली जातात. तुम्ही कोणत्याही वेळी सरकारच्या राष्ट्रीय व्यसनमुक्ती हेल्पलाईन क्रमांक 1800 11 0031 वर कॉल करून मोफत आणि गोपनीय सल्ला मिळवू शकता. लक्षात ठेवा, तुमची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाते. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय प्रिया जाधव, निवेदन राजेश शर्भाते.

103.3 MHz FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. संध्याकाळचे ठीक 7:30 झाले आहेत. ऐकूया कार्यक्रम माझं घर माझं शिवार.

0: शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. आजच्या माझं घर माझा शिवार या कार्यक्रमात मी हेमा
1: आणि मी हेमंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत.
0: आज शुक्रवार भारतीय सौर 27 ज्येष्ठ शके 1948 अर्थातच 19 जून 2026.
1: तर हेमा, आता खरीप हंगामाला सुरुवात होते आहे.
0: बरोबर.
1: आपल्याकडे प्रामुख्यानं धानाची शेती करणारे शेतकरी आहेत.
0: हो ना.
1: धान शेतीला पोषक अशा प्रकारची जमीन आपल्याकडे असल्यामुळे, तशा प्रकारचं पोषक वातावरण असल्यामुळे प्रामुख्यानं धान शेती मोठ्या प्रमाणावर होते.
0: हो ना. आणि विविध प्रकारचे धानाचे वाण देखील आहे, बरं का?
1: हो हो. कृषी संशोधन केंद्राच्या माध्यमातून बरेच नवीन नवीन संशोधित वाण शेतकरी बंधू भगिनींना बाजारामध्ये उपलब्ध होत आहेत. तर त्याचाही वापर आपल्याकडले शेतकरी बंधू भगिनी करत आहेत.
0: हो ना.
1: मग अशा वाणांची निवड प्रामुख्याने शेतकरी करतात ज्या वाणांच्या माध्यमातून जास्त उत्पन्न मिळेल.
0: अगदी. त्याचा लाभ त्यांना होईल, आर्थिक परिस्थिती त्यांची चांगली होईल.
1: म्हणजे शेती हा उदरनिर्वाहाचाही व्यवसाय आहे आणि मग त्याच्यामुळे कुटुंबाचं नीट पालन पोषण व्हावं, शेती अधिक चांगल्या पद्धतीने करता यावी आणि त्यातून जास्त उत्पन्न मिळावं, हा हेतू तर शेतकरी बंधूंचा स्वाभाविक आहे.

0: अगदी अगदी. आणि खरंच या धानाच्या शेतीमध्ये विविध प्रकारचे अवजार आले आहेत आणि आधुनिकतेकडे आपण जसं वाटचाल करतो आहोत, आज जसं आपण बघतो आहोत की पारंपरिक शेती आधी जसं करण्यात येत होती पण विविध प्रकारचे यंत्र आज येतात आहे आणि आधुनिकतेकडे आपली आज शेती वळलेली आहे. त्या प्रकारचे जसे विविध यंत्र आहेत, अवजार आहेत, त्याचे वापर करण्याचा, त्याचा उपयोग करून घेण्याची मानसिकता आज बदललेली आहे. करतात आहे
1: हो नाही मा, मी खेड्यात राहिलोय, माझं बालपण खेड्यात गेलं. तर खेड्यामधले शेतकरी त्या काळामध्ये किमान 25 वर्षापूर्वीच्या काळामध्ये केवळ आणि केवळ बैलांच्या सहाय्यानं आणि जे पारंपरिक जे साधनं होती नांगर वखर वगैरे त्याच साधनांनी शेती केलेली आहे. आपण पाहतो आता डवरणी आहे, नांगरणी आहे, वखरणी आहे, यासाठी वेगवेगळे यंत्र आली आहेत है ना. धान कटाईसाठीची यंत्र आली आहेत.
0: बरोबर.
1: तर खूप म्हणजे विकास असा दिसतो आहे या क्षेत्रामध्ये आणि त्याचा वापर शेतकरी करून घेत आहेत.
0: बाकीच्या क्षेत्रात जसं होत आहे तसं या कृषी क्षेत्रातही छान पद्धतीने याचा आज आपण बदल झाले
1: बदल पाहतो आहोत आपण. खरंय. आता म्हणजे कामगारांचाही प्रश्न असतो आपल्याकडे. शेतीवर राबणारे कामगार आहेत ते फारसे मिळत नाहीत किंवा पैसा जास्त लागतो अशा काळामध्ये आणि वेळ भरपूर लागतो.
0: अगदी बरोबर.
1: म्हणून
0: यंत्रामुळे वेळ थोडा
1: वाचतो, वेळ वाचतो. तर हा एक चांगला बदल शेतकरी बंधू भगिनींसाठीचा महत्वाचा ठरतो आहे आपल्याकडे.
0: पण जसं बघ ना, आज नुसत्या धानाच्या शेतीवर किंवा जसं सोयाबीन कापूस याच याच्यावर आजचा शेतकरी बंधू आणि भगिनी नाहीये बरं का. जसं फळबागा असतील, नंतर भरपूर असे आहे शेतीपूरक व्यवसाय ज्याला आपण म्हणतो की दुग्ध व्यवसाय आहे, मत्स्यपालन आहे, कुक्कुटपालन आहे, शेळी पालन आहे, याच पद्धतीने आज भाजीपाल्याचं देखील उत्पन्न भरपूर शेतकरी बंधू आणि भगिनी घेतात
1: आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे एक काळ होता की केवळ पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून होती आणि पावसाचं पाणी संपलं की मग शेतीचा व्यवसाय बंद आणि मग खेड्यापाड्यातले शेतकरी ते कृषीचा व्यवसाय नव्हता तेवढ्या काळामध्ये, वाटच पाहत राहावी लागत होती पुढच्या सीझनसाठी पावसाची. तर आता पाण्याची सोय झाली शेतीमध्ये, विहिरी खोदल्या गेल्या किंवा जल सिंचन उपलब्ध झालं, बोरवेल्स ची व्यवस्था झाली, शासनाच्या मदतीनं झाली, कर्ज उपलब्ध होतं आणि म्हणून बऱ्याच शेतकरी बंधूंनी त्याची सोय करून घेतली आणि मग उरलेल्या 6 महिन्याच्या काळामध्ये धान शेतीच्या नंतरच्या काळामध्ये भाजीपाला पिकं आपल्याकडले शेतकरी घेतात.
0: हो बरोबर आहे. आणि त्याचा लाभ देखील होतो कारण की कसं ते रोख रक्कम येते ना,
1: नगदी पीक म्हणतात त्याला.
0: नगदी पीक.
1: हा
0: बरोबर बोलतो.
1: नगदी पीक. तर आपल्याकडे जो भाजीपाला हवामानानुसार ज्या पद्धतीचा भाजीपाला पीक होते आहे त्याचा प्रयत्न आपल्याकडले शेतकरी करतायत. अशाच एका शेतकरी बंधूंविषयी आपण आपल्या शेतकरी बंधूंना त्यांची मुलाखत ऐकूया.
0: नक्कीच नक्कीच, मला वाटलंच तू म्हणणार म्हणून. आणि खरंच शेतकरी बंधू आणि भगिनींनो, जसं आज आपण बघतो की सेंद्रिय पद्धतीने जर वापर केला या शेतीमध्ये तर त्याचा फायदा नक्कीच होईल. त्या मातीचा असेल, जमिनीचा असेल आणि आपल्या मानवी आरोग्याला देखील ते चांगलं राहणार ना. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या माझं घर माझं शिवार या कार्यक्रमात आता आपण धान शेतीसोबतच भाजीपाल्याचं उत्पन्न घेणारे प्रगतीशील शेतकरी पराग ईश्वरदास घडसे यांची हेमंत शेंडे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया.

0: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आम्ही आपली ओळख करून देत आहोत परागजी ईश्वरदास घडसे यांच्याशी। ते एक प्रगतिशील शेतकरी आहेत आणि बाबूपेठ वॉर्ड नंबर 3 चंद्रपूर इथले रहिवासी आहेत आणि शेतीचा ते व्यवसाय त्यांच्या आजोबाच्या काळापासून करत आहेत। मूल आणि केळझर इथे त्यांची शेती आहे। त्यांच्या शेतीविषयक कार्याविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। घडसे साहेब नमस्कार।
1: नमस्कार।
0: तुम्ही किती वर्षापासून या शेतीच्या व्यवसायामध्ये आहात?
1: आता तसं मूळ आता माझ्या आजोबापासूनचे चालू आहे ते, पण आता मला कमीत कमी 30 वर्ष झाले मला ते या व्यवसायामध्ये आता शेतीच्या।
0: तुमचं शिक्षण वगैरे काय झालं?
1: माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालं, मी बीए झाला 85-86 मध्ये माझं बीए झालं।
0: अरे वा, चंद्रपुरातूनच?
1: चंद्रपूरमध्ये एसपी कॉलेज सरदार पटेल महाविद्यालयामध्ये।
0: तर बीए झाल्यानंतर मग तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न केला असेल?
1: नोकरीकरता प्रयत्न तर केला, पण इच्छा नव्हती नोकरी करायची, कारण की सोबत आपला भाजीपाल्याचा व्यवसाय असल्यामुळे परंपरागत व्यवसाय होता तो भाजीपाल्याचा, तो पण सांभाळायचा होता आणि आपण एकटा पत्ते असल्यामुळे आई वडिलांना आपण जाऊ शकत नव्हतो सोडून, समजा आपण ते
0: बरोबर
1: त्याच्यासाठी ते आपण नोकरीकडे काही लक्ष दिलं नाही, शेती सांभाळली, शेती सांभाळणं चालू आणि व्यवसाय।
0: आपल्या आई वडिलांना आपल्या मदतीची गरज आहे हे समजून तुम्ही स्वतः

0: शेतीमध्ये राबायला सुरुवात केली. मग आता शेती व्यवसाय करताना तुम्ही काही प्रशिक्षण वगैरे घेतलं का?
1: नाही, तसं प्रशिक्षण वगैरे आम्ही काही घेतलं नाही. तसं आम्ही ते फक्त आता आपल्याच एक आपल्या बुद्धीमुळे आपल्याला जसं काही करायचं आहे तसं करायचं.
0: वडिलांचं कार्य आजोबांचं कार्य तुम्ही पाहिलं असेल.
1: हा, ते पाहिलं त्यांचं कार्य पाहिलं म्हणूनच आपण इथपर्यंत ते आलो. समजा
0: तो अनुभव तुम्हाला होता लहानपणापासून.
1: आता त्यांनी जे केलं ते थोडं पाहून त्याच्यामध्ये काही बदल करून आपण आता आधुनिक पद्धतीने म्हणा कसा काहीतरी येतं त्या पद्धतीने आपण आता शेती व्यवसाय चालू आहे.
0: बरं, तुमच्याकडे कोणती शेती आहे?
1: आपल्याकडे मूळ पीक धानाचं. धान झाल्यानंतर भाजीपाला. मग
0: भाजीपाल्याचं पीक हे किती महिन्यापर्यंत चालतं?
1: ते कमी जास्त धान निघाल्याच्या नंतर म्हणजे 5 ते 6 महिने चालते. समजा ते फरवरी पासून तर जून पर्यंत.
0: धानाची शेती किती आहे?
1: धानाची ती टोटल 9 एकर पूर्ण.
0: बरं, तिथे कोणत्या पद्धतीचं धानाचं वाण कोणतं तुम्ही घेता?
1: धानाचं वाण बदलत राहतो. आता समजा तसं एचएमटी आहे. आता दुसरे जे नवीन नवीन जे निघत आहेत आता वाण ते लावत जायचे. आता नवीन नवीन पद्धतीचे निघत आहेत ते लावत जायचे.
0: पिकामध्ये बदल येत राहायला पाहिजे असं म्हणतात.
1: पिकामध्ये बदल घेतला का तसे आपल्या इथे बदल होतो. समजा पिकामध्ये बदल तर आपल्याकडे बदल. या पद्धतीने घ्यायचं काम. आता
0: शेती ही व्यवसायाच्या स्वरूपात करत असल्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये अधिक उत्पादन यावं या अर्थाने तुम्ही ते पीक घेत असाल.
1: हो, व्यावसायिक दृष्टी.
0: तर किती क्विंटल धान्य होतं?
1: आता एकरी तसं पहा तर 14-15 क्विंटल त्याच्यावरती नाही होत.
0: बरं, आता पावसाळ्याला सुरुवात होणार आहे तर धानाच्या शेतीचं आता नियोजन तुम्ही कसं काय सुरू केलंय?
1: आता वाहकारी वगैरे करणं, मग ते पर्याय वगैरे भरणं हे ते चालू होईल. ते आता
0: आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून अनेक शेतकरी बंधू तुमची ही मुलाखत ऐकत आहेत तर त्यांना सांगा की सुरुवात कशी करायची, काय तयारी केली पाहिजे.
1: सुरुवात एखादी पाणी पडल्याच्या नंतर त्याची वाहकारी करणे, नंतर मग पर्याय भरणे, चांगलं बिजाई वापरणे, रासायनिक खत कमी वापरणे, थोडं शेणखताकडे लक्ष देणे, अशा प्रकाराने करायची योजना. पाण्याची वगैरे व्यवस्था करायची आपल्या याच्यामध्ये.
0: तर आता बिजाईचा विषय आहे सध्या, म्हणजे कोणतं बीज वापरायचं आणि ते बीज कसं वापरलं पाहिजे, बीजाची निवड कशी केली पाहिजे याच्याविषयी कसं सांगाल?
1: आता दरवर्षी बीज नवीन नवीन येतो. दरवर्षी म्हणजे असं काही म्हणजे ठरलं नाहीये. ते दरवर्षी बीजाई कसं आहे ते नवीन प्रकारचे येतात, त्याप्रमाणे आपण व्यवस्थित जरा थोडासा विचार करून घ्यायचं आणि ते लावायचं. ते आता
0: चांगलं उत्पादन देणारं बीज निवडावं लागतं.
1: हो, आपण आपल्याच मताने ते आता.
0: कुठून बीज मिळवता?
1: की कृषी केंद्रातूनच
0: प्रमाणित केलेलं बियाणं.
1: चंद्रपूर असो किंवा मूल असो, इथले जे कृषी केंद्र आहेत चांगले ठरलेले, तिथून बीज घ्यायचं आणि वापर करायचा त्याचा.
0: बरं, पाणी भरपूर पडला तर मग बीज पेरणं होतं ते सांगा सविस्तर.
1: म्हणजे पाणी जसा पाणी पडला, पाणी सुरुवात झाल्याच्या नंतर वाहकारी करून बीज टाकतात, मग ते बीज झाल्याच्या नंतर मग भरपूर पाणी झाल्याच्या नंतर मग रोवणं करतात. मग असं व्यवस्थित करायचं चांगलं.
0: रोवणी झाल्यानंतर मग आणखी त्याच्या वाढीसाठी काय प्रयत्न करावे लागतात?
1: नंतर मग ते इथला निंदा वगैरे काढतात धानायचा आणि काही थोडंफार खत वगैरे टाकून दे त्याच्यामध्ये ते वाढ करतात. असं आहे.
0: बरं, हे उत्पन्न किती दिवसामध्ये मिळतं धानाचं?
1: हे टोटल 150 ते 160 दिवस लागतात. समजा 140-150 दिवस
0: हलक्या स्वरूपाचं जे असते ते लवकर येत असतात.
1: ते 120-110 दिवस आणि ते जड जे राहतात ते 150-160 दिवस येतात.
0: मग उत्पन्न जे धानाचं होतं त्याची विल्हेवाट कशी लावता? म्हणजे कुटुंबाची
1: विल्हेवाट
0: ठेवता, बियाणासाठी ठेवता का?
1: नाही, बियाणाकरता ठेवत नाही आम्ही ते. कारण की बियाणाकरता ठेवणं परवडत नाही. ते त्याची जी जोपासना जी असते ती आपल्याने होत नाही ती जोपासना. म्हणून ते नवीन नवीन घेतच राहायचं दरवर्षी ते कृषी केंद्रातून आणि ते पेरत जायचं.
0: आणि मग आता कुटुंबाला जे लागतं ते राखून बाकीचं अधिकचं
1: बाकी विकून टाकायचं.
0: तर धान्याला चांगला भाव मिळतो आहे.
1: पाहिलं तर 27-28 रुपये क्विंटल धान असतो. कमीत कमी 3000 ठेवायला पाहिजे असं आपलं मत आहे. तर थोडे 2 पैसे वाचतील ते शेतकऱ्यांना.
0: हे झालं धान पिकाच्या संदर्भात. तर हे पावसाळी पीक आहे, एकच उत्पादन घेता आपण एकच सीझन?
1: नाही, उन्हाळ्यामध्ये आम्ही जसं आता धान निघाल्या नंतर मग भाजीपाला लावतो तिथे आम्ही शेतामध्ये, त्याचं उत्पन्न होते.
0: तर त्याच्यासाठी मग आता पाण्याची सोय वगैरे काही असेल?
1: पाण्याची सोय आपल्याकडे आहे, विहीर आहे, मोटर पंप आहे.
0: तर मग पाण्यावर आधारित शेती जी आहे ती आपण घेता. तर याच्यामध्ये कोणतं पीक घेता?
1: फक्त धान आणि भाजीपाला दोनच पिकं, त्याच्या व्यतिरिक्त तिसरं पीक नाही.
0: भाजीपाल्यामध्ये कोणते पिकं घेता?
1: भाजीपाल्यामध्ये वांगे राहतात, भेंडी राहते, चवळीच्या शेंगा असतात, बस झालं, काढले असतात इतकंच.
0: बरं, तर याला भाव कसा मिळतो?
1: हा भाव बाजारपेठनुसार, जशी आवक कमी रेट जास्त, आवक जास्त रेट कमी, असा भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. मागणी तशी पुरवठा
0: हा नियम भाजीपाल्याच्या लागू होतो. तर शेतामध्ये पिकवलेला भाजीपाला जो आहे तो बाजारापर्यंत कसा आणता?
1: बाजारापर्यंत आम्ही वेहिकलली.
0: अच्छा, त्याची तोडणी कशी करता? म्हणजे केव्हा करावी लागते? आता भाजीपाला म्हणजे लगेच तोडणं आणि आणणं असं आहे?
1: हो, म्हणजे एक दिवस आधी तोडायचा, दुसऱ्या दिवशी सकाळी घेऊन यायचा इथे मार्केटला.

0: तर त्याच्यासाठी कोणकोण राबत आहेत आता तुमच्या कुटुंबातले?
1: आपले माणसं आहेत शेतीमध्ये, ते करतात काम, आपण फक्त जाऊन पाहणी करणे आहे, तोडणी वगैरे तेच करतात, तेच पाठवतात व्हेकलनी.
0: तुम्ही माल विकताना इकडे स्वतः
1: मार्केटला स्वतःच माल विकायचा? आम्ही स्वतःच माल विकतो. मी ते
0: भाजीपाला पीक हे नगदी पीक आहे, तर किती वेळ लागत असेल?
1: पेरणी केल्याच्या नंतर 100 दिवसांनी भाजीपाला चालू होतो. तसा 80 ते 100 दिवस लागतात ते.
0: तुम्ही बाहेरूनच घेत असाल?
1: हो, त्याचे विजय बाहेरूनच, कृषी केंद्रातूनच ते.
0: तर आणखी काही नवीन प्रयोग तुम्ही आपल्या शेतीमध्ये केले आहेत का?
1: सध्या तर नाही केले, आता या वर्षाला करू. आता आंब्याचं झाड वगैरे लावायचे आहेत, यावर्षी आता काही नवीन आंब्याचं झाड लावायचे आहेत, आता ते लावणी करू आता या पावसाळ्यामध्ये. आता
0: भाजीपाला पिकावर काही कीटकनाशकांची फवारणी करावी लागते, त्याचं कसं काय नियोजन असतं?
1: भाजीपाल्यावरती कीटकनाशकाची फवारणी करावंच लागते, त्याशिवाय कीटक काही जात नाही ते. कारण की आजकाल वातावरणामुळे कीटक फार लागतात, त्याच्यामुळे कीटकनाशकाची फवारणी करावंच लागते.
0: पण रासायनिक कीटकनाशक की अजून जैविक जे आहे ते वापरतात?
1: काही कास्तकार जैविक वापरतात, काही रासायनिक वापरतात, असं आहे.
0: पण जैविक रसायनं जास्त वापरली पाहिजे असं म्हणतात?
1: जैविक रसायनं तर वापरली पाहिजे, पण त्याची मेहनत खूप आहे ते तयार करण्याकरता.
0: पिकांमध्ये एखादी रोगराई येते तेव्हा मग तुम्ही शासनाच्या कृषी अधिकाऱ्यांची वगैरे मदत घेता का?
1: हा, कृषी अधिकारी वगैरे येऊन पाहतात, जाऊन त्यांना कंप्लेंट वगैरे करतो पटवारी साहेबांना वगैरे आम्ही ते. तर मग ते लिखापळी करतात, यादी वगैरे पाठवतात तिकडे प्रशासनाकडे, तहसीलदाराकडे, एसडीओकडे, बीडीओकडे.
0: आपण काही शासकीय योजनांची मदत घेतली आहे का?
1: मदत म्हणजे काय, आपण फक्त क्रॅप लोन आहे आपल्यावरती, बँकेचं क्रॅप लोन आहे, दरवर्षाला आम्ही ते क्रॅप लोन घेतो भरतो, असं आता 2007 पासून चालू आहे ते. आपलं घेणे आणि भरणे आणि उचलणे.
0: किती मिळतं ते लोन?
1: ते एकरी 20,000 समजा ते.
0: तर तेवढ्यामध्ये मग मदत होते?
1: हा, मदत होते. काही पूर्ण 100% नाही होत, काही होते 50-60% होते, बाकी जवळचे मग. कारण की पेड करणं झालं पाहिजे ना, ते घेऊन काय करायचं? आपल्या जेवढं होते पेड करणं तेवढं आपण घ्यायचं.
0: बरं, शेतकऱ्यांनी स्वतःचं जीवन सुधारण्यासाठी आपण शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता?
1: माझं तर शेतकऱ्यांना म्हणणं आहे, जे होईल ते होतेच आहे ते. जसं आपल्या आपण खेड्यामध्ये असून तर तिथल्या 4 लोकांसोबत आपण बैठक घेऊन काही करून आपण त्याच्यावरची तोडगा काढून
0: मदत घेतली पाहिजे.
1: किंवा एखादी आपला 4-5 एकर तुकडा असेल तर 1/4 एकर विकून टाकायची आणि ते मोकळं करून टाकायचं. जीवन फक्त एकदाच मिळते, त्याचा सदुपयोग करा जीवनाचा. मेहनत करा, काटकसरीने हे ते करा आणि काळजी घेऊन बरोबर स्वतःचं शेतीचं स्वतःचं नियोजन करा.
0: तर हा छान संदेश तुम्ही आमच्या शेतकरी बंधू भगिनींना दिलेला आहे. परागजी घडसे साहेब, आकाशवाणीसाठी आपण वेळ दिला आणि छान माहिती दिली, त्यासाठी आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि आकाशवाणी चंद्रपूरच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
1: धन्यवाद सर.

0: खरंच हेमंत, खूप छान मुलाखत घेतलीस तू. आणि बघ ना, सर्वसामान्य जे शेतकरी बंधू आणि भगिनी असतात ते अशाच पद्धतीने शेती करत असतात.
1: म्हणजे त्यांच्याकडे जे पारंपरिक ज्ञान आहे, आजी आजोबांपासून करत आलेली शेती आणि मग त्या शेतीवर रमणारी पुढच्या पिढीची माणसं, तर आपल्या आई वडिलांना मदत होईल अशा अर्थाने त्या शेतीमध्ये राबायला लागतात, काम करायला लागतात. काही अंशी आर्थिक परिस्थितीमुळे म्हणा किंवा मग कौटुंबिक परिस्थितीमुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं आणि म्हणून शेतीमध्ये काम करावं लागतं.
0: बरोबर.
1: हा, तर आई वडिलांना आधारही होतो आणि पारंपरिक शेती म्हणूनही मग त्या तेवढ्या अशा ज्ञानावर, म्हणजे बाळ वडिलांकडनं मिळालेल्या शेतीविषयक ज्ञानाच्या बळावर आपल्याकडले शेतकरी प्रामुख्यानं शेती करतायत, उत्पन्न घेत आहेत. आता काळ थोडासा बदलला आणि ती कल्पकता आली की धान शेतीसोबतच आपण मग उरलेल्या काळामध्ये भाजीपाला पीक घेऊ शकतो. हा, तर अशा पद्धतीनं एक छान आणि भाजीपाला त्याला आपल्याकडे तालुका तालुक्यावर कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत, तर त्याचा लाभ घेता येतो आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी बाजार उपलब्ध करून दिले, होय ना, शासनाच्या मदतीनं या समित्या तयार होतात, काम करतात. तर ह्या समित्यांच्या माध्यमातून बाजार उपलब्ध होतात, दळणवळणाची साधनं आहेत. तर जवळपासच्या खेड्यापाड्यातल्या लोकांनाही तालुक्याच्या ठिकाणी जाणं सोयीचं आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी येणं सोयीचं आहे, आपला भाजीपाला आणणं सोयीचं आहे आणि विक्री करून घेणं त्याचा फायदा घेता येतो.
0: आणि बघ ना, तू देखील जसं त्यांच्यासोबत बोलत होतास तेव्हा ते देखील लक्षात आलं की स्वतःची शेती करून थोडा वेळ काढून ते येतात आणि स्वतः त्या भाजीपाल्याची विक्री करतात. खरंच असे शेतकरी बंधू आणि भगिनी आहेत. आणि याचा जसं आज आपण आता आपल्या कार्यक्रमातून यांची मुलाखत ऐकवली, तर थोडीफार प्रेरणा तर प्रत्येक शेतकरी बंधू आणि
1: भगिनी नक्कीच शेतकरी बंधूंच्या अनुभवातून अन्य शेतकरी बंधूंना ज्ञानही मिळतं आणि अधिकची माहितीची भर पडते त्यांच्या

0: अगदी अगदी अगदी. तर बघ हेमंत, जसं आता आपण मुलाखत तर ऐकवली आणि खरंच छान पद्धतीने त्यांनी सांगितलं की भाजीपाल्याचं उत्पन्न ते कसे घेत आहात, विक्री कशा पद्धतीने करतायत. पण आता बघ ना, वातावरणात जसा बदल होतो आहे, थोडंफार आपण जसं मृग नक्षत्र लागलेलं आहे आणि आता पावसाळ्याला सुरुवात होते, वातावरणात खरंच किती बदल होतोय ना.
1: अगदी बरोबर.
0: पण अशा वेळेला काय होतं ना, जे शेतकरी बंधू आणि भगिनी आहे त्यांना प्रश्न पडतो की आता वातावरणात बदल झाल्यावर कशा पद्धतीने शेतीत कामं करायची.
1: त्यासाठीच तर कृषी संशोधन केंद्राच्या माध्यमातून आपल्याकडे जे हवामान वृत्त येतं, हवामानाचा अंदाज येतो, कृषी सल्ला येतो, तो आपण त्यासाठीच ऐकवतो.
0: हो बरोबर आहे. आपल्याला आता हवामान अंदाज
1: ऐकवायचा आहे.

उत्तर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषी मोसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाई जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक हवामान अंदाज भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात आकाश अंशिक ढगाळ राहून कमाल तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27 ते 28 अंश सेल्सिअस राहून 1-2 ठिकाणी तुरळक किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामान्य सल्ला तापमानातील वाढ लक्षात घेता उन्हाळी भाजीपाला पिकांना आणि फळबागांना उपलब्धतेनुसार आणि पिकांच्या आवश्यकतेनुसार ओलीत करावे. वादळ वारा वाहण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी भाजीपाला फळबागा आणि इतर पिकाला पीक वाढीची अवस्था बघून आधार द्यावा. वादळी वाऱ्यासह हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे फळांची गळ आणि होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि फळांचा दर्जा खराब होऊ नये म्हणून भाजीपाला आणि फळ पिका बाजार योग्य तयार फळांची काढणी करून विक्री करावी. विजांचा कडकडाट मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेळ्या मेंढ्या आणि इतर जनावरे मोकळ्या जागेत चराव्यास सोडण्याचे टाळावे. शेतात काम करताना मेघगर्जनेचा आवाज ऐकायला आल्यास पक्क्या इमारती किंवा सुरक्षित ठिकाणी जावे. झाडाखाली आसरा न घेता मोकळ्या मैदानावर झाडांच्या उंचीपासून 2-4 फूट अंतरावर आसरा घ्यावा. विजांच्या ठिकाणचे निरीक्षण करण्यासाठी दामिनी लाइटनिंग अलर्ट या मोबाईल ऍपचा वापर करावा. तसेच विजांपासून बचावासाठी ऍपमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करावा. शेताची खोल नांगरणी करावी ज्यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोष आणि घातक बुरशी यांचा नायनाट होईल. तसंच शेतात काडी कचरा जाळून न टाकता सेंद्रिय खत बनवण्यासाठी वापर करावा. शेतीची बांध बंदस्ती करून घ्यावी. भात पिकासाठी रोपवाटिकेची पूर्वतयारी करावी. खरीप हंगामाकरता संशोधित धान बियाणे आणि आवश्यक खतांची उपलब्धता करून घ्यावी. शेतकरी बंधू आणि भगिनींनो सध्या खरीप हंगाम सुरू आहे. बी बियाणे खरेदी संदर्भात जाणून घेऊया. बियाणे खरेदी करतेवेळी टॅग लेबल यावरील सर्व माहिती म्हणजे पिकांचे नाव जात गट क्रमांक बीज परीक्षणाची तारीख उगवण क्षमता शुद्धतेचे प्रमाण निव्वळ वजन विक्रेत्याचे नाव आणि पत्ता तपासून घ्यावे. तसेच विक्रेत्याकडून बियाणे खरेदीची पक्की पावती बिल घ्यावी. त्यामध्ये बियाण्याचे नाव पीक वाण आणि बियाणे खरेदीची तारीख लिहिण्याची खात्री करून घ्यावी. धान संदर्भात जाणून घेऊया. धान पीक रोपवाटिकेसाठी जमीन नांगरून आणि वक्रून तयार करावी. 100 सेंटीमीटर रुंद आणि 10 ते 15 सेंटीमीटर उंच योग्य त्या लांबीचे गादी वाफे तयार करून त्यात धान बियाणे पेरणीपूर्वी दर गुंठ्यास 3 क्विंटल चांगले कुजलेले शेणखत 1 किलो युरिया आणि 3 किलो SSP मिसळून घ्यावे. धान बियाणे पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी. त्यासाठी 10 लिटर पाण्यात 300 ग्रॅम मीठ या प्रमाणात द्रावण तयार करून त्यात बियाणे टाकावे. द्रावण स्थिर झाल्यावर तरंगणारे हलके रोगयुक्त बियाणे तळणीने काढून जाळून टाकावे आणि तळाखालील निरोगी बियाणे 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत 24 तास वाळवावे. पेरणीपूर्वी बियाण्यास 3 ग्रॅम प्रति किलो बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करून पेरणी करावी. कुक्कुटपालन सल्ला उन्हाळ्याची तीव्रता वाढण्याची शक्यता असून कुक्कुटपालन गृहात पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या भांड्यांची संख्या वाढवावी. थंड आणि स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात पाण्याची व्यवस्था

करावी, तसंच खाद्य सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस द्यावे. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पीक लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण अवश्य करावे. माती परीक्षणाच्या अहवालानुसार आपल्या मातीमधील अन्नद्रव्यांची कमतरता कळते, जेणेकरून रासायनिक खतांचे नियोजन करता येते आणि खतांची बचत होते, ज्यामुळे जमिनीची सुपीकता राखली जाते. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, हे होतं प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मोसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाई जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक. नमस्कार.

0: तर हेमंत, खूप भरपूर अशी माहिती आपल्या कार्यक्रमात झालेली आज.
1: हो ना, आणि महत्वाचीच माहिती आपण सांगतोय खरं म्हणजे.
0: तुला गाण्याची खूप आवड आहे, तर गाणं एक आपल्या शेतकरी बंधू आणि भगिनींना
1: ऐकू. हो, मलाही आवडतं आणि आपल्या शेतकरी बंधूंनाही गाणे आवडतात, तर छानसं गाणं ऐकूया.

0: कोणत्या गाण्यात तू हरवलेला दिसतोय, लक्ष आहे की नाही? कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे.
1: हो हो, आलं ना माझ्या लक्षात कार्यक्रमाची वेळ संपती आहे, तेव्हा थांबायला पाहिजे.
0: तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे.
1: बरे तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजचा माझं घर माझं शिवार कार्यक्रम संपवून मी हेमंत शेंडे
0: आणि मी हेमा
1: आपला निरोप घेत आहोत. नमस्कार.

0: श्रोतेहो, आपण ऐकत होतात आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावरून कार्यक्रम माझं घर माझं शिवार.
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोतो, आता रात्रीचे 8 वाजतायत. ठीक, 8:05 पुणे केंद्राच्या प्रादेशिक मराठी बातम्या, राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर मुंच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्त्व या विषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्त्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका.

0: रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत, तर आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोतेहो रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार. वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या अधिकारांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. आणि राज्य सरकारचे 2023 चे विविध कृषी पुरस्कार जाहीर. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार असल्याचं महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा चिन्हांकित पदपथावरून चालण्याच्या नागरिकांच्या अधिकाराला अधिक प्राधान्य दिलं जावं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि एस चांदूरकर यांच्या पीठानं स्पष्ट केलं. एका रस्ते अपघातासंबंधी नुकसान भरपाईच्या खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयानं सांगितलं की हा अधिकार राज्यघटनेच्या कलम 19(1)(ड) अन्वये मिळणाऱ्या मुक्त संचाराच्या अधिकाराचा आणि कलम 21 अन्वये जीवन आणि स्वातंत्र्यासह इतर मूलभूत अधिकारांचा भाग आहे. त्यामुळे रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी चिन्हांकित आणि सुस्थितीत असलेले पदपथ उपलब्ध करून देणं हे संबंधित यंत्रणांचं कर्तव्य आहे असंही न्यायालयानं सांगितलं. बँका, कर्ज पुनर्निर्धारण कंपन्या आणि कर्जदार यांच्यात मोठं संगनमत आहे, त्यामुळे कर्जवसुलीसाठी फारसे प्रयत्न होत नाही आणि करदात्यांच्या पैशांचा गैरवापर होत असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या एका बँकेनं 1,537 कोटींचं कर्ज दिलं होतं. ते थकीत राहिल्यानंतर कर्ज पुनर्निर्धारण कंपन्यांच्या माध्यमातून केवळ 73.5 कोटी रुपये बँकेला मिळाले. या प्रकरणातल्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे मत नोंदवलं. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला नोटीस बजावली आहे. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर

0: करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. ही भारतातील तरुणांना सक्षम करण्याच्या आणि रोजगारावर आधारित विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या आतापर्यंतच्या यशाबद्दल प्रधानमंत्री म्हणाले,
1: प्रधानमंत्री विकसित भारत योजना के सहयोग से अब तक करीब 70 लाख जॉब सृजित हुई है. करीब 20 लाख युवा अपनी पहली नौकरी के 6 महीने पूरे भी कर चुके हैं और आज इन्हीं में से करीब 10 लाख युवा साथियों को अपनी पहली नौकरी में 6 महीना पूरा करने पर इस योजना के तहत उसके लाभार्थ के नाते इंसेंटिव भी मिल चुका है. 2000 करोड़ रुपए से अधिक की राशि सीधे उनके बैंक खातों में पहुंची है.
0: प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशात स्वदेशी उपकरणांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्याचप्रमाणे ही ॲल्युमिनियम एस्ट्रुजन प्रेस देशाला संरक्षण प्रणालीसह इतर धोरणात्मक उद्योगांसाठी भारताला स्वावलंबी बनवेल असा ठाम विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात आज 10,000 टनाच्या ॲल्युमिनियम एस्ट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी सिंह यांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल. त्यामुळे महत्त्वाच्या ॲल्युमिनियम एक्स्ट्रुजन आयातीवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत पुरवठा साखळी बळकट व्हायला मदत मिळेल. तसंच स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातून धोरणात्मक क्षेत्रामधल्या भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरेल असं प्रतिपादनही सिंह यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सीमा शुल्क निर्यात आयात सुविधा केंद्राच्या सिंगल विंडो सुविधेचं उद्घाटन आज मुंबईत सिब्ज इथल्या वाणिज्य आणि उद्योग तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जतीन प्रसाद यांच्या हस्ते झालं. नवीन कस्टम सुविधा केंद्रामुळे प्रक्रिया सुलभ होतील, व्यवहाराचा वेळ कमी होईल आणि एकाच छताखाली अखंडपणे सेवा मिळतील. यामुळे व्यवसाय सुलभता वाढेल आणि निर्यातदारांना विकास आणि स्पर्धाक्षमतेवर लक्ष केंद्रित करणे शक्य होईल असं त्यांनी नमूद केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना आदिवास प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. यामुळे विद्यार्थ्यांवरचा कागदपत्रांची पूर्तता करण्याचा ताण कमी होईल, अर्ज प्रक्रिया अधिक सोपी होईल आणि शिष्यवृत्तीचा लाभ घेणं अधिक सोपं होईल असं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयानं म्हटलं आहे. नीट UG फेर परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTNA एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट UGCची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाउनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाउनलोड करण्याची गरज नसल्याचंही संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाउनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनानं आज 2023च्या विविध कृषी पुरस्कारांच्या मानकऱ्यांची नावं जाहीर केली. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातले डॉक्टर संजय ज्ञानदेव पाटील यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार मिळाला आहे. वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातले शरद धुरी, नाशिक जिल्ह्यातले बाळासाहेब देवरे, सोलापूर जिल्ह्यातले शिवानंद शिंगडगाव, सातारा जिल्ह्यातले गणपत पार्टे, जालना जिल्ह्यातले अभयकुमार काळुंके आणि वाशिम जिल्ह्यातले हेमंत देशमुख यांना जाहीर झाला.

आहे. तर जिजामाता कृषीभूषण पुरस्कार ठाणे जिल्ह्यातल्या दर्शना दामले, नाशिक जिल्ह्यातल्या भावना निकम, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रद्धा ढवण आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या अरुंधती पाटील यांना मिळाला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून सर्व मुद्द्यांवर समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं. बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींसोबत मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात आगामी पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत अंतिम तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. महाव्यवस्थापक स्तरावर पूर्ण करता येण्याजोग्या मागण्या या आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज रात्री वॉशिंग्टनमध्ये सिएटल स्टेडियमवर ड गटात अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 वाजता हा सामना सुरू होईल. दोन्ही संघांनी आपापले सुरुवातीचे सामने जिंकले आहेत.

0: मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज रात्री वॉशिंग्टनमध्ये सिएटल स्टेडियमवर ड गटात अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 हा सामना सुरू होईल. दोन्ही संघांनी आपापले सुरुवातीचे सामने जिंकले आहेत. अमेरिकेनं पॅराग्वेवर 4-1 तर ऑस्ट्रेलियानं तुर्कीवर 2-0 असा विजय मिळवला. राऊंड ऑफ 32 आपलं स्थान निश्चित करण्यासाठी आजही संघ आणखी एक विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. आज सकाळी ग्वाडलझार स्टेडियमवर झालेल्या अ गटातल्या सामन्यात दक्षिण कोरियाचा 1-0 असा पराभव करून मेक्सिको यावेळी राऊंड ऑफ 32 पात्र ठरणारा पहिला देश ठरला आहे. दुसऱ्या एका सामन्यात कॅनडानं घरच्या मैदानावर झालेल्या ब गटातल्या लढतीत कतारवर 6-0 असा दणदणीत विजय नोंदवला. ब गटातच काल रात्री अमेरिकेतील लॉस एंजेलिस स्टेडियमवर झालेल्या सामन्यात स्वित्झर्लंडनं बोस्निया हर्जेगोविन्याचा 4-1 असा पराभव केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार. वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या अधिकारांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. आणि राज्य सरकारचे 2023 विविध कृषी पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ये विविध भारती है, राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन. चित्रलोक कार्यक्रम बस थोड़ी ही देर में.

0: सुरीला सफर सुरीली सी डगर आकाशवाणी दिल्ली के एफएम गोल्ड चैनल 100.1 मेगाहर्ट्ज पर गीत मेरे मन में आपके
1: इनवर आकाशवाणी से हे चंद्रपूर केंद्र आहे शोधू यावे रात्रीचे 11:46 झालेत आमची आजची ही प्रसारण सभा आता समाप्त करीत आहोत पुन्हा भेटूया उद्याच्या पहिल्या सभेत सकाळी 5:55 जय हिंद